नमस्कार, सुप्रभात श्रोते हो। 229 अंश नॉमीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर तसंच एफ एम बँडच्या 102 मेगा हर्ट्सवर श्रोते हो। आपल्या रेडिओ सेटवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं परभणी केंद्र। आज रविवार, भारतीय सौर दिनांक 8, भाद्रपद शके 1948, दिनांक 30 ऑगस्ट 2026। आमच्या प्रथम प्रसारण सभेत तमाम रसिक श्रोत्यांचं हार्दिक स्वागत। श्रोते हो, आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण प्रसारभारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील आपण ऐकू शकता। पहाटेचे 5:57 होत आहेत। आमच्या प्रथम सभेच्या कार्यक्रमांना सुरुवात करीत आहोत सनईच्या मंगलसुरांनी। उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेले मंगलसूर आपण ऐकणार आहात।

आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. सकाळचे 6 वाजत आहेत. हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत काही क्षणांत.

आर ऍपचा इतपा 58 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:05 झाली आहेत. आता ऐकूया भक्तिसंगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात. सर्वप्रथम ऐकूया सुमती टिकेकर आणि मधुकर गोलवलकर यांनी पठण केलेलं मयुरेश्वर स्तोत्रम.

0: आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोते हो प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम नमस्कार परभणी अंतर्गत विचार शलाका. आजचा विषय आहे तो आपला सांगाती आणि विचार आहेत डॉक्टर नयनकुमार आचार्य यांचे.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत महर्षी दयानंद वैदिक विचार मंच.
2: श्रोते हो शुभ नमस्ते. हे सारे ब्रह्मांड एका विशिष्ट गतीने वाटचाल करीत आहे. त्यातील प्रत्येक जड आणि चेतन वस्तू समन्वित भावनेतून गतिमान आहे. अगदी सूक्ष्मातिसूक्ष्म आणि स्थूलातिस्थूल तत्वे अगदी सुव्यवस्थितरित्या कार्यरत आहेत. तेव्हा हे आपोआपच होते असे नाही, तर यामागे एखादी दिव्य शक्ती कार्यरत आहे. ती दिशा देत आहे, ती प्रेरणा देत आहे, सर्वांना मार्गदर्शन करीत आहे. एवढंच नव्हे, सर्वांचे रक्षण पण करत आहे. त्याला माना किंवा न माना, परंतु या जगात त्या महान दिव्य शक्तीचे वास्तव्य आणि त्याचे अस्तित्व हे आम्हा सर्वांना चकित करणारे आणि सतत आम्हाला दिव्य मार्गाने घेऊन जाणारे आहे. अशा या दिव्य शक्तीला अनेक लोक वेगवेगळ्या नावांनी संबोधित करतात, पण ती दिव्य शक्ती मात्र एकच आहे. जळी स्थळी काष्टी पाषाणी आणि अणुरेणूमध्ये प्रत्येक जागोजागी जिथे पाहावे तिथे त्या महान ईश्वराची शक्ती विद्यमान आहे. जेव्हा माणूस या अशा दिव्य शक्तीला अगदी अणुरेणूमध्ये व्यापक मानतो, आपल्या जवळ आपल्या परिसरामध्ये आपल्या मागेपुढे सर्व दिशांमध्ये ती ठाई ठाई विद्यमान असलेली ईश्वरी शक्ती जेव्हा अनुभवतो, तेव्हा निश्चितपणे माणूस कधी दुःखी होणार नाही, माणूस कधी त्रस्त होणार नाही. या भौतिक जगामध्ये वावरत असताना नाना प्रकारची संकटे आली तरी तो कधी घाबरणार नाही. का? कारण तो ईश्वर आपला सांगाती असतो, आपला सोबती असतो. तो आहेच. आपण त्याच्यापासून नाते तोडण्याचा प्रयत्न केला तरी पण ते नाते तुटत नाही, कारण हे नाते जन्मजन्मांतराचे आहे. अगदी अनादिकाळापासून संपूर्ण ब्रह्मांडामध्ये प्रत्येक जीव मात्राची क्षणोक्षणी काळजी वाहणारी ती आम्हा सर्वांची माता, तोच आमचा पिता, तोच आमचा बंधू आणि तोच आमचा सखा आहे. यासाठी अथर्वेदामध्ये त्या महान दिव्य शक्तीला माता पिता असे म्हणून पहिल्यांदा संबोधले आहे. तुम ही नहा पिता तुम माता शतक्रतो बभूविथ. हे ईश्वरा, तू वसू म्हणजे सर्वांना धारण करणार आहेस, तूच पिता आहेस आणि हजारो प्रकारे आम्हा सर्वांचं लालन पालन करणारा तोच तर माता आहेस. आणि म्हणून तुझ्याकडून आम्हाला काय अपेक्षित आहे? केवळ सुम्न मी महे म्हणजे प्रसन्नता. ईश्वर हा सर्वत्र विद्यमान आहे. अशी कोणती जागा नाही की तू त्याचे अस्तित्व तिथे दिसत नाही. त्यासाठी अनेक नावे आले आहेत. ऋग्वेदामध्ये असे म्हटले आहे, इंद्रम मित्रम वरुणम अग्निम आहु अथो दिव्य सुपर्णो गृत गरुत्मान एकम सद विप्रा बहुधा वदंती अग्निम यम मातृश्वानम नम आयु. अर्थात त्या अग्नि म्हणजेच अग्रणी असलेल्या देवासाठी परमेश्वरासाठी इंद्र मित्र वरुण अग्नि अशी नावे आली आहेत. तसे तो दिव्य आहे, तो सुपर्ण आहे आणि तो महान देखील आहे. अशा एकाच दिव्य मातृस्वरूपा पितृरूपा अशा ईश्वरी शक्तीला अनेक विद्वान विप्राहा बहुधा वदंती अर्थात जे जे विद्वान ज्ञानी लोक आहेत अनेक नावांनी संबोधित करतात. तो ईश्वर एकच आहे. न द्वितीय न तृतीय न चतुर्थ नापि उच्यते न पंचमो न षष्ठ सप्तमो नापि उच्यते न अष्टमो न नवमो न दशमो नापि उच्यते य एतम देवम एक व्रतम वेद. अर्थात तो ईश्वर संख्येने असा तो वेगळा नाहीच, तो एकमात्र आहे. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्याम जगत्।

0: तत्तेन त्यक्तेन भुंजिथाः मा गृधा कस्य स्विद्धनम्, असे यजुर्वेदात म्हटले आहे. अर्थात हे संपूर्ण ब्रह्मांड, यत्किंच जे काही तुम्हाला आम्हाला सर्वांना अनुभवता येत आहे, जे काही सूक्ष्मातिसूक्ष्म आणि स्थूलातिस्थूल जे यत्किंच या जगतीमध्ये दिसत आहे, अनुभवता येत आहे, ते सर्व ईशा म्हणजे भगवंताने व्यापक आहे. असा तो ईश्वर आम्हा सर्वांच्या सोबत आहे, आमचा सांगाती आहे, आणि म्हणून जेथे जातो तेथे तो आमचा सांगाती. यामुळे आम्हाला भीतीची गरज नाही, आम्हाला सतत सत्कर्म करावायचे आहे. अशा प्रकारची सोबत ज्या ईश्वराची असते तो कधीच आम्हाला दूर ठेवत नाही. यासाठी आमची भावना, सद्भावना त्या ईश्वरीय शक्तीसमोर सतत अभिव्यक्त व्हायला पाहिजे.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते महर्षी दयानंद वैदिक विचार मंच.
2: श्रोते हो, आत्ताच प्रसारित करण्यात आला नमस्कार परभणी अंतर्गत विचारशलाका हा प्रायोजित कार्यक्रम. आजचा विषय होता तो आपला सांगाती, आणि विचार होते डॉक्टर नयनकुमार आचार्य यांचे. या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकलं आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. श्रोते हो, यानंतर प्रसारित करीत आहोत भक्तिरसपूर्ण कार्यक्रम मंगल प्रभात.

अजित कडकडे यांच्या स्वरामध्ये नंदू होनप यांनी संगीतबद्ध केलेलं, प्रवीण दवणे यांचं भक्तिगीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातील हा अभंग.

संत तुकाराम महाराजांचा अभंग श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात, पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरामध्ये. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात किशोरी आमोणकर यांना.

किशोरी अमोणकरी यांच्या स्वरामध्ये संत तुकाराम महाराज यांचा अभंग श्रोते हो आपण ऐकलात, संगीतबद्ध केला होता.

श्रोते हो आपण ऐकत आहात विठ्ठल शिंदे यांनी स्वरबद्ध आणि संगीतबद्ध केलेला संत तुकाराम महाराज यांचा अभंग. श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम.

श्रोते हो, आपण ऐकत आहात समूह स्वरात देशभक्ती बिल गीत कार्यक्रमात. यानंतर ऐकूयात.

श्रोते हो, लता मंगेशकर यांच्या स्वरामध्ये आत्ताच आपण ऐकलात पंडित नरेंद्र शर्मा यांचं भक्तिगीत. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच मंगल प्रभात हा भक्तिरसपूर्ण कार्यक्रम आम्ही या ठिकाणी संपन्न करीत आहोत. सकाळचे 6:40 होत आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

0: आई बाबा म्हणतात घर घ्यायचंय आणि तू म्हणतेस गाडी घ्यायची, पण दोन्ही एकाच वेळी कसं होणार?
1: अगं, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं होम लोन आणि व्हेइकल लोन अतिशय आकर्षक दरात उपलब्ध असताना काळजी कशाला करायची? घरही होणार आणि गाडीही येणार.
2: बँकेच्या विविध कर्ज योजना जसे की सोने तारण कर्ज, उद्योग कर्ज, कॅश क्रेडिट कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची वाट विकासाची.

0: स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची, वाट विकासाची.
1: श्रोते हो, प्रसारित करीत आहोत कृषीवाणी हा कार्यक्रम. आजचा विषय आहे फवारणी करताना घ्यावयाची काळजी. माहिती देत आहेत डॉक्टर राजेंद्र जाधव. हो।

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर राजेंद्र जाधव, सहाय्यक कीटकशास्त्रज्ञ, सोयाबीन संशोधन केंद्र, वसंतराव नाईक, मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी. शेतकरी बंधूंनो, आता सध्या शेतामध्ये विविध किडी दिसल्या की आपण आपला पंप उचलतो आणि फवारणीसाठी जातो. परंतु फवारणी करत असताना काळजी काय घ्यायची याविषयी आपण आज थोडक्यात जाणून घेऊया. शेतकरी बंधूंनो, फवारणी करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी असते की माझ्या शेतामध्ये एखाद दुसरी कीड दिसली की मी लगेच फवारणी करावी का? तर नक्कीच नाही. कारण कसं असतं, पीक आहे तर किडी आहेत. तर आलेल्या किडी किती प्रमाणात आहे, कोणत्या आहेत, त्यांचा प्रादुर्भाव किती प्रमाणात होतोय हे पाहणं अतिशय गरजेचं आहे आणि त्यानंतरच आपण फवारणीचा निर्णय घ्यायचा आहे. मग योग्य असं कीटकनाशक, त्याची योग्य अशी मात्रा घेणं देखील गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला त्या कीटकनाशकासोबत आलेलं लिफलेट किंवा पॉम्पलेट असतं ते वाचायचा कंटाळा येतो, कारण ते बऱ्याचशा वेळेला छोट्या अक्षरामध्ये लिहिलेलं असतं. पण शेतकरी बंधूंनो, आपल्याकडे आता सध्या मोबाईल आहेत, अँड्रॉइड मोबाईल आहेत, त्याचा फोटो काढावा छान आणि त्याच्यावर काय दिलंय ते बघावं. कृषी सेवा केंद्रावाल्याने सांगितलेला डोस आणि आपण त्या पॉम्पलेटवर किंवा त्या फोल्डरवर दिलेला डोस एकदा पडताळणी करून पाहावा आणि हेक्टरी जो काही डोस दिलेला असेल त्या पद्धतीने तो डोस आपल्या शेतामध्ये जावा. अर्थात आपल्या शेतासाठी जर समजा 10 पंप लागत असतील एकरी, तर आपण त्या पद्धतीने 10 पंपामध्ये तेवढं कीटकनाशक जाणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने आपण त्याचं डिव्हायडेशन करून घेऊन त्या पद्धतीने आपण त्याची योग्य मात्रा देणं गरजेचं असतं. दुसरं असं असतं की आता शेतामध्ये फक्त कीडी आहेत, कीटकनाशक घेणं गरजेचं असतं, पण बऱ्याच वेळ शेतकरी त्यामध्ये टॉनिक म्हणून घेत असतात, त्यानंतर काही सूक्ष्म अन्नद्रव्ये, त्यानंतर मुख्य अन्नद्रव्ये म्हणजे NPK असतील हे घेत असतात किंवा बुरशीनाशक घेत असतात. जर शेतामध्ये फक्त कीडी असतील तर कीटकनाशक घेणंच गरजेचं असतं, कारण आपण ज्यावेळेला कीटकनाशक, बुरशीनाशक, त्यानंतर मूल सूक्ष्म अन्नद्रव्ये किंवा मुख्य अन्नद्रव्ये यांचं एकत्रित मिश्रण करून फवारतो, तर त्यावेळेला काय होतं, ही सगळी केमिकल्स एकमेकात मिक्स होतात आणि मिक्स झाल्यामुळे बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी हे न्यूट्रल होतात किंवा त्यांचा कसलाही परिणाम त्या ठिकाणी साधत नाही. बऱ्याच वेळेला शेतकरी कंप्लेंट करतात की साहेब, मी असं असं औषध घेतलं किंवा कीटकनाशकची फवारणी केली आणि अळ्या तशाच आहेत. मग ज्यावेळेला त्यांना प्रतिप्रश्न केला जातो की आपण ह्याच्यासोबत काही घेतलं होतं का, तर ते सगळं सांगतात की आम्ही त्याच्यामध्ये टॉनिक घेतले, आम्ही बुरशीनाशक घेतले, 19-19 घेतले, सूक्ष्म अन्नद्रव्य घेतलेत, अजून काय काय. तर ह्यावेळेला आपल्याला असं लक्षात घेणं गरजेचं आहे की हे त्याच्यामध्ये मिक्स करायचे नाहीत. गरज आहे, आपल्याला वाटत असेल मिक्स करायचं, तर आपण त्याच्या एक दिवस अगोदर एखाद दुसरं कीटकनाशक एखाद्या मगामध्ये किंवा छोट्या बादलीमध्ये टाकून बघायचं, त्यांचं मिक्स व्यवस्थित होतं आहे का हे चेक करणं पहिली गोष्ट. दुसरं असं आहे की त्याच्या 1-2 दिवस अगोदर मिक्स करून फवारून बघायचं आणि त्या ठिकाणी अळ्या मरत आहेत का किंवा पानांना खराब होत आहेत का, स्कॉर्चिंग होते का, पानं जळत आहेत का, हे चेक करणं गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीने मग त्याचं जर आपण निरीक्षण करून जर आपण त्या निष्कर्षापर्यंत आलो की हे चालू शकतं, तरच आपण त्याची फवारणी करायची, अदरवाईज मिक्स करून फवारणी करायची नाही. बाजारामध्ये सध्या 2-3 पद्धतीची कीटकनाशकं एकत्रित करून संयुक्त कीटकनाशक बाजारामध्ये आहेत. आता सध्या तर 3-3 कीटकनाशक एकत्र असलेले काही बाजारामध्ये कीटकनाशक उपलब्ध झाले, तर त्याचा आपण वापर करावा. उगाचच 1-2 कीटकनाशक आपण मिक्स करू नये. आता फवारणी करत असताना बरेच आपले मजूर असतील किंवा शेतकरी असतील, ते काळजी घेत नाहीत. काळजी काय घेत नाहीत, तोंड तसंच उघडं असतं, हातापायामध्ये पूर्णतः मोजे घातले किंवा पूर्ण अंगभर कपडे देखील नसतात. तर हे फवारणी करणं आपल्याला टाळायचं आहे. आपली काळजी आपणच घेणं गरजेचं आहे, त्यामुळे संरक्षक कपडे आपण त्या ठिकाणी घालायचे आहेत. डोळ्यांना संरक्षक गॉगल किंवा चष्मा त्या ठिकाणी घालायचा आहे आणि तोंड देखील पूर्ण आपलं गुंडाळलेलं असेल किंवा मास्क लावलेलं असेल अशी काळजी आपण घ्यायची आहे. या व्यतिरिक्त महत्त्वाचं आहे की तर तंबाखू वगैरे खाणं टाळायचं आहे, कारण आपल्या हातावर त्या ठिकाणी कीटकनाशकाचं किंवा बुरशीनाशकाचं त्या ठिकाणी स्पर्श झालेला असतो, तर ते पोटामध्ये जातं. अर्थात तंबाखू खाणं देखील टाळावं. या व्यतिरिक्त शेतकरी बंधू, न्याहरी किंवा नाश्ता करूनच आपण फवारणीला जायचं आहे अशी काळजी आपण घ्यायची. तर शेतकरी बंधूंनो, अर्थात आपण फवारणी करतोय किडींसाठी, तर त्या किडींसोबतच आपली देखील काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे. अर्थात यवतमाळमध्ये या मागच्या 2-4 वर्षामध्ये झालेल्या घटना त्या ठिकाणी आपल्यासोबत पण घडू शकतात. तर आपलं संरक्षण सोबतच किडींना त्या ठिकाणी व्यवस्थापन करणं गरजेचं असल्याने सर्वतोपरी काळजी घेऊनच आपण त्या ठिकाणी फवारणी करायची आहे. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण कृषीवाणी या कार्यक्रमामध्ये फवारणी करताना घ्यावयाची काळजी याविषयी माहिती ऐकली, माहिती देत होते.

डॉक्टर राजेंद्र जाधव हो। यानंतर ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर आणि 6:55 संस्कृत बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत काही क्षणात।

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत.
1: फॅटी लिव्हर सोबतच लिव्हरचे आणखी कोणते कोणते आजार होऊ शकतात?
2: काही इन्फेक्शनमुळे पण लिव्हरचे आजार इन्फेक्टिव्ह हिपॅटायटिस म्हणतात. ते काही व्हायरसेसमुळे होतात, पाण्यामधून होतात, काही अन्नामधून होतात. पण म्हणून पावसाळ्यामध्ये शक्यतो पाणी थोडंसं उकळून घेतलं तर ती व्हायरसेस जे आहेत ते सगळे त्या ह्याच्यामध्ये नाश पावतात. आणि इतर वेळी खाण्यापिण्याची आपण चांगल्या ठिकाणी खाणं, योग्य व्यवस्थित खाणं हे महत्त्वाचं आहे.
1: लिव्हर सोबतच एक महत्त्वाचा अवयव म्हणजे स्वादुपिंड किंवा पॅनक्रियाज. पॅनक्रियाजचा नेमका आपल्या शरीरामध्ये काय रोल असतो आणि पॅनक्रियाजमध्ये आजार वाढण्याचं कारण काय असतं?
2: पॅनक्रियाचे रोग जे आहेत, पॅनक्रायटायटिस म्हणतो, पॅनक्रायटिक स्टोन्स म्हणतो, हे थोडंसं अल्कोहोलिक पर्सनमध्ये हे प्रमाण जरा अधिक आहे. आणखी एक कारण आहे म्हणजे पित्ताची काही खडे काही वेळा पॅनक्रियाजच्या तिथं जाऊन अडकल्यानंतर तर त्याला पण ती चालना मिळते आणि इन्फेक्शन होऊन पॅनक्रायटायटिस वगैरे गोष्टी होत असतात. कारण ही दोन्ही डक्ट एकाच ठिकाणी येतात, काही वेळेला ते एकत्र येऊन ओपनिंग होऊनही येतात, त्यामुळे इकडचे तिकडे खडे जाऊ शकतात. त्यामुळे पॅनक्रायटिसचं आणि मग जनरल इन्फेक्शन काही वेळेला पॅनक्रियाला सुद्धा हिपॅटायटिस सारखं पॅनक्रायटायटिस होऊ शकतं. त्यामुळे पॅनक्रायटायटिस हे प्रमाण आहे. आणि त्याचं फंक्शन बरंच अन्नपचनामध्ये काही पिष्टमय पदार्थ असतील, काही प्रोटीनचं जे पचन आहे तर त्या पुढच्या पचनासाठी त्याचे बरेचसे हार्मोन्स आहेत, अन्नपचनासाठी त्याचा फार उपयोग होतो. ग्लुकॅगॉन, इन्सुलिन हे पॅनक्रियामधूनच काही सेल्स आहेत त्या सिक्रीट करतात, त्यामुळं त्याचं नियंत्रण साखरेचं ठेवणं कमी अधिक होणं हे पॅनक्रियाचा त्यात खूप मोठा रोल आहे.
1: म्हणजे डायबिटीस पेशंटमध्ये पॅनक्रियाजला अडचण आल्यामुळं किंवा प्रॉब्लेम आल्यामुळं
2: डायबिटीस हा एक खूप मोठा विषय आहे. पण त्या जे इन्सुलिन हार्मोन आहे ते पॅनक्रियामधल्याच काही सेल्स ते सिक्रीट करत असतात. त्यामुळे इन जनरल ज्यावेळेला पॅनक्रियावर परिणाम होतो त्यावेळेला त्याच्यावर परिणाम होणार नाही असं सांगता येत नाही.
1: बरोबर आहे. बरेच मंडळी आपल्याला तक्रार करताना दिसतात की पोट साफ होत नाही किंवा त्यांना पोट साफ होण्यासाठी औषधं खावी लागतात, चूर्ण खावी लागतात.
2: बरोबर.
1: याची कारणं काय असू शकतात आणि कोणते त्याच्यामध्ये बदल केल्यानंतर आपली जी उत्सर्जन संस्था आहे ती चांगली व्हायला मदत होईल?
2: अशा प्रकारच्या तक्रारी खूपच, अगदी 20-30% वरती पण ह्या पेशंट या जवळजवळ याच प्रकारच्या असतात. आधुनिक जीवनशैली ही मोठी कारणीभूत आहे आणि नेहमीच्या जेवणामध्ये जे चोथा युक्त म्हणजे जे फायबरचं प्रमाण म्हणतो आपण, पालेभाज्या वगैरे यांचं खाणं खूपच कमी झालेलं आहे. त्यामुळं एक मेकॅनिझम प्रक्रिया आहे संडास होण्याची, त्याच्यासाठी बल्क म्हणजे मलाची साईज ठराविक साईज झाली की मग आपल्या ब्रेनला सिग्नल मिळतात की आता आपण हे टाकायचं आहे बाहेर, मग त्याच्यामध्ये काही हालचाली होतात, संडास आल्याचं हे होतं. पण तो जर व्यवस्थितपणे त्या त्या साईजचा त्या त्या बॉडीला बल्क जर व्यवस्थित फॉर्म नाही झाला तर मग ते सी भावना ज्या तीव्रतेनं व्हायला पाहिजे ती होत नाही, त्या बॉवेलच्या किंवा त्या आतड्याच्या मुवमेंट होत नाहीत आणि मग साप न झाल्याचं फिलिंग येतं किंवा साप होतही नाही. तर या गोष्टी त्याच्या मुळाशी असतात. तर ह्या मुळाशी असलेल्या गोष्टी जर आपण कारणं काढली, तो फायबर आपण योग्य प्रमाणात घेणं, एकंदरीत जे फायबर आहे तर ते म्हणजे पालेभाज्या, चोथा जो आपण मराठीत म्हणतो, नैसर्गिक फळं, नैसर्गिक पालेभाज्या किंवा ओव्हरऑल जे आपण जेवतो त्याच्या साधारण 25-30% भाग हा फायबरचा पाहिजे असं एकंदरीत निदर्शनाला आलेलं.
0: पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

आताच आपण ऐकलात कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:50 झाली आहेत. आता सादर करत आहोत कार्यक्रम परिसर.

0: श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमामध्ये आज ऐकूया परिसर स्वच्छता याविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती. त्यांच्याशी बातचीत केली आहे ऐश्वर्या बेहरे यांनी. घराबरोबरच आपल्या आजूबाजूला असणाऱ्या परिसराची स्वच्छता कशी करावी याविषयी आपण काय सांगाल?
1: बाहेर पडताना छोट्या छोट्या गोष्टी आहेत की पाण्याची स्टीलची बॉटल किंवा शक्य असेल तिथं काचेची बॉटल वापरणं. जेव्हा आपण बाहेर जातो त्यावेळेस आपण बऱ्याचदा काय करतो, पाणी गडबडीत घेऊन जात नाही, मग बाहेरची प्लास्टिकची बॉटल घेतो. तर काय रिसर्चनुसार असं दिसून आलंय की जेव्हा त्या बॉटलमधलं आपण पाणी पितो ते आपल्या शरीराला घातक आहे. कारण ते त्या बॉटल जेव्हा कुठून भरून येतात तर त्या बॉटल उन्हात, पावसात, थंडीत, कुठल्याही प्रकारात त्या फिरत असतात आणि मग त्या आपल्यापर्यंत पोहोचतात बऱ्याच टप्प्यातून. मग उन्हामुळं पाणी आणि प्लास्टिक वरती प्रक्रिया होते पाण्यावरती त्या प्लास्टिकची, आणि त्याच्यातले काही कण त्या पाण्यात मिसळले जातात आणि ते आपल्या शरीरासाठी चांगले नाहीयेत. त्यामुळे प्रत्येक वेळी बाहेर पडताना आपली पाण्याची बॉटल बाहेर घेऊन जाणं हा एक उपाय आहे. पूर्वीची लोक आपण म्हणतो जुनं ते सोनं, पण ते खरंच सोनं जपलं पाहिजे. पूर्वी फिरकीचा तांब्या असायचा, मग कळशी किंवा काय असेल ते तिथं तिथं जाऊन ते जलस्रोत पण इतके स्वच्छ होते, तिथं ते पाणी घेऊन पिऊ शकत होते त्यांच्या कळशीतून तांब्यातून. म्हणजे प्लास्टिकला ऑप्शन नाही असं नाहीये. प्लस आपण जर हॉटेलला गेलो किंवा आणखी कुठं गेलो तर तिथलं पाणी पण शुद्धीकरणाची जी यंत्रणा वापरली जाती त्यातूनच ते येतं. त्यामुळे प्रत्येक वेळी तुम्ही बाटली विसरलाय हे कारण सांगून प्लास्टिकची बॉटल घेणं हे काही योग्य नाही,
0: कारण त्यांनाही ती तशी बंधनं आहेत शुद्ध पाणी देण्याची. त्यामुळे तिथेही तुम्हाला ते शुद्ध पाणी त्या यंत्रातून मिळू शकतं.
1: आपल्या प्रतिज्ञेत म्हणतो भारत माझा देश आहे, तर ते माझा देश आहे ही भावना घेऊन जेव्हा आपण घराच्या बाहेर उंबऱ्याच्या बाहेर पाऊल ठेवू तर तीच भावना घेऊन जेव्हा आपण वावरू तेव्हा परिसर स्वच्छ राहील. म्हणजे बाहेर गेलोय जसं आता आपण पाण्याची बॉटल आपली आपली घेऊन गेलो, प्लास्टिकची पिशवी बाहेरची न घेता वस्तू खरेदीसाठी कापडी पिशव्या मिळतात, विकत मिळतात, किंवा तुम्ही घरातूनही जुन्या चांगल्या कपड्यांच्या शिवून घेऊ शकता
0: अगदी,
1: त्यामुळे तिथे वापरू शकता. टिश्यू पेपरचा कमीत कमी वापर करून ते कुठंही टाकणं किंवा काय, म्हणजे जरी ते मातीत मिसळलं तरी ते पुन्हा झाडाचं तोड आणि हे सगळं आलं, तर बाहेर कुठंही गेल्यानंतर कसाही कचरा टाकणं ही आपली म्हणजे काय नागरिकांची जबाबदारी नाहीये, तर तो कुठंही टाकू नये ही जबाबदारी आहे. प्रत्येक वेळी आपण प्रशासनावर बोट ठेवणं किंवा ज्याचं काम आहे त्यांना करणं हे म्हणणं चुकीचं आहे. घरात आपण चार व्यक्ती असतो, प्रत्येकाला जरी कामं दिलेली असली की हे तू कर हे तू तू कर, पण एखाद्याकडून नाही झालं तर ती माझी जबाबदारी, कारण ते माझं घर आहे.
0: बरोबर.
1: मग ह्या माझ्या घरासाठी मला काय करायला पाहिजे हे जेव्हा आपण विचार करतो तोच विचार आपण परिसरात केला तर खूप म्हणजे बदल होते. आणि असाच विचार जर परिसरातल्या काही कुटुंबांनी किंवा मंडळ असतात त्यांनी असं ते तो आवाका वाढवत गेलो आपण तर नक्कीच परिसर आपला छान स्वच्छ आणि सुंदर राहू शकतो. आपण प्रेरणास्थान होऊया इतरांचे आपल्या घरापासून परिसरापासून. बऱ्याच सोसायट्यांमध्ये कचरा जो घेतला जातो तो बिन बॅग मध्ये घेतला जातो, त्या काळ्या असतात, तर त्या काळ्या बिन बॅगच्या ऐवजी बऱ्याच दुकानांमध्ये बायोडिग्रेबल बॅग मिळतात.
0: बर.
1: तर त्या जर तुम्ही मार्केटमधून घेतल्या तर त्याचाही कचरा वाढणार नाही ज्या काळ्या बॅगचा वाढतो.
0: बरोबर.
1: आज कुठेही त्या काळ्या बॅग घेऊन लोक विकायला असतात तर ते चांगली नाहीये ती बॅग, की ती पुन्हा प्लास्टिक ते अगदी हलक्या प्रतीचं असतं आणि त्याचा त्रास आपल्या पर्यावरणाला आणि ऑटोमॅटिकली आपल्या आरोग्यावरती होत जातो.
0: बरोबर. परिसर या कार्यक्रमामध्ये आत्ताच आपण परिसर स्वच्छता याविषयी प्रिया मोहिते यांनी.
2: आकाशवाणी संप्रति वार्ताः श्रूयन्ताम् प्रवाचकः पुनीत त्रिपाठी. अथ वार्ताः.

श्रोते हो रूपरेषेनंतर लगेचच ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:40 प्रसारण होईल भावधारा ह्या भावगीताच्या कार्यक्रमाचं. आपण आनंद घ्याल काही सुरेल भावगीतांचा.

ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून, तर 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8:40 प्रसारण होईल मराठी चित्रपट संगीत या कार्यक्रमाचं. आपण आनंद घ्याल काही मराठी चित्रपटातील निवडक गीतांचा. 9:00 छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित होतील प्रादेशिक उर्दू बातम्या. 9:10 आपण ऐकू शकाल लखलख चंदेरी हा सदबहार हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 9:35 उर्दू कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 10:00 मिश्र संगीत या कार्यक्रमाचा आनंद आपण घ्याल. 1 ही फिल्म के गीत आम्ही प्रसारित करू. 10:15 या कार्यक्रमात आज प्रसारित होतील अनारी या चित्रपटातील काही निवडक गीतं. गीतकार आहेत शैलेंद्र आणि संगीत आहे शंकर जयकिशन यांचं. 10:30 आकाशवाणीच्या परभणी केंद्राच्या स्टुडिओमधून आपण ऐकू शकाल गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. 10:55 मन की बात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेला संवाद आणि त्यानंतर लगेचच या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद संपेपर्यंत दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू आणि मराठी अनुवाद मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. यानंतर 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. तसंच 12:00 FM बँडच्या 102 MHz विविध भारतीचं प्रसारण आम्ही सहक्षेपित करू, आपण ऐकू शकाल. यानंतर मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होणाऱ्या काही कार्यक्रमांविषयी 1:05 गीतबहार, 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र, 1:40 जिल्हा वार्तापत्र सोलापूर. दोपहर समाचार, 2:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. तसंच 3:00 प्रादेशिक मराठी बातम्या. दुपारच्या प्रसारणातील काही कार्यक्रमांविषयी आपण ऐकलं. आमच्या सायंकालीन प्रसारण सभेत 6:00 दिल्ली, 5:30 युवावाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 6:00 दिल्ली केंद्रावरून इंग्रजी बातम्या प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. यानंतर 6:30 मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल कार्यक्रम गम्मत जम्मत बच्चों के कार्यक्रम, आपण ऐकू शकाल. यानंतर 7:30 शेतशिवार हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. आजचा विषय आहे आवड बळीराजाची आणि सहभाग आहे संजय थोरात, वैशाली वांगीकर आणि शीतल निमजे यांचा. यानंतर 8:00 मन की बात माननीय पंतप्रधान

श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाच्या मराठी अनुवादाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकाल. मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. यानंतर नऊ वाजून 30 मिनिटांनी अखिल भारतीय नभोनाट्य मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. अखिल भारतीय संगीताचा रविवासरीय कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आपण ऐकू शकाल. श्रोते हो, ही होती आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा.

आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर. आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.

आनंदाने खळाळणारे निर्झर म्हणजे बालक, समाजात बागडणारे स्वच्छंदी म्हणजे बालक, गोड हास्यातून हसू देणारे प्रेमाचे ताटवे म्हणजे बालक, खट्याळ, खोडकर, निरागस, मिश्किल अशा सगळ्या भावनांचे गोड मिश्रण म्हणजे बालक। श्रोते हो, कुटुंब आणि शाळा यांच्यासह

0: ए नेहा, अगं कसला एवढा विचार करतीयेस? अगं मी साड्यांचा व्यवसाय सुरू केलाय ग, पण तो लोकांपर्यंत पोहोचेल कसा? कसं कळेल मी व्यवसाय सुरू केलाय ते?
1: अगं त्यात काय एवढं, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर जाहिरात दे आणि पोहोचव तुझा व्यवसाय. नुसता शहरातच नाही तर गावागावात सुद्धा.
0: अरे वा,
1: जाहिरात द्या, व्यवसाय वाढवा.
0: संपर्क आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर.
1: आजच कॉल करा
0: 9637 3549 85.

0: डोळ्यांवर पट्टी बांधून काम केलत कधी?
1: आपल्याच घरात मिट्ट काळोखात साच पडलात कधी?
0: नाही ना,
1: कल्पनाही करवत नाही.
0: मग अंध व्यक्ती कशा जगत असतील?
1: आपण त्यांना अंधाराकडून प्रकाशाकडे नेऊ शकतो नेत्रदानानं.
0: नेत्रदान करा, प्रकाशाचा हाच मार्ग खरा.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी उझबेकिस्तानच्या दौऱ्यावर, आज राष्ट्राध्यक्ष शौकत मिर्झियोयेव यांच्याशी द्विपक्षीय चर्चा. पंतप्रधान आज मन की बात

0: मधून देशवासियांशी संवाद साधणार. महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 कायद्यात सुधारणा. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधल्या स्वीकृत सदस्य निवडीचा मार्ग मोकळा. एव्हरेस्ट आणि एलजी या कंपन्यांच्या कंपाऊंडेड हिंगावर अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाकडून बंदी. राष्ट्रीय क्रीडा दिन विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा. आणि मराठा आरक्षणासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाला सुरुवात. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी उझबेकिस्तानच्या दौऱ्यावर असून काल ते ताशकंद इथं पोहोचले. उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शौकत मिर्झियोयेव यांनी पंतप्रधान मोदी यांचं स्वागत केलं. ताशकंदमधल्या यांगी पार्क इथं पंतप्रधानांनी पुष्पांजली अर्पण केली. हे पार्क शांतता, समृद्धी आणि स्वातंत्र्याचं प्रतीक मानलं जातं. आज पंतप्रधान मोदी उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शौकत मिर्झियोयेव यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, डिजिटल संपर्क, ऊर्जा, शिक्षण आणि दोन्ही देशांच्या नागरिकांदरम्यान संपर्क वाढवणं आदी मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होईल. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 137वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनचं संपूर्ण नेटवर्क न्यूज ऑन AIR वेबसाईट आणि मोबाईल ॲपवर प्रसारित केला जाईल. राज्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधल्या स्वीकृत सदस्य निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे आता 2026 निवडणूक झालेल्या राज्यातल्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्यांची निवड केली जाणार आहे. यासाठी ग्रामविकास विभागानं महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 कायद्यात सुधारणा केली असून याबाबतची अधिसूचना राजपत्रात प्रकाशित करण्यात आली आहे. यानुसार जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमधल्या एकूण सदस्यांच्या किमान 10% किंवा सर्व जिल्हा परिषदांमध्ये प्रत्येकी किमान 5 आणि पंचायत समित्यांमध्ये किमान 1 स्वीकृत सदस्यांची नियुक्ती केली जाणार असल्याचं ग्रामविकास विभागातून सांगण्यात आलं आहे. राज्यात 3 ठिकाणी उपोषण करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या सरकारनं मान्य केल्याची घोषणा आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी केली. यासंदर्भात काल मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. आदिवासी समुदायातल्या विद्यार्थ्यांना सरकारी नोकऱ्या देणं आणि आदिवासी आश्रमशाळांची परिस्थिती सुधारणं आदी मागण्या सरकारनं मान्य केल्या. गडचिरोली जिल्ह्यातल्या आदिवासी आश्रमशाळेत 3 विद्यार्थिनींचा सर्पदंशामुळे मृत्यू झाल्यानंतर पुणे, नागपूर आणि नाशिक या 3 ठिकाणी विद्यार्थ्यांनी उपोषण सुरू केलं होतं. अतिरिक्त संतृप्त मैद, अतिरिक्त साखर तसंच मिठाचं प्रमाण जास्त असलेल्या खाद्योत्पादनांच्या पाकिटाच्या दर्शनी भागावर लाल रंगात ठळक स्वरूपात इशारा लावण्याचा प्रस्ताव आपण मांडला असल्याचं भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण FSSAI म्हटलं आहे. यासंदर्भात प्राधिकरणानं सर्वोच्च न्यायालयात अनुपालनाविषयक प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. अशा पोषक घटकांचं जास्त प्रमाण असलेल्या खाद्योत्पादनांबद्दल ग्राहकांना सोप्या, ठळक आणि सहज समजू शकेल अशा भाषेत इशारा देता येणं हा या प्रस्तावाचा मुख्य उद्देश असल्याचं प्राधिकरणानं आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. या अंतर्गत ग्राहकांना अशी खाद्योत्पादनं सहज ओळखता यावीत यासाठी गरजेनुसार हाय फॅट, हाय शुगर, हाय सॉल्ट किंवा हायली स्वीटनड बेव्हरेजेस असं ठळक शब्दांमध्ये दिसणारे इशारे या लेबलवर असतील असंही प्राधिकरणानं म्हटलं आहे. दरम्यान FSSAI एव्हरेस्ट आणि LG या कंपन्यांच्या कंपाऊंडेड हिंगावर बंदी आणली आहे. या संदर्भात मिळालेल्या एका तक्रारीनंतर प्राधिकरणानं सर्व प्रमुख कंपन्यांच्या हिंग उत्पादनांची प्रयोगशाळेत चाचणी केली. त्यात या दोन्ही कंपन्यांचे हिंग निकृष्ट दर्जाची आढळून आल्याचं प्राधिकरणानं म्हटलं आहे. दुकानांमध्ये विक्रीसाठी ठेवलेली निकृष्ट दर्जाची उत्पादनं बाजारातून स्वतःहून परत घ्यावीत असा सल्ला देखील प्राधिकरणानं या कंपन्यांना दिला आहे.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ॲपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: राष्ट्रीय क्रीडा दिन काल विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. देशाचे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा करण्यात येतो. यानिमित्त तंदुरुस्ती, शिस्त, सांघिक आणि उत्कृष्ट कामगिरी या क्रीडा क्षेत्रातल्या मूल्यांना प्रोत्साहन दिलं जातं. नवी दिल्लीत मेजर ध्यानचंद स्टेडियम परिसरातल्या मेजर ध्यानचंद यांच्या पुतळ्याला केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. फिट इंडिया अभियानांतर्गत प्रत्येकानं

0: रोज किमान एक तास क्रीडांगणावर घालवण्याचा संकल्प करावा असं आवाहन त्यांनी केलं।
1: आज नेशनल स्पोर्ट्स डे के अवसर पर सारे देश में फिट इंडिया मूवमेंट को आगे बढ़ाने के लिए एक घंटे खेल के मैदान में कार्यक्रम दिया है। मुझे खुशी है मोदी जी के नेतृत्व में देश बदल रहा है, देश आगे बढ़ रहा है, नया भारत का निर्माण हो रहा है। नया भारत के निर्माण में देश के युवा फिट हो, सोसाइटी स्वस्थ हो, तभी समृद्ध राष्ट्र बनेंगे। मोदी जी के समृद्ध राष्ट्र की कल्पना को चरितार्थ करने के लिए चलो हम सब लोग हर वीक एक घंटे खेल के मैदान में रहें और अपने स्वयं को फिट रखें।
0: नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातल्या क्रीडा आणि शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीनं राष्ट्रीय क्रीडा दिनाचं औचित्य साधून मुलामुलींची 6 किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली। लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातल्या खेळाडूंनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। मुलांच्या गटात गंगाखेड इथला प्रतीक पवार यानं तर मुलींच्या गटात लातूर इथल्या पुष्पा राठोड हिनं प्रथम क्रमांक मिळवला। मराठा आरक्षणासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी इथं कालपासून पुन्हा उपोषणाला सुरुवात केली। माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला आढळलेल्या कुणबी नोंदींनुसार प्रमाणपत्र देण्यात यावीत, रद्द केलेली प्रमाणपत्र पुन्हा वितरित करावीत, हैदराबाद गॅझेटियरनुसार कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करावं, तसंच रद्द केलेली प्रमाणपत्र तातडीनं वितरित करावीत, सातारा आणि कोल्हापूर संस्थांच्या गॅझेटियरनुसार कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करावं यासह अन्य मागण्या त्यांनी केल्या आहेत। अंतरवाली सराटी इथं मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत आंदोलन करण्यात येईल असा इशाराही जरांगे यांनी दिला। उपोषणस्थळी मराठा समाज बांधवांची मोठी गर्दी असून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे। दरम्यान इतर मागासवर्ग ओबीसींच्या आरक्षणाच्या संरक्षणाच्या लढाईसाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी 1 सप्टेंबर रोजी मुंबईच्या दिशेनं मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे। नवी मुंबईत वाशी इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातल्या पाटस टोल नाक्यावरून मुंबईच्या दिशेनं ही संघर्ष यात्रा सुरू होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। धाराशिव इथल्या कैलासवासी भाई उद्धवराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कार्यरत असलेले किरण झरकर यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे। गेल्या 17 वर्षांपासून शिल्पनिदेशक म्हणून कार्यरत असलेले झरकर यांनी कौशल्य विकास, व्यवसाय प्रशिक्षण, प्रशिक्षणार्थी कल्याण, संशोधन, तंत्रज्ञान, साहित्य आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल केंद्र शासनानं घेतली आहे। याबद्दल आकाशवाणीशी बोलताना ते म्हणाले,
2: प्रत्येक घरातल्या प्रत्येक मुलाला प्रशिक्षण, प्रत्येक मुलाच्या हाताला स्किल, प्रत्येक स्किल असणाऱ्या व्यक्तीला नोकरी आणि प्रत्येकाला नोकरी असेल तर नक्कीच नरेंद्र मोदीजींच्या स्वप्नातला विकसित भारत 2047लाच नव्हे तर पुढच्या आगामी 10 वर्षांमध्ये 100% विकसित होईल। आणि विकसित करण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रत्येक शिल्पनिदेशकाने आणि प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यांनी आपलं काम योग्य केलं पाहिजे तर आपण आपल्या देशाला पुढे घेऊन जाऊ शकू।
0: पावसानं ओढ दिल्यानं मराठवाड्यात झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे करावेत आणि पात्र शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शिवसेनेचे खासदार ओम प्रकाश राजेनिंबाळकर यांनी केली आहे। यासंदर्भात त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे। मराठवाड्यातल्या काही भागात गेल्या 45 दिवसांपासून अत्यल्प पाऊस झाला आहे। पाणी टंचाईमुळे सोयाबीनचं पीक वाळून गेलं असून त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागत असल्याचं त्यांनी या पत्रात म्हटलं आहे। नुकसानीचा योग्य अंदाज घेण्यासाठी महसूल आणि कृषी विभागाच्या माध्यमातून पंचनामे करण्याची गरजही त्यांनी या पत्रातून व्यक्त केली आहे। बीड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रेशीम कोष खरेदी केंद्रात झालेल्या लिलावात रेशीम कोषाला तब्बल 93,000 रुपये प्रति क्विंटल असा विक्रमी भाव मिळाला आहे। आजपर्यंतचा हा सर्वोच्च दर ठरल्यानं रेशीम उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। जालना शहरातली अनधिकृत बांधकामं आणि अतिक्रमणांविरोधात महापालिकेनं मोहीम तीव्र केली आहे। काल जुना जालन्यातल्या भाग्यनगर उड्डाणपुलाखाली असलेली 19 अनधिकृत अतिक्रमणं महापालिका पथकानं हटवली। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी उझबेकिस्तानच्या दौऱ्यावर। पंतप्रधान आज मन की बात मधून देशवासियांशी संवाद साधणार। आणि मराठा आरक्षणासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाला सुरुवात। याबरोबरचे बातमीपत्र संपलं। आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता। नमस्कार।
3: FM बँडच्या 102 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रथम प्रसारण।

0: येतोय का तुम्हाला?
1: हो हो, खूप काम येत आहे.
0: चक्कर पण येते का?
1: चक्कर पण येत आहे आणि अस्वस्थ पण वाटत आहे. काय करावं ना हेच कळत नाही आहे.
0: थांबा थांबा, यासाठी तुम्ही आकाशवाणीच्या हॅलो डॉक्टरला फोन करा.
1: काय म्हणताय?
0: हो, गुरुवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये दूरध्वनी करा आणि विचारा आपल्या मनातील प्रश्न 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकावर. उच्च रक्तदाब, कमी रक्तदाब अर्थात ब्लड प्रेशर याविषयी आपल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी येत आहेत कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर रमेश राठोड. विषय लक्षात आला ना तुमच्या?
1: होय, ब्लड प्रेशर.
0: हा तर श्रोते हो, दूरध्वनी करा आणि आपल्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. एक निवेदन, व्यावसायिक बँका आणि शासकीय कार्यालयांसाठी एक सुवर्ण संधी. प्रसार भारतीच्या अंतर्गत असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्र इमारतीमधील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील प्रशस्त जागा भाड्यानं देण्यासाठी उपलब्ध आहे. सरकारी कार्यालय, बँका किंवा नामांकित व्यावसायिक संस्थांसाठी ही जागा अत्यंत योग्य आणि सोयीस्कर आहे. पहिला मजला 10 खोल्या 10x10 फूट आणि 2 मोठ्या खोल्या उपलब्ध. दुसऱ्या मजल्यावर 3 खोल्या आणि 40x12 फुटांचे 3 भव्य हॉल उपलब्ध. वैशिष्ट्य, परभणी शहराचे मध्यवर्ती ठिकाण, मुबलक जागा, 24 तास वीज पाण्याची सोय आणि संपूर्ण सुरक्षित परिसर. भाड्याचा दर आणि अटी केंद्र सरकारच्या नियमांनुसार राहतील. तर मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या कार्यालयाला किंवा बँकेला नवीन आणि हक्काची जागा मिळवून द्या. जागेच्या पाहणीसाठी आणि तात्काळ प्रस्ताव सादर करण्यासाठी संपर्क करा कार्यालय प्रमुख आकाशवाणी परभणी. श्रोते हो, किडनी विषयक आजारांविषयी माहिती जाणून घेण्यासाठी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये जरूर कॉल करा. दिनांक 1 सप्टेंबर 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकावर आणि किडनी विकार तज्ज्ञ डॉक्टर राहुल टेंगसे सरांशी दूरध्वनीवरून थेट संवाद साधा आणि जाणून घ्या किडनी विषयक आजारांविषयी तुमच्या मनात असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं. तेव्हा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी जरूर कॉल करा दिनांक 1 सप्टेंबर 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत. या कार्यक्रमाचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकू शकाल दिनांक 3 सप्टेंबर 2026 गुरुवार रोजी सकाळी 11:30 आकाशवाणी परभणी केंद्र निर्मित हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात.
2: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर. आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.
3: आनंदाने खळाळणारे निर्झर म्हणजे बालक, समाजात बागडणारे स्वच्छंदी म्हणजे बालक, गोड हास्यातून हसू देणारे प्रेमाचे ताटवे म्हणजे बालक, खट्याळ, खोडकर, निरागस, मिश्किल अशा सगळ्या भावनांचे गोड मिश्रण म्हणजे बालक. श्रोते हो, कुटुंब आणि शाळा यांच्यासह बालकांवर संस्कार घडवणारं आणखी एक प्रभावी माध्यम म्हणजे परभणी आकाशवाणी केंद्रावरील कार्यक्रम बालमंडळ. ऐकायला विसरू नका.
4: आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. सकाळचे 7:25 होत आहेत. प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी, आपली मराठी, मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: Abi
1: Abi Marakti
0: Abi ya Marakti
1: Abi
2: श्रोतेहो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, मराठी विश्वकोश प्रकल्पाच्या 1 ते 20 खंड संहिता खंडांनंतरचा शेवटचा खंड म्हणजे सूचीखंड होय. याआधीच्या कार्यक्रमांमधून आपण या विश्वकोशाच्या 1 ते 20 खंडांबाबतची माहिती घेतली होती आणि हे विश्वकोश आहेत ते छापील स्वरूपात उपलब्ध असल्याने त्यांचा उपयोग अनेक वाचक करतात. मात्र या सगळ्यांना या सूचीखंडाची जी माहिती आपण घेणार आहोत त्याचा देखील उपयोग होऊ शकतो आणि होईल, त्यासाठी आपण त्या सूचीखंडाची विस्तृत माहिती या कार्यक्रमातून घेणार आहोत. त्यासाठी आज आपल्याकडे महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे मराठी विश्वकोश कार्यालय वाई जिल्हा सातारा इथून वर्षा देवरुखकर संपादकीय सहाय्यक या मॅडम आलेल्या आहेत. मॅडम, आपलं या कार्यक्रमात मनापासून स्वागत.
3: श्रोतेहो नमस्कार.
2: मराठी विश्वकोश संकेतस्थळाचा सुधारित ई पत्ता याप्रमाणे आहे: विश्वकोश-मराठी-महाराष्ट्र.gov.in. आणि ज्ञानमंडळाचा पत्ता हा मराठी-विश्वकोश.महाराष्ट्र.gov.in हा आहे. तर हा जो सूचीखंड प्रकाशित झालेला आहे हा देखील संकेतस्थळावर उपलब्ध आहे का?
3: हो नक्कीच मॅडम, सूचीखंड संकेतस्थळावर PDF स्वरूपात उपलब्ध आहे.
2: मॅडम, सूची आणि सूचीखंड ही संकल्पना काय आहे आणि या सूचीचा उपयोग किंवा महत्त्व नेमकं काय आहे?
3: सुरुवातीला मराठी विश्वकोशाचा सूचीखंड ही संकल्पना समजून घेताना आपण सूची म्हणजे काय हे पहिल्यांदा समजून घेऊ. आपण अनेक संदर्भ पुस्तकं बघतो तर त्या पुस्तकांच्या शेवटी आपल्याला त्या पुस्तकातल्या महत्त्वाच्या संज्ञा, व्यक्ती, स्थळं याची माहिती त्या पुस्तकात कुठे कुठे मिळेल याची एक यादी दिलेली असते, त्याला आपण म्हणतो सूची. आता त्यानंतर की मराठी विश्वकोशाचे 1 ते 20 खंड हा एक बृहत प्रकल्प आहे आणि वर्णानुक्रमे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या नोंदी दिलेल्या आहेत, आपण त्या पाहतो. आता ह्या नोंदीतली माहिती, एका नोंदीतली माहिती जी आहे ती अनेक नोंदींमध्ये त्याची जी सविस्तर माहिती ती दिलेली असू शकते. तर ही सगळी माहिती आपल्याला एका ठिकाणी मिळायची सोय म्हणजे सूचीखंड. आपला मराठी विश्वकोशाचा जो सूचीखंड आहे तोही वर्णानुक्रमे आहे, म्हणजे जे 1 ते 20 खंड जसे वर्णानुक्रमे आहेत तसंच सूचीखंड सुद्धा वर्णानुक्रमे आहे.
2: मॅडम, मराठी विश्वकोशाच्या या सूचीखंडाचं असं काही वेगळं वैशिष्ट्य आणि स्वरूप नेमकं काय आहे याविषयी जरा सांगा.
3: हो, मराठी विश्वकोशाच्या सूचीखंडाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे मॅडम की 1 ते 20 खंडातील सर्व नोंदी त्या सूचीखंडामध्ये दिलेल्या आहेत. म्हणजे आपण असं म्हणू की अमुक एक नोंद, म्हणजे आता आपण चित्रपट उदाहरणादाखल ही जर नोंद घेतली तर खंड 5 यामध्ये ती कुठल्या पृष्ठावर आहे हे आपल्याला कळतं. तसंच मराठी विश्वकोशामध्ये ज्या 18,244 नोंदी प्रकाशित आहेत आणि त्यासाठी 22,348 पृष्ठ वापरलेली आहेत, तर या सगळ्या नोंदी प्रत्येक खंडामध्ये कुठल्या कुठल्या ठिकाणी अंतर्भूत आहेत तो खंड क्रमांक आणि त्याचा पृष्ठ क्रमांक हे दिलेला आहे. त्याचबरोबर या सूचीखंडाचं एक दुसरं एक वैशिष्ट्य असं आहे की सुमारे 3 लाख

0: निर्देश म्हणजे 3 लाख विषय उपविषय यांची माहिती आपण सूचीखंडामध्ये दिलेली आहे. या सूचीखंडाची पृष्ठ जी आहेत ती 1126 इतकी मोठी आहे. त्याच्यावरून आपल्याला कल्पना येईल की मराठी विश्वकोशाचा 1 ते 20 खंडांचा हा जो प्रकल्प आहे तो या सूचीखंडामध्ये इतक्या उत्तम पद्धतीनं आपल्याला म्हणजे दिसू शकतो असं एक आपण म्हणू. सूचीखंडामध्ये ही जी माहिती आहे ती वर्णानुक्रमे आहेच, अतज्ञ तोच वर्णानुक्रम येथे आहे. आणि ती सूचीखंडामध्ये ही जी माहिती दिली ती 3 कॉलममध्ये म्हणजे 3 स्तंभांमध्ये दिलेली आहे. आणि यासाठी मुख्य निर्देश, पूरक निर्देश आणि स्वतंत्र निर्देश अशी एक सोय करण्यात आलेली आहे. आता मुख्य निर्देश म्हणजे काय, तर मराठी विश्वकोशात ज्या नोंदी प्रकाशित केलेल्या आहेत तर त्या नोंदी म्हणजे मुख्य निर्देश. त्या मुख्य निर्देशांच्या अंतर्गत आपल्याला पूरक निर्देश दिलेले आहेत. म्हणजे पुन्हा मगाशीच आपण चित्रपट हा जो एक विषय घेतला तर ह्या चित्रपट विषयाची माहिती विश्वकोशातल्या 1 ते 20 खंडांमध्ये इतर वेगवेगळ्या नोंदींमध्ये आलेली आहे. महत्वाची माहिती बरं का. तर ही जी इतर वेगवेगळ्या नोंदींमध्ये आलेली आहे त्या नोंदींचा पृष्ठ क्रमांक, त्या नोंदींचं नाव, खंड क्रमांक याची माहिती त्या पूरक निर्देशामध्ये दिलेली आहे. आणि त्या व्यतिरिक्त सूचीखंडामध्ये आणखीन एक संकल्पना आहे ती स्वतंत्र निर्देश ही आहे. तर त्या स्वतंत्र निर्देशांमधून आपल्याला असं कळतं की त्याची नोंद विश्वकोशात नाही पण तो विषय महत्वाचा आहे आणि त्या विषयाची माहिती सुद्धा मराठी विश्वकोशातल्या वेगवेगळ्या नोंदींमध्ये आपल्याला मिळेल.
1: मॅडम, विश्वकोशाच्या सूचीखंडाचं नेमकं महत्त्व काय आहे, कारण आम्ही आत्तापर्यंत संहिता खंड जे 1 ते 20 होते त्यांचं महत्त्व जाणून घेतलेलं आहे, आम्हाला आता सूचीखंडाचं महत्त्व याविषयी थोडक्यात सांगा.
0: मराठी विश्वकोशाचा वाचक वर्ग मॅडम वेगवेगळा आहे. अगदी गृहिणी, शेतकरी, विद्यार्थ्यांपासून संशोधक, अभ्यासक इत्यादींपर्यंत म्हणजे सर्व वर्गांमध्ये मराठी विश्वकोशाचा वाचक वर्ग आहे. आता एखाद्या विषयाची आणि त्या विषयाची संबंधित माहिती या सगळ्यांना हवी असते पण त्यांना त्याचे उपविषय माहीत नसतात. म्हणजे आपण चित्रकला हा जरी विषय घेतला तर चित्रकलेमध्ये अनेक प्रकारच्या चित्रकला आहेत, तर मग त्या प्रत्येकाचं नाव सामान्य वाचकाला माहीत असेल असं काही नाही. पण अशा वेळेला त्यांनी सूचीखंडामध्ये जाऊन जर चित्रकला हे मुख्य निर्देश त्यांनी शोधला तर त्याच्यामध्ये जे पूरक निर्देश आहेत तर त्या पूरक निर्देशांमध्ये चित्रकला ह्या महत्त्वाच्या विषयासंबंधी किंवा चित्रकला या महत्त्वाच्या संकल्पनेसंबंधी इतर ज्या महत्त्वाच्या विश्वकोशात नोंदी आहेत किंवा विश्वकोशातल्या इतर खंडांमध्ये त्याबद्दल जी अधिक माहिती आलेली आहे ती सगळी त्या लोकांपर्यंत पोहोचते. म्हणजे सूचीखंडाचं हे एक महत्त्व आहे की ती माहिती त्यांना मिळतेच आणि त्याचबरोबर त्या विषयाशी संबंधित जे इतर उपविषय कुठले आहेत हे त्यांना नव्याने कळतात. जरी ते माहीत नसले तरीही त्यांना ते समजून येतात. त्याचबरोबर मॅडम सूचीखंडाचं आणखीन एक महत्त्व आपण असं लक्षात घेतलं पाहिजे की आपण सर्च हा ऑप्शन आपल्याला सगळीकडे मिळतो. मराठी विश्वकोशाच्या संकेतस्थळावर पण सर्च हा ऑप्शन आहे. म्हणजे आपण पुन्हा मी असं म्हणेन की चित्रकला हा जर विषय घेतला आणि मराठी विश्वकोशाच्या संकेतस्थळावर जाऊन आपण त्याचा शोध घेतला तर चित्रकला हा शब्द आलेल्या मराठी विश्वकोशात अनेक नोंदी आहेत, तर ह्या अनेक नोंदींची माहिती आपल्याला तिथे पुढे दिसेल. पण सूचीखंडामध्ये मात्र चित्रकला ह्या स्पेसिफिक विषयासंबंधी महत्त्वाची माहिती विश्वकोशातल्या कुठल्या कुठल्या खंडात आलेली आहे त्याची माहिती आपल्याला तिथे सूचीखंडातून कळते. म्हणजे जे पासिंग रेफरन्स आहेत ते तिथून वगळले जातात आणि जे अत्यंत महत्त्वाचे विषय आहेत, जी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे ती मात्र तिथे आपल्याला दिलेली दिसून येते.
1: मराठी विश्वकोशाच्या वाचकांसाठी आणि लेखकांसाठी सूचीखंडाचा नेमका कसा उपयोग होतो याविषयी जरा सांगा.
0: आता मराठी विश्वकोशाच्या लेखकांसाठी जो महत्त्वाचा उपयोग आहे सूचीखंडाचा, तर तो एक असा आहे की आपण ज्या वेळेला लेखनासाठी त्यांना नोंद सोपवतो तर त्यांना अनेक स्थळांचं नाव, म्हणजे जे मराठी विश्वकोशात आपण एक आपण असं म्हणू की त्याला निकष आहे, त्या निकषांनुसार त्या स्थळांचं, त्या व्यक्तीचं, त्या संकल्पनेचं नाव घेतलेलं आहे, तर लेखकाला ती संकल्पना माहीत असेलच असं नाही. पण अशा वेळेला लेखकाला सूचीखंड त्याने जर हाताळला, त्याने तो काळजीपूर्वक पाहिला तर त्यांना लक्षात येईल की आपल्याला जी नोंद लिहायला दिली आहे त्याची माहिती मराठी विश्वकोशात इतरत्र विखुरलेली आहे. ती नावं, ती माहिती आपण आपल्या लेखनासाठी वापरली तर आपलं लेखन अधिक सकस होईल. त्याचबरोबर

0: बरोबर लेखकाने जी दिलेली जी माहिती आहे ती मराठी विश्वकोशातल्या पूर्वीच्या लेखांशी मिळती जुळती अशी होईल, कारण त्यातली व्यक्तीनामं, स्थळनामं, संकल्पनांची नावं ही सूचीखंडातून लेखकाने शोधलेली असतील. तर मग लेखकांसाठी हा एक उपयोग मराठी विश्वकोशाच्या सूचीखंडाचा आहे. वाचकांसाठी मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की त्यांना अनेक नवनवीन गोष्टींची माहिती सूचीखंडाद्वारे मिळते. त्यांनी सहजच सूचीखंड चाळला म्हणजे त्यांना असं वाटलं की बाबा मला एखाद्या संकल्पनेची माहिती हवी, पण त्याशिवाय इतरही काय काही गोष्टी आहेत त्याची, म्हणजे त्यांना त्याचं नाव माहिती नाही काही नाही, पण इतरही अनेक गोष्टी आहेत आणि त्याची माहिती मला विश्वकोशात आहे का पाहायची, आणि मग ती आहे का तर ती कुठल्या खंडात आहे हे पाहायचंय. तर मग वाचकांना सूचीखंड हातात त्यांनी चाळला तर त्यांना ती माहिती मिळू शकते. आणि त्याचबरोबर मी सूचीखंडाचं आणखीन एक तुम्हाला वैशिष्ट्य असं सांगेन की ज्या वेळेला सूचीखंडामध्ये एखाद्या संकल्पनेचं नाव दिलेलं आहे तर त्याच्या पुढे कंसात ती संकल्पना कशातली आहे त्याची माहिती दिलेली आहे. म्हणजे आपण असं उदाहरणार्थ घेऊ की चित्रलेखा, चित्रसेन, चित्रळ. आता ही जी क्रमानं नावं आलेली आहेत, तर चित्रलेखा ही नदी आहे का हे स्थळ आहे का आणखीन काय आहे, तर कंसात ते पुढं दिलेलं आहे. चित्रसेन तर मग तो राजा आहे, चित्रळ ही नदी आहे, तर मग कंसामध्ये ते जे अगोदर जी संकल्पना दिलेली आहे त्या संकल्पनेची माहिती पुढच्या कंसामध्ये आपल्याला दिलेली आहे, आणि त्यामुळे आपल्याला सुरुवातीलाच कळतं की सूचीखंडामध्ये ही जी माहिती आहे ही कशासंबंधी आहे.
1: वर्षा देवरुखकर, संपादकीय सहाय्यक, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचं मराठी विश्वकोश कार्यालय वाई जिल्हा सातारा इथून आपल्याकडे आल्या होत्या, आणि त्यांनी 1 ते 20 संहिता खंडानंतरचा शेवटचा खंड म्हणजे जो सूचीखंड आहे त्याविषयीची माहिती आपल्याला अतिशय छान स्वरूपात दिली. मॅडम, आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमाविषयी आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यांची आम्ही वाट पाहत आहोत. कृपया आम्हाला या ईमेलवर नक्की संपर्क साधा. आपली मराठी 210@gmail.com aaplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी आपली मराठी.
3: आपली मराठी.
4: अभिजात मराठी.

0: lagi.
1: Apeli Marathi.
0: Abhijat Marathi.
1: Apeli Marathi.
2: आताच आपण ऐकलात प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी. प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:38 झाली आहेत, यानंतरची उद्घोषणा लगेचच.

229 अंश नऊ मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर श्रोते हो आपल्या रेडिओ सेटवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं परभणी केंद्र. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणात.

ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका। तात्काळ केवायसी अपडेट करा। जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे

0: म्हणजे बीसी कडे जा किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
1: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
3: मैं 5 लाख का सौदा करने आया हूँ और मेरी जेब में 5 फुटी कौड़ियां भी नहीं है.
4: रील लाइफ मध्ये अशा डायलॉग्स वर नक्कीच टाळ्या पडतात, पण रियल लाइफ मध्ये अचानक पैशांची गरज पडते तेव्हा फक्त डायलॉग मारून चालत नाही, तर त्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे गोल्ड लोन आणि लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीज कामी येते.
5: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण

0: डायलॉग मारून चालत नाही, तर त्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे गोल्ड लोन आणि लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीज कामी येते.
1: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची, वाट विकासाची.
2: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर. आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.
3: श्रोते हो, यानंतर प्रसारित करीत आहोत भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम.

श्रीधर फडके यांनी स्वरबद्ध आणि संगीतबद्ध केलेली, विमल लिमये यांची गीतरचना श्रोते हो आपण ऐकलीत. कार्यक्रमात यानंतर आनंद घेऊयात या भावगीताचा.

श्रीधर फडके यांनी स्वरबद्ध आणि संगीतबद्ध केलेली, रोहिणी निनावे यांची गीतरचना श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत. कार्यक्रमात यानंतर आनंद घेऊयात या भावगीताचा.

अरुण दाते यांच्या स्वरामध्ये ज्योती बालिगा यांचं गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. संगीत होतं यशवंत देव यांचं. आणि श्रोते हो या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमाचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकलं आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

0: श्रोतेहो, किडनी विषयक आजारांविषयी माहिती जाणून घेण्यासाठी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये जरूर कॉल करा. दिनांक 1 सप्टेंबर 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकावर आणि किडनी विकार तज्ज्ञ डॉक्टर राहुल टेंगसे सरांशी दूरध्वनीवरून थेट संवाद साधा आणि जाणून घ्या किडनी विषयक आजारांविषयी तुमच्या मनात असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं. तेव्हा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी जरूर कॉल करा. दिनांक 1 सप्टेंबर 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत. या कार्यक्रमाचं प्रसारण श्रोतेहो आपण ऐकू शकाल दिनांक 3 सप्टेंबर 2026 गुरुवार रोजी सकाळी 11:30 आकाशवाणी परभणी केंद्र निर्मित हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात.
1: आकाशवाणीचं हे परभणी 8 वाजत आहेत. यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून, तर 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत काही क्षणात.

0: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30 आणि 18 सेकंद झाली आहेत. ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उझबेकिस्तानच्या दौऱ्यावर. विविध क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यावर होणार चर्चा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचा आज 137वा भाग. आर्थिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी भारतीय न्यायव्यवस्थेचा पुढाकार, सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांचं प्रतिपादन. नेपाळ पुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 675 मदत आणि बचाव कार्याला वेग. आणि T20 आशिया चषक महिला क्रिकेटमध्ये आज भारत आणि थायलंड यांच्यात लढत. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज

उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शौकत मिर्झियोयेव यांच्याशी ताश्कंद इथं द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. या बैठकीत दोन्ही नेते व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, डिजिटल कनेक्टिव्हिटी, ऊर्जा, शिक्षण आदी विविध क्षेत्रातल्या सहकार्याचा आढावा घेणार आहेत. तत्पूर्वी पंतप्रधान आज उझबेकिस्तानच्या योग फेडरेशननं आयोजित केलेल्या योग कार्यक्रमात सहभागी होतील. उभय देशात संरक्षण क्षेत्रातील सहकार्य सातत्यानं वाढत आहे. यासोबतच दुर्मिळ खनिज, सोनं तसंच इतर उपयुक्त खनिजांच्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावरही यावेळी चर्चा होण्याची शक्यता आहे. औषध निर्माण, कृषी, कौशल्य विकास आणि नवीन संपर्क मार्ग विकसित करण्याच्या संधी यावरही चर्चेची शक्यता आहे. गेल्या 10 वर्षात भारत आणि उझबेकिस्तानमधील व्यापारात सुमारे 300% वाढ झाली आहे. सध्या सुमारे $1 अब्ज असलेला द्विपक्षीय व्यापार आगामी काळात दुप्पट करण्याचं दोन्ही देशांचं उद्दिष्ट आहे. या भेटीमुळे उभय देशांमधील संबंधांना आणखी बळकटी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं काल संध्याकाळी ताश्कंद विमानतळावर उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शौकत मिर्झियोयेव यांनी स्वागत केलं. त्यानंतर भारतीय आणि उझबेक समुदायानं त्यांचं पारंपरिक पद्धतीनं उत्साहात स्वागत केलं. यावेळी भारतीय कलाकारांनी कथक नृत्याचं सादरीकरण केलं तर उझबेक कलाकारांनी भारतीय गाण्यांवर नृत्य सादर केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाद्वारे आज सकाळी 11 वाजता देशविदेशातल्या जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 137वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनचं संपूर्ण नेटवर्क, न्यूज ऑन AIR वेबसाईट आणि मोबाईल ऍपवर देखील प्रसारित केला जाईल. याशिवाय AIR न्यूज, DD न्यूज, पंतप्रधान कार्यालय तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनलवरही या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. तर हिंदीतल्या प्रक्षेपणानंतर लगेचच आकाशवाणीद्वारे हा कार्यक्रम प्रादेशिक भाषांमध्येही प्रसारित केला जाईल. डिजिटल अटक घोटाळ्यासारख्या नव्या फसवणूक प्रकरणांना आळा घालण्याकरता भारतीय न्यायव्यवस्थेनं सक्रियपणे पुढाकार घेतल्याचं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी म्हटलं आहे. लंडन इथं आयोजित 43व्या आंतरराष्ट्रीय आर्थिक गुन्हे परिषदेतल्या आपल्या समारोपीय भाषणात बोलताना सर्वोच्च न्यायालयानं डिजिटल अटक घोटाळ्याची स्वतःहून दखल घेतल्याचं त्यांनी सांगितलं. आर्थिक गुन्ह्यांबाबत भारताच्या आधुनिक प्रतिसादाकडे पाहताना तो केवळ एक कायदा नसून अनेक दशकांपासून जाणीवपूर्वक उभारलेली एक बहुस्तरीय रचना असल्याचं ते म्हणाले. नेपाळमध्ये आलेल्या पुरामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 675 पोहोचली आहे तर सुमारे 2400 लोक अजूनही बेपत्ता आहेत. आतापर्यंत 4400 अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात यश आलं आहे. नेपाळ सरकार पूरग्रस्त नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असून प्रत्येक नागरिकाचा जीव वाचवणं ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे असं नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह यांनी म्हटलं आहे. दरम्यान खराब हवामान आणि बाधित झालेल्या पायाभूत सुविधांमुळे सर्वाधिक फटका बसलेल्या काही भागांपर्यंत पोहोचणं कठीण होत असल्याचं आपत्कालीन पथकांनी सांगितलं आहे. नेपाळच्या हवामान विभागानं पूरग्रस्त भागात आणखी पाऊस आणि वादळाचा इशारा दिला आहे ज्यामुळे सुरू असलेल्या बचाव आणि मदत कार्यात अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. नेपाळमध्ये अडकलेल्या 108 भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आली असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं आहे. तसंच चीनमध्ये 900 भारतीय नागरिक सुरक्षित आहेत आणि बीजिंगमधील भारतीय दूतावास त्यांच्याशी संपर्कात आहे असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी समाज माध्यमावरील संदेशात सांगितलं आहे. तर काठमांडूला 11 टन मदत सामग्री घेऊन जाणारं चौथं विमान काल रवाना करण्यात आल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी सांगितलं आहे. नेपाळमधल्या पूरग्रस्त भागात अडकलेल्या व्यक्तींचा शोध आणि बचाव कार्य सुलभ करण्यासाठी भारताच्या 11 सदस्यांच्या तांत्रिक पथकानं काल तिथल्या जलविद्युत प्रकल्पांच्या बोगद्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. चिलिमे आणि लांगटांग भागाची हवाई पाहणी केल्यानंतर या भारतीय पथकानं बोगद्याच्या परिसरात आवश्यक बचाव कार्य सुरू केलं. नेपाळ लष्कर, सशस्त्र पोलीस दल आणि नेपाळ पोलीस यांच्या 82 सदस्यांचं संयुक्त सुरक्षा पथक देखील काल रात्रीपासून ढिगारा हटवण्याचं आणि बोगद्यात अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करत आहे. नेपाळ लष्करानं दिलेल्या माहितीनुसार नेपाळी सुरक्षा दलांनी आतापर्यंत देशातल्या विविध जलविद्युत प्रकल्पांच्या बोगद्यांमधून 191 कामगारांची सुटका केली आहे. मात्र बोगद्यांमध्ये आणखी लोक अडकल्याच्या शक्यतेमुळे नेपाळी प्रशासनानं भारताकडे मदत मागितली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन 2 दिवसांच्या दौऱ्यावर आज केरळमला जात आहेत. ते अल्लापुझा इथं केरळ कौमुदी या दैनिकाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला उपस्थित राहतील. त्यानंतर उपराष्ट्रपती पथनामथिट्टा जिल्ह्यात अर्नमुला बोट रेसचं उद्घाटन करतील तर संध्याकाळी तिरुअनंतपुरम इथं आयोजित ओणम पर्यटन सप्ताह उत्सवाच्या सांगता सोहळ्यातही सहभागी होतील.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या परिसरातील 5 उपहार

गृहांचे अन्न परवाने निलंबित केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासन विभाग अर्थात एफडीएला खडसावला आहे आणि त्यांचा परवाना निलंबन रद्द करून ही 5 उपाहारगृह पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. न्यायालयानं एफडीएच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. न्यायालयाच्या निर्देशांकडे वारंवार दुर्लक्ष करून विभागानं व्यावहारिक दृष्टिकोनाऐवजी संकुचित भूमिका घेतल्याचं खंडपीठानं नमूद केलं. एफडीएच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करताना न्यायालयानं अधिकाऱ्यांना कठोर इशारा दिला. महाराष्ट्र राज्यातील मतदार याद्यांच्या दुरुस्तीसाठी राबवण्यात आलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत पात्र मतदारांची प्रारूप मतदार यादी उद्या प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर लगेचच म्हणजे उद्यापासून ते येत्या 30 सप्टेंबरपर्यंत मतदारांकडून दावे आणि हरकती स्वीकारण्यात येणार असून त्यांचा निपटारा करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. 4 नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याचं राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी सांगितलं. नवीन निकषानुसार महाराष्ट्रात आता किमान 300 आणि कमाल 1300 मतदारांसाठी एक मतदान केंद्र निश्चित करण्यात आलं आहे. हिंदुत्व हे प्रत्येक मानवाच्या प्रतिष्ठेचा आदर करतं आणि एकाच सत्यापर्यंत पोहोचण्याचे विविध मार्ग स्वीकारतं असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलं आहे. ते काल अमेरिकेत न्यूयॉर्कमध्ये आयोजित एक जग एक मानवता या विषयावरील आयोजित धर्मगुरूंच्या परिषदेत बोलत होते. परकीय आक्रमण आणि आपल्या सांस्कृतिक वारशातील अनेक घटकांचं नुकसान होऊनही भारताची सहअस्तित्वाची परंपरा टिकून राहिली आहे असं सांगत धर्मगुरूंनी समाज प्रबोधनाचं कार्य चालू ठेवलं पाहिजे, तसंच हे कार्य कठीण असलं तरी सध्याच्या जागतिक परिस्थितीत ते आवश्यक आहे असंही मोहन भागवत यावेळी म्हणाले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज लखनौमध्ये एका उद्योग परिषदेला संबोधित करणार आहेत. प्रधानमंत्री सेतू योजनेअंतर्गत आयोजित या परिषदेत कौशल्य विकास, उद्योजकता आणि व्यावसायिक शिक्षणावर चर्चा होणार आहे. त्यांच्या 3 दिवसांच्या लखनौ दौऱ्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत लखनौ कॅन्टोनमेंट परिसरातील 101 कोटी रुपयांच्या 12 विकास प्रकल्पांची पायाभरणी राजनाथ सिंग करतील. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी काल लखनौमध्ये फ्रेग्रन्स पार्कचं उद्घाटन सिंग यांनी केलं, तसंच लाला लजपत राय आणि शहीद भगतसिंग यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं आणि कोट्यवधी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी केली. डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभालाही त्यांनी संबोधित केलं आणि गोमतीनगरमधल्या ज्येष्ठ नागरिक निवासाचं उद्घाटनही राजनाथ सिंग यांनी केलं. महिला क्रिकेटमध्ये आज भारत आणि थायलंड दरम्यानचा T20 आशिया चषक सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. हा सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 8:30 सुरू होणार आहे. हरमनप्रीत कौर भारतीय संघाचं नेतृत्व करेल तर स्मृती मानधना उपकर्णधार असेल. दुखापतग्रस्त जेमिमा रॉड्रिकच्या जागी प्रतिका रावलचा संघात समावेश करण्यात आला आहे. थायलंडनं 28 तारखेला चीनवर विजय मिळवून स्पर्धेची सुरुवात केली आहे. हवामान विभागानं आज ओडिशामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालमध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसंच बिहार, उत्तराखंड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, झारखंड, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, सिक्कीम आणि विदर्भातही आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या व्यतिरिक्त जम्मू काश्मीर, लडाख, अंदमान आणि निकोबार बेटं, तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल इथं आज विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उझबेकिस्तानच्या दौऱ्यावर, विविध क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यावर होणार चर्चा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचा आज 137वा भाग. आर्थिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी भारतीय न्यायव्यवस्थेचा पुढाकार, सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांचं प्रतिपादन. नेपाळ पुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 675 वर, मदत आणि बचाव कार्याला वेग आणि T20 आशिया चषक महिला क्रिकेटमध्ये आज भारत आणि थायलंड यांच्यात लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

FM बँडच्या 102 मेगाहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रथम प्रसारण. सकाळचे 8:40 झाली आहेत. ऐकूयात मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम.

अपराधी या चित्रपटासाठी श्रोते हो, आत्ताच आपण प्रवीण दवणे यांची गीतरचना ऐकली, संगीत होतं ऋषिराज यांचं आणि स्वरसाज होता सुदेश भोसले, अनुपमा देशपांडे आणि श्रीकांत कुलकर्णी यांचा. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात हे गीत.

सुधीर नांदोडे यांचं गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. संगीत होतं अनिल मोहिले यांचं आणि चित्रपट होता घोळात घोळ. श्रोते हो आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात

0: काय म्हणाव, दोस्ती लाया दोघे ही घन चक्कर, जगावेगळी दोस्ती ही जैसे घी में शक्कर,
1: दोस्ती तुटायची।

0: श्रोते हो, आत्ताच आपण धडाकेबाज या चित्रपटातील गीत ऐकलं. गायक कलाकार होते सुरेश वाडकर, विनय मांडके आणि सुदेश भोसले. गीतरचना होती प्रवीण दवणे यांचं आणि संगीत होतं अनिल मोहिले यांचं. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी संपन्न करीत आहोत. या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकलं आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. सकाळचे 8:58 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणात.
1: एक निवेदन. व्यावसायिक बँका आणि शासकीय कार्यालयांसाठी एक सुवर्ण संधी. प्रसार भारतीच्या अंतर्गत असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्र इमारतीमधील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील प्रशस्त जागा भाड्याने देण्यासाठी उपलब्ध आहे. सरकारी कार्यालय, बँका किंवा नामांकित व्यावसायिक संस्थांसाठी ही जागा अत्यंत योग्य आणि सोयीस्कर आहे. पहिला मजला 10 खोल्या 10x10 फूट आणि 2 मोठ्या खोल्या उपलब्ध. दुसऱ्या मजल्यावर 3 खोल्या आणि 40x12 फुटांचे 3 भव्य हॉल उपलब्ध. वैशिष्ट्य: परभणी शहराचे मध्यवर्ती ठिकाण, मुबलक जागा, 24 तास वीज पाण्याची सोय आणि संपूर्ण सुरक्षित परिसर. भाड्याचा दर आणि अटी केंद्र सरकारच्या नियमांनुसार राहतील. तर मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या कार्यालयाला किंवा बँकेला नवीन आणि हक्काची जागा मिळवून द्या. जागेच्या पाहणीसाठी आणि तात्काळ प्रस्ताव सादर करण्यासाठी संपर्क करा कार्यालय प्रमुख आकाशवाणी परभणी.
2: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर. आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.
0: आम्ही आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 9 वाजत आहेत. प्रादेशिक उर्दू बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत काही क्षणात.

0: केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
1: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
3: श्रोते हो, आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं परभणी केंद्र. सकाळचे 9:11 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत लखलख चमदेरी हा सदाबहार हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

0: श्रोते हो, आत्ताच आपण संगम या चित्रपटातील गीत ऐकलत. लता मंगेशकर, मुकेश आणि महेंद्र कपूर यांच्या स्वरामध्ये. गीतरचना होती शैलेंद्र यांची आणि संगीत होतं शंकर जयकिशन यांचं.
1: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पुन्हा गाडगे आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंज वर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
2: आजच पुन्हा गाडगे आणि सन्स रामनगर वसमत रोड परभणी येथे भेट द्या.
0: श्रोते हो, आज शैलेंद्र अर्थात शंकरदास केसरीलाल यांचा जन्मदिवस. आपल्या भारतीय चित्रपटसृष्टीतील एक प्रतिभावान आणि महान कवी म्हणून शैलेंद्र यांना पाहिलं जातं. त्यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये अतिशय प्रसिद्ध गीतांचं लेखन केलेलं आहे. त्यामध्ये आवारा हूँ, रमैया वस्तावैया, अजीब दास्ता है ये, पिया तो से नैना लागरे, दिल के झरोके में हर दिल जो प्यार करेगा, अशा अनेक गीतांना गीतांच्या रचना त्यांनी रचलेल्या आहेत. आज त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ऐकूयात लखलख चंदेरी या कार्यक्रमामध्ये काही निवडक गीतं.

लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या युगुलस्वरातील गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. चित्रपट होता गाईड, संगीत होतं एस डी बर्मन यांचं आणि गीतरचना अर्थातच शैलेंद्र यांची होती. श्रोते हो कार्यक्रमात यानंतर आनंद घेऊयात या गीताचा.

यहुदी या चित्रपटातील गीत श्रोते हो आताच आपण ऐकलं. गायक कलाकार होत्या लता मंगेशकर, संगीत होतं शंकर जयकिशन यांचं आणि गीतरचना होती शैलेंद्र यांची. कार्यक्रमात यानंतर ऐकूया.

मुकेश यांच्या स्वरामध्ये आवारा या चित्रपटातील गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. संगीत होतं शंकर जयकिशन यांचं आणि गीतरचना होती शैलेंद्र यांची. आणि श्रोते हो या गीताबरोबरच लख लख शमदेरी हा सदाबहार हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. सकाळचे 9:30 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणात.

0: अभिनंदन राहुल, फायनली तुझा स्वतःचा बिझनेस सुरू झाला. मी इतक्या वर्षापासून ट्राय करतोय पण माझ्याकडून हे शक्य नाही झालं.
1: मित्रा, तूही माझ्यासारखं महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं बिझनेस लोन घे आणि थाटात तुझा बिझनेस सुरू कर. आकर्षक व्याज दर आणि कॅश क्रेडिट लोनची ही सुविधा.
2: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची वाट विकासाची.
3: श्रोते हो, किडनी विषयक आजारांविषयी माहिती जाणून घेण्यासाठी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये जरूर कॉल करा. दिनांक 1 सप्टेंबर 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकावर आणि किडनी विकार तज्ञ डॉक्टर राहुल टेंगसे सरांशी दूरध्वनीवरून थेट संवाद साधा आणि जाणून घ्या किडनी विषयक आजारांविषयी तुमच्या मनात असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं. तेव्हा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी जरूर कॉल करा. दिनांक 1 सप्टेंबर 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत. या कार्यक्रमाचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकू शकाल दिनांक 3 सप्टेंबर 2026 गुरुवार रोजी सकाळी 11:30 आकाशवाणी परभणी केंद्र निर्मित हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. एक निवेदन, व्यावसायिक बँका आणि शासकीय कार्यालयांसाठी एक सुवर्ण संधी. प्रसार भारतीच्या अंतर्गत असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्र इमारतीमधील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील प्रशस्त जागा भाड्यानं देण्यासाठी उपलब्ध आहे. सरकारी कार्यालय, बँका किंवा नामांकित व्यावसायिक संस्थांसाठी ही जागा अत्यंत योग्य आणि सोयीस्कर आहे. पहिला मजला 10 खोल्या 10x10 फूट आणि 2 मोठ्या खोल्या उपलब्ध. दुसऱ्या मजल्यावर 3 खोल्या आणि 40x12 फुटांचे 3 भव्य हॉल उपलब्ध. वैशिष्ट्य, परभणी शहराचे मध्यवर्ती ठिकाण, मुबलक जागा, 24 तास वीज पाण्याची सोय आणि संपूर्ण सुरक्षित परिसर. भाड्याचा दर आणि अटी केंद्र सरकारच्या नियमांनुसार राहतील. तर मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या कार्यालयाला किंवा बँकेला नवीन आणि हक्काची जागा मिळवून द्या. जागेच्या पाहणीसाठी आणि तात्काळ प्रस्ताव सादर करण्यासाठी संपर्क करा कार्यालय प्रमुख आकाशवाणी परभणी.
4: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणी वरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर. आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.
5: आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. 9:35 होत आहेत. उर्दू कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: हमें आशा है ये गीत आपको याद हो गया होगा।
1: जी सर।
0: धन्यवाद।
2: धन्यवाद। आताच आपण ऐकलत सामुदायिक गायन पाठ या कार्यक्रमात हिंदी भाषेतल्या गीतांचा पाठ।
3: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका। तात्काळ केवायसी अपडेट करा। जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या। आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा। खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या। आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा।
4: आरबीआय सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा।
2: प्रसार भारतीच्या वेव्ह ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। सकाळचे पावणे दहा वाजलेत। ऐकूया नाट्य संगीताचा कार्यक्रम नाट्यपराग। या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत मानपमान या नाटकातील प्रदीप नाटेकर यांनी स्वरबद्ध केलेलं खाडीलकर यांचं नाट्यपद।

0: आताच आपण ऐकलत तनुजा जोग यांच्या स्वरातील गोविंदराव टेंबे यांचं हे नाट्यपद. याचबरोबर नाट्यसंगीताचा कार्यक्रम नाट्यपराग या कार्यक्रमामधून आम्ही आपला निरोप घेत आहोत. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR
1: आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. 1305 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि FM बँडच्या 102 मेगाहर्ट्सवर. सकाळचे 10 वाजले आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

0: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर आकाशवाणी. तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.
1: मैं 5 लाख का सौदा करने आया, हूँ और मेरी जेब में 5 फुटी कौड़ियां भी नहीं है.
2: रील लाइफ मध्ये अशा डायलॉग्स वर नक्कीच टाळ्या पडतात, पण रियल लाइफ मध्ये अचानक पैशांची गरज पडते तेव्हा फक्त डायलॉग मारून चालत नाही, तर त्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे गोल्ड लोन आणि लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीज कामी येते.
3: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वास साची वाट विकासाची.
4: श्रोते हो, प्रसारित करीत आहोत

0: स्वर साम्राज्ञी या नाटकातील नाट्यपट श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. गायलं होतं कीर्ती शिलेदार यांनी. गीतरचना अर्थात पदरचना होती विद्याधर गोखले यांची आणि संगीत होतं नीळकंठ अभ्यंकर यांचं. श्रोते हो कार्यक्रमात या क्षणी ऐकूयात काही जाहिरात संदेश.
1: आई बाबा म्हणतात घर घ्यायचंय आणि तू म्हणतेस गाडी घ्यायची, पण दोन्ही एकाच वेळी कसं होणार? अगं महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं होम लोन आणि व्हेइकल लोन अतिशय आकर्षक दरात उपलब्ध असताना काळजी कशाला करायची? घरही होणार आणि गाडीही येणार.
2: बँकेच्या विविध कर्ज योजना जसे की सोने तारण कर्ज, उद्योग कर्ज, कॅश क्रेडिट कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची वाट विकासाची.
3: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पुना गाडगे आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंजवर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
4: आजच पुना गाडगे आणि सन्स रामनगर वसमत रोड परभणी येथे भेट द्या.
5: अभिनंदन राहुल, फायनली तुझा स्वतःचा बिझनेस सुरू झाला. मी इतक्या वर्षापासून ट्राय करतोय पण माझ्याकडून हे शक्य नाही झालं.
6: मित्रा, तूही माझ्यासारखं महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं बिझनेस लोन घे आणि थाटात तुझा बिझनेस सुरू कर. आकर्षक

0: व्याज दर आणि कॅश क्रेडिट लोनची ही सुविधा.
1: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची, वाट विकासाची.

सीमा चंद्रगुप्ता यांनी स्वरबद्ध आणि संगीतबद्ध केलेलं भावगीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. श्रोते हो, आपण आनंद घेत आहात मिश्र संगीत या कार्यक्रमाचा आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात हे सदाबहार गीत.

नवरे सगळे गाढव या चित्रपटासाठी उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरामध्ये अनंत जाधव यांची गीतरचना श्रोते हो आत्ताच आपण ऐकली. संगीत होतं राम लक्ष्मण यांचं. आणि श्रोते हो या गीताबरोबरच मिश्र संगीत हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमाचं प्रसारण करण्यात आलं आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून 1305 किलो हर्ट्सवर. श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रथम प्रसारण. सकाळचे 10:15 होत आहेत. यानंतर प्रसारित करीत आहोत एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम. या कार्यक्रमात आज प्रसारित करीत आहोत अनाडी या चित्रपटातील काही निवडक गीतं. गीतकार आहेत शैलेंद्र, संगीत आहे शंकर जयकिशन यांचं.

0: लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या युगुलस्वरामध्ये श्रोते हो आत्ताच आपण गीत ऐकलं. गीतरचना होती शैलेंद्र यांची, संगीत होतं शंकर जयकिशन यांचं आणि चित्रपट होता अनाडी. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकलं आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणात.
1: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणी वरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर. आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.
0: आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. सकाळचे 10:30 होत आहेत. प्रसारित करीत आहोत गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम.

नमस्कार श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये मी मोहिनी कुलकर्णी सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आपण जाणतो की आपले सणवार उत्सव हे मातीशी नाते जोडणारे, पर्यावरणाशी जुळून घेणारे आणि निसर्गाशी एकरूप होण्याचा संदेश देणारे आहेत. इतकंच नाही तर आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी आपली काळजी घेणारे देखील आहेत. वर्षभरामध्ये निसर्गामध्ये होणारे बदल अनुभवताना त्याच्याशी एकरूप होण्यासाठी आपला योग्य आहार आणि काळजी ही आपण घेतली पाहिजे, असाच संदेश आपले सणवार आणि उत्सव करून देत असतात. श्रावण महिना हा शिवभक्तीचा महिना आपण मानतो. श्रोते हो, या काळामध्ये विशेष उपवास आणि व्रतवैकल्य केली जातात. यामध्ये भगवान शंकराची पूजा उपासना करताना विशिष्ट फुले, वनस्पती आणि धान्यांचा वापर केला जातो. बेलपत्र, शमीपत्र, धोत्रा, दुर्वा, मध, दूध, दही, तूप, वेगवेगळी फुले यांचा वापर करून आपण पूजन करत असतो. श्रोते हो, आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये आपण भगवान शंकरावर वाहिल्या जाणाऱ्या धान्यांचे विशेष महत्त्व जाणून घेणार आहोत. चला तर कार्यक्रमाची सुरुवात करूयात भगवान शंकराच्या या गीताने.

श्रोते हो, प्रत्येक सोमवारी वेगवेगळे धान्य श्रावण महिन्यामध्ये शंकराला अर्पण करण्याची पद्धत आहे. पहिल्या सोमवारी तांदूळ या धान्याची शिवामूठ वाहिली जाते. श्रोते हो, तांदूळ आपण जाणतो की तात्काळ ऊर्जा देणारं हे धान्य आहे. यात भरपूर कार्बोहायड्रेट्स असतात. तांदळाचा रंग पांढरा असतो आणि हे पचायला हलके असतात. आजारपणात आपल्या पोटाच्या तक्रारीवर उत्तम आहार मानला जातो. याची पेज शरीराला हायड्रेट्स ठेवण्यात आणि आतड्याचे आरोग्य ठेवण्यास आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करते. श्रोते हो, दुसऱ्या सोमवारी तीळ अर्पण करण्याची पद्धत आहे. तिळामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि झिंक भरपूर प्रमाणात असतात, त्यामुळे हाडांचं आरोग्य उत्तम राहतं. त्वचा आणि केसांसाठी तिळाचं तेल हे उत्तम असतं. यामध्ये व्हिटॅमिन ई असते, त्यामुळे त्वचा ही चमकदार होते आणि केस गळती कमी होते. श्रोते हो, कार्यक्रमात आणखी माहिती जाणून घेणारच आहोत. तत्पूर्वी ऐकूया हे गीत.

श्रोते हो, तिसऱ्या सोमवारी मूग अर्पण करण्याची प्रथा आहे. मूग हा प्रथिनांचा उत्तम स्रोत मानला जातो. यामुळे स्नायू बळकट बनतात. फायबर जास्त प्रमाणात असल्याने वजन नियंत्रणात राहते. रक्तातील साखर नियंत्रण ठेवण्याचं काम मूग हे धान्य करत असते. मोड आलेले मूग अँटीऑक्सिडंट्सचा उत्तम स्रोत आहेत. यानंतर श्रोतेहो, चौथ्या सोमवारी जवस अर्पण केले जातात. यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते. यामुळे पचन संस्थाही सुरळीत चालते. जवसातील लिग्नॅन्समुळे हार्मोन्सचं संतुलन राखलं जातं. ओमेगा 3 मिळवण्यासाठी जवस हे उत्तम धान्य आहे. हृदयाचे आणि मेंदूचे कार्य यामुळे सुरळीत चालते. तसंच पाचव्या सोमवारी श्रोतेहो, शंकराला सातू अर्पण केले जातात. सातूचं पीठ किंवा सरबत हे शरीराला नैसर्गिक शीतलता देते. फायबरचा उत्तम स्रोत म्हणजे सातू. कोलेस्टेरॉल कमी करून रक्तातील साखरेची पातळी नियंत्रण करण्यासाठी सातूचं सेवन करावं असं शास्त्र सांगतं. आपली ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी आणि उत्साह वाढवण्यासाठी सातू महत्त्वाची भूमिका बजावते. श्रोतेहो, हे पाचही धान्य एकत्रित दळून त्याचं थालीपीठ किंवा लाडू बनवून सेवन करणे हे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक ठरतं. श्रोतेहो, या पवित्र आणि मंगल अशा श्रावण महिन्यामध्ये एक हेल्दी आणि पौष्टिक माहिती देण्याचा गाता रही मेरा दिल या कार्यक्रमातून अशी माहिती पुरवण्याचा हा छोटासा प्रयत्न. कार्यक्रमात या क्षणी ऐकूयात हे गीत.

श्रोते हो, कार्यक्रमाची वेळ मात्र आता संपत आलेली आहे, तेव्हा गाता रहे मेरा दिल या आज

ज्या श्रावण महिना आणि विज्ञान ही माहिती पुरवत या क्षणी मी सर्व श्रोत्यांचा निरोप घेते. पुन्हा भेटूया नवीन कार्यक्रमात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोते हो, आत्ताच प्रसारित करण्यात आला गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम। या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकलं आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून। FM बँडच्या 102 MHz आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रथम प्रसारण। सकाळचे 10:55 होत आहेत। मन की बात। माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेला संवाद दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत। याचबरोबर त्यानंतर लगेचच या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत काही क्षणात।
1: थोड्याच वेळात मन की बात। माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेला संवाद आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल। आम्ही तो सहक्षेपित करीत आहोत आणि त्यानंतर लगेचच या संवादाचा मराठी अनुवाद आमच्या केंद्रावरून प्रसारित केला जाईल।

0: पूर्ण कल्पनांवर चर्चा केली जाते. या नवनवीन कल्पना तुम्हा सर्वांच्या अथक ऊर्जेतून आणि समर्पणातूनच निर्माण होत असतात. मित्रांनो, काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीनं सामाजिक माध्यमांवर लिहिलं होतं की आषाढी एकादशीच्या शुभप्रसंगी इतिहास रंजक करण्यासाठी एका उपक्रमाची सुरुवात करताना मला आनंद होत आहे. त्याने पुढे स्पष्ट केलं की ही कल्पना अतिशय सोपी आहे. तुम्ही त्या वेबसाईटला भेट द्यायची आणि कोणतंही एक वर्ष निवडायचं. तुम्हाला सहजपणे समजेल की त्या काळात भारताच्या विविध भागांवर कोणत्या राज्यकर्त्याचं वर्चस्व होतं. मलाही ही गोष्ट खूप रंजक वाटली आणि त्याविषयी अधिक माहिती गोळा करण्याचं मी ठरवलं. मला असं समजलं की हे काम मुंबईत राहणाऱ्या श्री कृष्ण शेषाद्री यांनी केलं आहे. विशेष म्हणजे कृष्णजींनी या वेबसाईटसाठी www.bharatrajya.com असं अत्यंत सोपं नाव निवडलं आहे. त्यांनी घेतलेल्या मेहनतीची माहिती तुम्हा सर्वांपर्यंत नक्कीच पोचायला हवी. म्हणूनच मला वाटलं की आपण थेट श्री कृष्णजींशीच संवाद साधावा. मित्रांनो, कृष्णजी आपल्याशी फोनवरून जोडले गेले आहेत. नमस्कार कृष्णजी.
1: नमस्कार सर. नमस्कार
0: भाऊ. मला समजलं आहे की तुमचा तंत्रज्ञान क्षेत्राशी काहीही संबंध नाही किंवा तुम्ही इतिहासाचे शिक्षकही नाही आहात, तरीही तुम्ही तंत्रज्ञानाचा वापर करून इतिहासाला समर्पित अशी एक वेबसाईट तयार केली आहे. मला खूप उत्सुकता आहे, हे सर्व कसं घडलं?
1: धन्यवाद सर. आपल्याशी संवाद साधायला मिळाला ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची घटना आहे. माझ्याबद्दल सांगायचं तर मी सुरुवातीला इंजिनियर म्हणून काम केलं, त्यानंतर MBA केलं आणि त्यानंतर मार्केटिंगच्या क्षेत्रात उतरलो. मात्र या सर्व प्रवासामध्ये माझी इतिहासातील रुची कायम होती. मला लहानपणापासूनच या विषयाचं एक आकर्षण वाटत आलं आहे. मला नेहमीच इतिहासाशी संबंधित काहीतरी करायचं होतं. विशेषतः इतिहास अधिक रंजक आणि आकर्षक कसा करता येईल यावर काम करण्याची माझी खूप इच्छा होती. त्याबरोबरच इतिहास शिकवण्याच्या पद्धतीत सुधारणा आणि बदलांना भरपूर वाव आहे असंही मला वाटत होतं. त्यामुळे लोकांपर्यंत इतिहास प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी आपण इतिहास गोष्टींच्या स्वरूपात मांडू शकतो असा माझा विश्वास होता.
0: कृष्णजी, भारतीय इतिहासातला कोणता पैलू जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा असं तुम्हाला वाटतं आणि ज्याबद्दलची माहिती जास्तीत जास्त लोकांना व्हावी असं तुम्हाला वाटतं?
1: सर, आपल्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये भारतीय इतिहास ज्या प्रकारे शिकवला जातो यावरून तुमच्याही लक्षात आलं असेलच की तो अनेकदा एखाद्या विशिष्ट साम्राज्याच्या किंवा राज्याच्या दृष्टिकोनातून मांडला जातो आणि अशा साम्राज्यांवरच प्रमाणाबाहेर भर दिला जातो. या प्रक्रियेत आपण इतर महान साम्राज्यांबद्दल अनभिन्न राहिलो आहोत, जसे की चोल, पल्लव, काश्मीरचे कारकोटा घराणं आणि अहोम, ज्यांनी आसाममध्ये किमान 600 वर्षे आपली संस्कृती आणि मूल्यव्यवस्था जपली. याकरिताच लोकांना या भव्य साम्राज्याची ओळख करून देण्यासाठी एक व्यासपीठ निर्माण करण्याचा विचार मी केला.
0: कृष्णजी, आपण खूप कठोर परिश्रम करत आहात. मी तुम्हाला एक काल्पनिक प्रश्न विचारतो. जर तुम्हाला भारतीय इतिहासातल्या कोणत्याही 3 व्यक्तींशी संवाद साधण्याची संधी मिळाली तर तुम्ही कोणाची निवड कराल आणि का?
1: हो सर, सर्वप्रथम मला राजा चोल किंवा राजेंद्र चोल, जे चोल साम्राज्यातील अत्यंत शक्तिशाली आणि महत्त्वपूर्ण राजे होते, त्यांच्याशी संवाद साधायला आवडेल. बृहदीश्वर मंदिर किंवा गंगाईकोंड चोलपुरम यांसारखी भव्य शिवमंदिरे उभारण्याची दूरदृष्टी त्यांना कशी सुचली हे मला समजून घ्यायचं आहे. याबाबतची कल्पना कशी सुचली, त्याचं नियोजन कसं केलं आणि पुढील 1-2 हजार वर्षापर्यंत लोकांना प्रेरणा देत राहील अशी निर्मिती करण्याचा विचार त्यांना नेमका कशामुळे सुचला हे मला जाणून घ्यायचं आहे. त्यांच्याकडून मला हेच शिकायचं आहे. दुसरं व्यक्तिमत्व म्हणजे हेमू, ज्यांच्याकडे माझ्या मते भारतीय इतिहासात खूप कमी लक्ष दिलं गेलं आहे. भारतीय इतिहासाच्या पुस्तकांमध्ये आपण त्यांच्याबद्दल सहसा 2-3 ओळींपेक्षा जास्त काही वाचत नाही. हेमू हे एक

0: सामान्य माणूस, एक सामान्य नागरिक आणि व्यापारी होते. त्यांनी पुढे जाऊन एक साम्राज्य उभारलं. या घटनांकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो. ते केवळ साम्राज्य निर्मातेच नव्हते, तर एक लष्करी विचारवंत आणि प्रतिभावान व्यक्तीही होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 23 युद्ध लढली आणि त्यापैकी 22 जिंकली. त्यांची विचार प्रक्रिया आणि एका सामान्य माणसापासून अशा महान राजापर्यंतचा त्यांचा प्रवास समजून घेण्यात मला विशेष रस आहे. आणि तिसरी व्यक्ती एक अत्यंत रंजक व्यक्तिमत्व, म्हणजे त्रिभुवन महादेवी नावाची स्त्री. त्या ओदिशामधल्या भौमकर घराण्यातल्या होत्या आणि त्यांची कथाही अतिशय वेदक आहे. साधारणपणे 850 सुमारास शेजारील पाल साम्राज्याने त्यांच्या राज्यावर आक्रमण केलं आणि त्या युद्धात त्यांचे पती जे राजा होते वीरगतीला प्राप्त झाले. परिणामी साम्राज्याच्या विस्तारावर याचा परिणाम झाला. त्यांचे सरदार आणि नेते त्यांना सोडून जाऊ लागले. अशा कठीण परिस्थितीत त्रिभुवन महादेवींनी प्रशासनाची धुरा आपल्या हाती घेतली. त्या भारतातल्या पहिल्या स्वतंत्र महिला राज्यकर्त्यांपैकी एक ठरल्या. त्यांनी केवळ सरकारला स्थैर्यच दिलं नाही, तर पुढील 100 वर्षे कलिंग आणि आसपासच्या प्रदेशावर आपली सत्ता टिकवून ठेवण्या इतपत त्याला सामर्थ्यवानही बनवलं. तर सर, अशा या 3 रंजक ऐतिहासिक व्यक्ती आहेत ज्यांना मला भेटायला आवडेल.
1: कृष्णजी, असं वाटतं की तुम्ही जणू एक जिवंत इतिहास झाले आहात आणि त्यात पूर्णपणे तल्लीन झाला आहात. मी आपली वेबसाईट अतिशय उत्सुकतेनं पाहिली आणि मला त्यात सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे तो टॅब, ज्याद्वारे लोक या वेबसाईटवर सुधारणा आणि सूचना पाठवू शकतात. अशा विधायक प्रतिक्रियांचं स्वागत करण्याची तयारी असणं हीच मुळात एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे. आपल्याला लोकांकडून सूचना मिळण्यास सुरुवात झाली आहे का आणि आपण त्यावर कशा प्रकारे कार्यवाही करता?
0: हो सर, आम्हाला लोकांकडून अनेक सूचना मिळतात. या सूचनांचे साधारणपणे 2 प्रकार पडतात. एका प्रकारात सुधारणांचा समावेश असतो, जसं की एखाद्या विशिष्ट काळात एका विशिष्ट राजाने विशिष्ट प्रदेशावर राज्य केलं होतं किंवा एखादी विशिष्ट लढाई विशिष्ट वेळी झाली होती, यांसारख्या गोष्टी निदर्शनास आणून देणं. आणि दुसऱ्या प्रकारात वेबसाईटवर नवीन वैशिष्ट्ये जोडण्याबाबतच्या सूचनांचा समावेश असतो. आम्हाला अशा दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया मिळत असतात. त्यामुळे जेव्हा आम्हाला एखाद्या विशिष्ट काळात विशिष्ट राजाने विशिष्ट प्रदेशावर राज्य केल्याबाबतची सूचना मिळते, तेव्हा आम्ही ती माहिती घेऊन आमच्याकडील स्त्रोतांशी तिची पडताळणी करतो. जसं आम्हाला एक अशी सूचना मिळाली की आम्ही भारतासाठी जी माहिती प्रदर्शित केली होती ती राज्यांच्या पातळीवरही दर्शवणं अधिक चांगलं ठरेल, म्हणूनच आम्ही ती सुविधा लगेच अंमलात आणली. तसंच मुलांसाठी ही माहिती अधिक आकर्षक वाटावी या उद्देशानं आम्ही सर्व राज्यांची सांख्यिकीय माहिती ट्रम्प कार्डच्या स्वरूपात सादर करणारी आणखी एक सुविधा सुरू केली. त्यानंतर ही सर्व माहिती एकाच ठिकाणी एकत्रित केली, जेणेकरून ती कोणालाही डाउनलोड आणि शेअर करता येईल अशी एक सूचना करण्यात आली. सध्या आम्ही या सूचनेवर काम करीत आहोत. आपण सगळेच परिपूर्ण नसल्यामुळे आपल्याकडून चुका होऊ शकतात, हे मान्य करणं महत्वाचं आहे आणि म्हणूनच आम्ही यात दुरुस्तीची सुविधा समाविष्ट केली आहे. आम्हाला ही साईट सर्वांच्या उपयोगाची असावी असं वाटतं. काळाच्या ओघात लोकांचं योगदान सामावून घेऊन आम्हाला असं एक व्यासपीठ उभारायचं आहे जे इतिहासाला पुढील अनेक वर्षांसाठी एक रंजक विषय बनवेल.
1: कृष्णजी, आपण खरंच एक उल्लेखनीय काम केलं आहे. इतिहासा व्यतिरिक्त आपल्याला नक्कीच अनेक छंद असतील, आपण आणखी काय करता?
0: नाही सर, मी तसा थोडा कंटाळवाणा माणूस आहे. मला तंत्रज्ञान आणि इतिहासामध्ये खूप रस आहे आणि या 2 विषयांची सांगड घातलेल्या उपक्रमावर मी काम करत असल्यामुळे दिवसभर त्यातच पूर्णपणे मग्न असतो.
1: ठीक आहे कृष्णजी, तुम्हाला खूप शुभेच्छा. तुम्ही अतिशय चांगली सुरुवात केली असून मला खात्री आहे की तुमचा हा दृष्टिकोन लोकांना नक्कीच भावेल आणि त्यांना आकर्षित करेल. तुम्हाला माझ्या शुभेच्छा. मित्रांनो, कृष्णजींचा हा उपक्रम केवळ इतिहासाच्या विद्यार्थ्यांनाच नव्हे तर आपल्या सर्वांनाच भूतकाळाबद्दल रंजक पद्धतीने जाणून घ्यायला मदत करेल. तुमच्याकडेही अशा उपक्रमांविषयी काही माहिती असेल तर कृपया नक्की शेअर करा. माझ्या प्रिय देशवासियांनो, विकसित भारतासाठी अमली पदार्थ मुक्त युवा ही मोहीम सध्या संपूर्ण

देशभरात राबवली जात आहे. या उपक्रमाचं उद्दिष्ट अगदी स्पष्ट आहे, अंमली पदार्थ मुक्त युवा पिढी आणि अंमली पदार्थ मुक्त भारत. या मोहिमेत मोठ्या संख्येनं देशाची युवा पिढी सहभागी होत आहे. हा उपक्रम भारताच्या तरुणांच्या आरोग्यासाठी, आनंदासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठीचा सामूहिक संकल्प आहे. मित्रांनो, अंमली पदार्थांचं व्यसन केवळ त्या व्यक्तीलाच उद्ध्वस्त करत नाही, तर त्या व्यक्तीचं संपूर्ण कुटुंब आणि समाजालाही परिणाम भोगावे लागतात. अंमली पदार्थांविरुद्ध जनजागृती करणाऱ्या आणि व्यसनाशी झुंजणाऱ्या व्यक्तींना मदत करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्यांचं मी कौतुक करू इच्छितो. अंमली पदार्थ मुक्त भारतासाठी तुम्ही एखादं प्रभावी घोषवाक्य सुचवू शकाल का? आपले तरुण संगीतकार अंमली पदार्थ मुक्त जीवनाचा संदेश देणारी गाणी तयार करू शकतील का? विद्यार्थी आणि नाट्य समूह अशी हृदयस्पर्शी लघु नाटकं लिहू शकतील का, ज्यातून अंमली पदार्थांचे

अंमली पदार्थ मुक्त भारतासाठी तुम्ही एखादं प्रभावी घोषवाक्य सुचवू शकाल का? आपले तरुण संगीतकार अंमली पदार्थ मुक्त जीवनाचा संदेश देणारी गाणी तयार करू शकतील का? विद्यार्थी आणि नाट्य समूह अशी हृदयस्पर्शी लघु नाटकं लिहू शकतील का, ज्यातून अंमली पदार्थांचे धोके अधोरेखित केले जातील आणि त्याचबरोबर व्यसनावर मात करण्याचा मार्गही दाखवतील? आपल्या देशात उत्कृष्ट आशय निर्मिती करणाऱ्यांची कमतरता नाही. मी त्यांना आवाहन करतो की त्यांनी विविध भाषांमध्ये असा आशय तयार करावा ज्यामुळे समाजाला मदत होईल. तुमचे हे प्रयत्न योग्य हॅशटॅग वापरून सोशल मीडियावर नक्की शेअर करा, कारण अनेकदा औपचारिक मोहिमांपेक्षा अशा सर्जनशील प्रयत्नांचा प्रभाव अधिक पडतो. भारताच्या तरुणाईला अंमली पदार्थांच्या आहारी जाण्यापासून आणि व्यसनाधीनतेपासून दूर ठेवण्याच्या या उदात्त कार्यात आपण सर्वजण आपलं योगदान देऊया. कृपया हॅशटॅग नशा मुक्त युवा हा हॅशटॅग वापरून तुमचे प्रयत्न सोशल मीडियावर शेअर करा. माझ्या प्रिय देशवासियांनो, ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्याला आपल्या सभोवताली देशभक्तीचे विविध पैलू पाहायला मिळतात. या काळात प्रत्येकाच्या हृदयात देशभक्तीची भावना अधिकच दृढ होत असते. राष्ट्रीय हातमाग दिन आणि भारत छोडो आंदोलनाच्या स्मृती दिनापासून ते फाळणीच्या भीषणतेची आठवण सांगणारा दिवस अशा विविध प्रसंगांमुळे हा महिना विशेष ठरला आहे. स्वातंत्र्य दिन आणि राष्ट्रीय अंतराळ दिन प्रत्येक नागरिकाच्या मनात अभिमानाची भावना निर्माण करतात. हर घर तिरंगा ही मोहीम या भावनेला अजून बळकट करते. हे वर्ष आणखी एका कारणास्तव अत्यंत महत्वपूर्ण ठरलं आहे, कारण या वर्षी वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण होत आहेत. यावेळी 8 कोटींहून अधिक तिरंगा सेल्फी अपलोड करण्यात आले आणि तिरंग्याचा हा उत्सव केवळ भारतापुरता मर्यादित राहिला नाही, तर यावर्षी सूर्यपथ तिरंगा या उपक्रमाद्वारे आपल्या तिरंग्याने जगभरात एक अनोखा प्रवास केला. फिजीमधील सुवा इथं सूर्याच्या पहिल्या किरणांसोबत तिरंगा फडकवण्यात आला. त्यानंतर आशिया, आफ्रिका आणि युरोपमधल्या भारतीय दूतावास आणि कार्यालयांमध्ये तो फडकवण्यात आला आणि अखेरीस तो अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को पर्यंत पोहोचला. अशाच प्रयत्नांमुळे समाज एकत्र येत असतो, तसंच यामुळे देशाशी असलेलं आपलं नातंही अधिक दृढ होतं. या प्रयत्नांमध्ये सहभागी असलेल्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. मित्रांनो, माझ्या प्रिय देशवासियांनो, शहरांपासून ते गावातील रस्त्यांवर रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत लाखो महिला आपापल्या कामात व्यग्र असतात. काही जणी भाजीपाला विकतात, काही फळं, काही चहाचे स्टॉल लावतात, तर काही जणी फुलं, दिवे आणि पूजेचं साहित्य विकतात. अनेकदा केवळ भांडवलाच्या अभावामुळे त्यांचा व्यवसाय भरभराटीला येत नाही, पण आता PM स्वनिधी योजना अशा लाखो महिलांना नवी शक्ती देत आहे. महिला सक्षमीकरणाच्या या पैलूवर जितकी चर्चा व्हायला हवी तितकी होत नाही. PM स्वनिधी योजनेच्या लाभार्थ्यांपैकी जवळपास 46% महिला आहेत. याचा अर्थ देशभरातील अंदाजे 35 लाख महिला या योजनेत सामील होत आहेत आणि आपला व्यवसाय वाढवत आहेत. मित्रांनो, गाझियाबादची बबीता शर्मा हे याचं उत्तम उदाहरण आहे. बबीता पूजेचं साहित्य विकण्याचा एक छोटा स्टॉल चालवत असे. फुलं, दिवे, अगरबत्ती आणि नारळ यासारख्या वस्तू विकून ती आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हातभार लावत असे. तिनं खूप मेहनत केली, पण तिचा व्यवसाय वाढवण्यासाठी भांडवलाची गरज होती. तिला PM स्वनिधी योजनेतून आर्थिक मदत मिळाली. तिनं आपल्या स्टॉलवरील मालाचा साठा वाढवला आणि व्यवसाय वाढवला. ग्राहक वाढले, उत्पन्न वाढलं आणि हळूहळू तिच्या रस्त्याच्या कडेला असलेल्या छोट्या स्टॉलचं एका दुकानात रूपांतर झालं. मित्रांनो, बंगळुरूच्या TS निंगम्मा यांचं उदाहरणही खूप प्रेरणादायी आहे. निंगम्मा आणि त्यांच्या पतीने इडली, डोसा आणि सांबार विकण्याचा
एक छोटा

त्यांचा व्यवसाय सुरू केला. व्यवसाय यशस्वी झाला पण त्यांना विस्तारासाठी भांडवलाची गरज होती. निंगंबा यांनाही पीएम स्वनिधी योजनेतून मदत मिळाली. त्यांनी आपल्या गाडीची सुधारणा केली, मोठ्या प्रमाणात माल खरेदी करण्यास सुरुवात केली आणि मेन्यूमध्ये अनेक नवीन पदार्थांचा समावेश केला. ग्राहक वाढले, उत्पन्न वाढलं आणि कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारली. आज त्या आपल्या 3 मुलांना चांगलं शिक्षण देऊ शकत आहेत. मित्रांनो, जेव्हा एखाद्या स्त्रीचा व्यवसाय वाढतो तेव्हा तिच्या संपूर्ण कुटुंबाचं भविष्यही त्यासोबत प्रगती करतं. मुलांचं शिक्षण सुधारतं, घरातील गरजा पूर्ण होतात आणि स्त्रीचा आत्मविश्वास वाढतो. हे महिला सक्षमीकरणाचं एक जिवंत उदाहरण आहे. रस्त्यावर वस्तू विकणाऱ्या सर्व भगिनींना मी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, स्वच्छतेमध्ये एक मोठा सद्गुण आहे. जेव्हा एखाद्या ठिकाणचे लोक ते ठिकाण स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करतात तेव्हा होणारा बदल केवळ स्वच्छतेपुरता मर्यादित राहत नाही, तो त्या जागेची संपूर्ण ओळखच बदलून टाकतो. देशाच्या विविध भागातील स्वच्छतेसाठीचे असे प्रयत्न आम्हाला सतत प्रेरणा देत राहतात. पटवाई हे उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातील एक गाव आहे. तिथे आकाश आणि रोहन या नावाच्या 2 मित्रांच्या लक्षात आलं की त्यांचा आजूबाजूचा परिसर घाणीनं भरलेला आहे. मग आकाश आणि रोहन यांनी कचऱ्याच्या पिशव्या उचलल्या आणि साफसफाईसाठी निघाले. हळूहळू इतर तरुणही त्यांच्यात सामील होऊ लागले. क्लीन अप पटवाई या नावाचा एक गट तयार झाला. या तरुणांनी आतापर्यंत गंगेचे 4 घाट स्वच्छ केले आहेत आणि 1 टनाहून अधिक प्लास्टिक कचरा त्यांनी हटवला आहे. त्यांनी असंख्य तलाव आणि सार्वजनिक ठिकाणं स्वच्छ केली आहेत. मित्रांनो, या वर्षी श्री अमरनाथ यात्रेदरम्यान स्वच्छता आणि सार्वजनिक सहभागाचं असंच एक प्रेरणादायी उदाहरण पाहायला मिळालं. हजारो स्वच्छता कर्मचाऱ्यांनी खडतर मार्गांवर रात्रंदिवस सेवा बजावली. या वर्षीच्या यात्रेदरम्यान 400 मेट्रिक टनांहून अधिक कचरा गोळा करून त्यावर प्रक्रिया करण्यात आली. ह्या प्रयत्नातील एका गोष्टीचं मला विशेष कौतुक वाटलं. या स्वच्छता मोहिमेत भाविकांनीही सहभाग घेतला. 16,000 अधिक यात्रेकरूंनी स्वच्छता राखण्याची शपथ घेतली. 10,000 अधिक यात्रेकरूंना जबाबदार यात्री प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं. इथे एक अनोखा प्रयोगही करण्यात आला. यात्रेदरम्यान घोडे आणि खेचरांच्या शेणाचं बायोगॅसमध्ये रूपांतर करण्यात आलं आणि त्या स्वच्छ ऊर्जेनं स्वच्छ ज्योत प्रज्वलित करण्यात आली. अशा प्रकारे बाबा बर्फानींच्या या पवित्र यात्रेदरम्यान स्वच्छता ही सेवा आणि श्रद्धेचं एक रूप ठरली. मित्रांनो, आपली गावं असोत वा शहर, आपल्या नद्या असोत वा तीर्थक्षेत्र, त्यांची ओळख आपल्या वागणुकीनेही घडते. आणि जेव्हा या वागणुकीत स्वच्छतेचा समावेश होतो तेव्हा त्या ठिकाणाचं सौंदर्य अधिकच वाढतं. माझ्या प्रिय देशवासियांनो, कधी कधी एक छोटा छंद जीवनातील मोठ्या संधींचे दरवाजे उघडतो. नागालँडच्या फेक जिल्ह्यातील वेसालू पुरो यांचा प्रवासही असाच आहे. वेसालू एका शेतकरी कुटुंबात वाढल्या. लहानपणापासूनच त्यांनी आपल्या आईवडिलांना शेती करताना पाहिलं होतं आणि त्यांना फुलांबद्दल खूप प्रेम होतं. 2021 हा छंद जोपासत त्यांनी लहान प्रमाणावर फुलांची लागवड करायला सुरुवात केली. हळूहळू त्यांना त्यात क्षमता दिसू लागली. त्यांच्या लक्षात आलं की लग्न समारंभ असो वा इतर सण, फुलांना नेहमीच मागणी असते. वेसालू यांनी हा छंद जोपासण्याचा निर्णय घेतला. या प्रवासात त्यांनी स्थानिक कृषी विज्ञान केंद्रातून शास्त्रीय पद्धतीनं फुलशेतीचं प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी केवळ 0.25 एकर जमिनीवर हजारो ग्लॅडिओलसची रोपं लावली. त्यांच्या पहिल्याच प्रयत्नात 5,000 अधिक फुलं उमलली. मित्रांनो, हे यश वेसालू यांच्यासाठी एका नव्या पर्वाची सुरुवात ठरलं. त्यांनी आपला पुष्प शेतीचा व्यवसाय आणखी विस्तारला. जी फुलं एकेकाळी केवळ स्थानिक बाजारपेठेपुरती मर्यादित होती ती आता नागालँडमधून दिल्ली

हे मुंबई सारख्या शहरांमध्ये पोचत आहेत. वेसालू पुरो यांचा प्रवास आपल्याला दाखवून देतो की जेव्हा एका छंदाला कठोर परिश्रम आणि योग्य मार्गदर्शनाची जोड मिळते तेव्हा तो नवीन संधींची दारं उघडू शकतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत जे एक छोटासा प्रयत्न सुरू करतात आणि अल्पावधीतच त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेकांच्या जीवनात बदलाचा मार्ग मोकळा होतो. ओडिशाच्या देब्रीगडमध्ये धोदारो कुसुम या नावाचं एक गाव आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत या गावातील रहिवासी मैथिली भुये जवळजवळ दररोज जंगलात जायची, कधी लाकूड फाटा गोळा करायला, कधी महुआ आणि तेंदूची पानं गोळा करायला, तर कधी बांबूचे कोंब आणि इतर जंगलातील वस्तू गोळा करायला. तिच्या आणि इतर अनेक कुटुंबांच्या गरजा या जंगलातून भागत होत्या. पण मग मैथिलीजी देब्रीगड इको टुरिझममध्ये सामील झाल्या. येथून जंगलासोबतच्या त्यांच्या नात्याला एक नवीन वळण मिळालं. आता वनसंवर्धन हे त्यांच्या उपजीविकेचं साधन बनलं. मित्रांनो, मैथिलीजींच्या आयुष्यातील या बदलाने इतर महिलांना प्रेरणा दिली. आज 60 अधिक महिला वनसंवर्धनात सहभागी आहेत. काही वन्यजीवांच्या संरक्षणाची जबाबदारी सांभाळतात, काही गवताळ प्रदेशांच्या विकासात गुंतलेल्या आहेत, तर काही महिला पर्यावरण पर्यटन उपक्रमांमध्ये योगदान देत आहेत. मित्रांनो, मैथिलीजी आणि देब्रीगडच्या या भगिनींनी दाखवून दिलं आहे की निसर्गाचं रक्षण करता येतं आणि जीवन समृद्ध होऊ शकतं. या सर्व भगिनींचे प्रयत्न आपल्या सर्वांसाठी एक मोठी प्रेरणा आहेत. मित्रांनो, आज आपल्या मुलींची स्वप्न पृथ्वीवरून अवकाशात झेप घेत आहेत आणि तुम्हाला हे जाणून अभिमान वाटेल की भारत जगभरातील अशा हजारो मुलींना एकत्र आणत आहे ज्यांची स्वप्न अशीच आहेत. या उपक्रमाला मिशन शक्ती सॅट असं म्हटलं जातं. याच्या माध्यमातून 108 देशांमधल्या 12,000 विद्यार्थिनींना उपग्रह तंत्रज्ञान शिकण्याची आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रात प्रगती करण्याची संधी मिळत आहे. 23 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा इथे या मोहिमेचं एक सुंदर चित्र पाहायला मिळालं. मिशन शक्ती सॅटच्या दुसऱ्या टप्प्याला गौतम बुद्ध विद्यापीठात सुरुवात झाली. या प्रसंगी विविध देशातील आणि भारतातील सुमारे 100 विद्यार्थिनी एकत्र जमल्या. भारतातील दुर्गम भागातील निवडक विद्यार्थिनी देखील यात सहभागी होत आहेत. या संपूर्ण प्रयत्नाचं उद्दिष्टही खूप खास आहे. संपूर्णपणे विद्यार्थिनींच्या सहभागाने तयार केलेला एक उपग्रह चंद्राच्या कक्षेत पाठवण्याची तयारी सुरू आहे. मित्रांनो, मला खात्री आहे की भविष्यात यापैकी अनेक विद्यार्थिनी विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष या क्षेत्रात स्वतःची एक नवी ओळख निर्माण करतील. माझ्या प्रिय देशवासियांनो, सध्या ॲव्होकॅडो हे फळ खूप लोकप्रिय झालं आहे. पूर्वी या फळाबद्दल फार कमी लोकांना माहिती होती, त्याचं मूल्य आणि मागणी दोन्ही कमी होतं. पण आज ते जेवणाच्या ताटांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसत आहे. आज ते आरोग्य आणि प्रीमियम बाजारपेठांमध्येही एक आवडतं फळ झालं आहे. ते आपल्या शेतकरी बांधवांसाठी आणि भगिनींसाठीही खूप उपयुक्त आहे. आंध्र प्रदेशातील कडपा येथील वरदराजजी हे याचं एक उदाहरण आहे. ते अनेक वर्षांपासून आपल्या शेतात टोमॅटो आणि केळी पिकवत होते. एके दिवशी त्यांनी आपल्या मित्राच्या शेतात ॲव्होकॅडोचं पीक पाहिलं. यानंतर त्यांनी यूट्यूबवरून त्याबद्दल माहिती मिळवली. आतापर्यंत त्यांनी सुमारे 4 टन ॲव्होकॅडोचं उत्पादन केलं आहे. आज ते थेट स्थानिक दुकानांना त्याचा पुरवठा करत आहेत. नवीन पिकं, वैज्ञानिक सल्ला आणि थेट विपणनाने त्यांच्या छोट्या शेताचं उत्पन्न पूर्णपणे बदलून टाकलं आहे. तमिळनाडूतील कोडाईकनाल येथील शेतकरी चंद्रशेखरन यांनी अर्ध्या

0: हेक्टर जमिनीवर ॲव्होकॅडोची लागवड सुरू केली आहे. त्यांना त्यासाठी चांगला भाव मिळत असून त्यांचं उत्पन्नही वाढलं आहे. कर्नाटकातील चिकमगलुरू येथील काही शेतकरी बंधू भगिनींनी त्यांच्या कॉफीच्या मळ्यांमध्ये ॲव्होकॅडोची लागवड केली आहे. यामुळे त्यांना कॉफी आणि मिरीसोबत अतिरिक्त उत्पन्न मिळत आहे. मित्रांनो, आपण शहरातील रेस्टॉरंटमध्ये अनेकदा ॲव्होकॅडो टोस्ट बद्दल ऐकतो, पण याच ॲव्होकॅडोच्या माध्यमातून आपल्या कल्पक शेतकऱ्यांनी कमाईचा एक नवीन मार्ग शोधला आहे. याचा अर्थ असा की आपल्याच ॲव्होकॅडोनं तुमच्या टोस्टची चव वाढवली आहे आणि शेतकऱ्यांचं उत्पन्नही वाढवलं आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, काही दिवसातच 3 सप्टेंबर रोजी आपण महान अभिनेते उत्तम कुमार यांची जन्मशताब्दी साजरी करणार आहोत. मित्रांनो, उत्तम कुमार हे एक अष्टपैलू अभिनेते होते ज्यांनी आपल्या अभिनयानं लोकांची मनं जिंकली. चित्रपटप्रेमींचा असा विश्वास आहे की श्री सत्यजित रे यांनी नायक द हिरो या चित्रपटाची संपूर्ण पटकथा महान अभिनेते उत्तम कुमार यांना डोळ्यासमोर ठेवून लिहिली होती. श्री सत्यजित रे म्हणाले की त्यांच्यामध्ये प्रतिष्ठेसोबतच विलक्षण भावनिक खोली होती. त्यांनी आपल्या पात्रांना जिवंत करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. उत्तम कुमार त्यांचा साधेपणा आणि परोपकारासाठी ओळखले जात होते. त्यांचं जीवन आपल्याला एक धडाही शिकवतं की कधीही हार मानू नका. त्यांचे सुरुवातीचे चित्रपट फारसे यशस्वी झाले नाहीत, पण ते आपल्या कामावर लक्ष केंद्रित करून राहिले आणि यामुळेच ते इतके यशस्वी झाले. मित्रांनो, मला आठवतंय की जेव्हा मी कोलकात्यात रोड शो करत होतो तेव्हा मी उत्तम कुमार यांच्या घरासमोरून गेलो होतो. तिथल्या एका व्यक्तीनं मला त्यांचा एक फोटो भेट दिला. मी महान नायक उत्तम कुमार यांना पुन्हा एकदा आदरांजली अर्पण करतो. ते सदैव आपल्या हृदयावर राज्य करतील. महान नायक उत्तम कुमार चेरोदिन मानुषे हृदये राज कोरबेन. माझ्या प्रिय देशवासियांनो, आपले सण आणि उत्सव आपल्या परंपरांसोबतच आपल्याला एकमेकांशी जोडले जाण्याची संधीही देतात. येत्या काळात आपण आणखी अनेक महत्त्वाचे सण साजरे करणार आहोत. 4 सप्टेंबर रोजी जन्माष्टमीचा शुभ सण आहे. सप्टेंबर महिन्यात आपण विश्वकर्मा पूजा देखील साजरी करणार आहोत. या निमित्ताने आपण आपल्या सभोवतालच्या कारागिरांचा, हस्तकलाकारांचा आणि विश्वकर्मा मित्रांचा सन्मान केला पाहिजे. काही महिन्यात दिवाळी सुद्धा येत असून तिची तयारी हळूहळू सुरू होत आहे. या सणासुदीच्या काळात मी तुम्हाला पुन्हा एकदा व्होकल फॉर लोकलचं आवाहन करू इच्छितो. आणि व्होकल फॉर लोकल म्हणजे केवळ मातीचे दिवे विकत घेणं नाही, त्याचा दृष्टिकोन खूप मोठा आहे. आपण आपल्या घरासाठी जे सामान विकत घेतो ते भारतात तयार झालं आहे हे एकदा बघून घ्या. भारताच्या आत्मनिर्भर होण्याचा मार्ग हा भारतीय वस्तूंचा अभिमानाने स्वीकार करण्यानेच विस्तारत जाईल. हा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणं ही आपली जबाबदारी आहे. आपल्या क्रिएटिव्ह वर्ल्डमधील मित्रांची, इन्फ्लुएन्सरची आणि सेलिब्रिटीची यात महत्त्वाची भूमिका आहे. माझी आपल्याला विनंती आहे की आपण स्वतः व्होकल फॉर लोकलचा स्वीकार करा आणि इतरांना त्यासाठी प्रेरित करा. माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत जे आपल्या छोट्या छोट्या प्रयत्नातून समाजात एक मोठा बदल घडवून आणत आहेत. कृपया मन की बातसाठी त्यांच्याबद्दल लिहा. तुमचे अनुभव देशाच्या कानाकोपऱ्यातील कोणासाठी तरी एक नवी प्रेरणा ठरू शकतात. मी तुमच्या सूचना आणि अनुभवांची वाट पाहत आहे. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
1: माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आताच आपण ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

मध्यम लहरी 537.60 मीटर तसेच 558 किलोहर्ट्जवरही आहे. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आमचे सर्व कार्यक्रम आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. श्रोतेहो, दुपारचे 12:04:15 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आजच्या आपल्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, श्रोते हो, सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांची रश्मी वारंग हिने घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूया. आज आपण ऐकणार आहोत या मुलाखतीचा भाग पहिला.

0: नमः।
1: आकाशवाणीच्या विविध वाहिन्यांवर जो आवाज ऐकल्याशिवाय आपल्या सगळ्यांची सुरेल सकाळ किंवा संध्याकाळ किंवा रात्रीच्या कार्यक्रमांमध्ये सुद्धा जो आवाज ऐकल्याशिवाय आपल्या कार्यक्रमांना परिपूर्णता येत नाही, असा हा स्वर आत्ताच आपण ऐकलात। कारण आहे आजच्या ह्या गुरु पौर्णिमा विशेष कार्यक्रमाचं। या आवाजाची आपल्याला नव्याने ओळख करून द्यायची गरजच नाहीये, कारण आपण सगळ्यांनी ओळखलेला आहे की आज गुरु पौर्णिमा विशेष कार्यक्रमात आपल्या सोबत आहेत सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक रवींद्र साठे। नमस्कार सर।
2: नमस्कार।
1: आपलं खूप मनापासून या वाहिनीवर स्वागत।
2: धन्यवाद।
1: आज आकाशवाणीच्या या वास्तूमध्ये आपण आलेला आहात आणि आकाशवाणीशी आपलं एक खास नातं आहे, तर कसं वाटतंय या वास्तूमध्ये येऊन?
2: तुम्ही स्वतःच्या घरात आल्यासारखं वाटतं। म्हणजे असं की 1958 साली माझे वडील तीर्थरूप मोरेश्वर साठे हे पुणे आकाशवाणीवरती अनाउन्सर म्हणून नोकरीला लागले आणि पुण्यामध्ये म्हणजे गीतरामायण वगैरे झालं त्याच्यानंतर जस्ट असेल त्यावेळी मी 7-8 वर्षाचा होतो। तर त्याच्यानंतर बालगायक म्हणून मी आकाशवाणीवर खूप वेळा गेलोय।
1: अच्छा।
2: म्हणजे सगळे आकाशवाणीमधले त्यावेळचे स्टाफ ज्यांची नावं मला नंतर मोठे साहित्यिक म्हणून कळली ते म्हणजे व्यंकटेश माडगुळकर, ज्योत्स्ना देवधर अशी मोठी मोठी लोकं तिथे होती आणि नंतर तिथे काही

0: अधिकारी असे होते की जे नंतर दूरदर्शनवरती कामाला आले, त्यांची नंतर दूरदर्शनवरती भेट झाली. आता याकूब सईद पुणे आकाशवाणीवरती अधिकारी म्हणून ट्रेक्स म्हणून नोकरीला होते आणि मी वडिलांचा डबा देण्यासाठी जायचो.
1: अच्छा.
0: आणि त्यांच्या रूममध्ये तो ठेवायचो. म्हणजे अगदी लहानपणापासून मी त्यांना ओळखतो. त्याच्यानंतर मुंबई आकाशवाणीवरती सुद्धा मी जेव्हा आलो त्यावेळेस मुंबई आकाशवाणीवरती यशवंत देव होते, प्रभाकर पंडित होते, करुणा देव होत्या, शरद जांभेकर होते. तर ही सगळी मंडळी खूप प्रेमाने बोलायची माझ्याशी आणि माझी चांगली ओळख होती त्यांच्याकडे. मी गायचो पण पूर्वी रेडिओ स्टार असा प्रकार होता, तो स्टारचा नाविन्य केव्हाच गेलो होतं लहानपणीच. तर लहानपणी आकाशवाणीवरती मी मधुकर गोळवळकरांची गाणी म्हटलेत, श्री रामचंद्रांचं एक गाणं म्हटलंय, त्याच्यानंतर अजून दोन तीन संगीतकारांची गाणी म्हटलेत. श्री रामचंद्रांचं एक गाणं मला नक्की आठवतंय आता की आम्ही भारतवासी मुले असू विजेची फुले असं एक गाणं होतं. ते लहान मुलांचं गाणं त्यांनी बसवलं होतं अण्णांनी, श्री रामचंद्रांनी, आणि त्याच्यात मी बालगायक म्हणून होतो. तर ही उत्तुंग व्यक्तिमत्व, म्हणजे त्यावेळेला दडपण असं काही नसायचं, लहान असल्यामुळे मुलं बोल्ड असतात तसं माझं होतं, त्यामुळे त्याही या लोकांच्या बरोबर खूप छान मैत्री नंतर सुद्धा झाली. म्हणजे अण्णांच्या बरोबर खूप वेळा मी भेटलो, माझ्या लग्नाला अण्ण आले होते, त्यामुळे त्यांचं एक विशेष प्रेम होतं. मी घाशाराम कोतवालमध्ये काम करायचो त्यावेळे बऱ्याच वेळा ते बालगंधर्वच्या समोरच राहायचे, तर ते विंगेत उभे असायचे नाटक बघत. तर आम्ही एकमेकांना कोपरं मारायचे, म्हणायचं बघ विंगेत बघ कोण आहेत अण्णा आहेत तिकडे. आणि आम्हाला एक वेगळीच मजा यायची की श्रीरामचंद्र आमचं नाटक बघतात. त्यांच्याकडे मी नंतर पण गायलो, तरुणपणी पण श्रीरामचंद्रांच्याकडे गायलो, राम कदमांच्याकडे गायलो. तर त्यामुळे ते जे माध्यमाचं जे एक दडपण असतं ते कधीच नव्हतं मला.
1: अच्छा.
0: आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा मी आकाशवाणीवरती येतो मी आकाशवाणीचा फॅमिली मेंबर असं मी म्हणतो.
1: नक्कीच. आता अगदी आपल्याकडे 23 जुलैलाच आकाशवाणीने 100व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं असताना त्या औचित्याने त्या निमित्ताने तुमचं इथं येणं होत आहे की जे फॅमिली मेंबर आहेत आकाशवाणीचे, तर हे आमच्यासाठी खास आहे.
0: याची मला अजून एक वेगळी आठवण आहे. मला वाटतं 75 वर्ष असतील आकाशवाणीला झालेली. त्यावेळी एक फंक्शन झालं होतं, त्या फंक्शन मध्ये मी पसायदान गायलो होतो.
1: हा एक छान सुंदर योग त्या निमित्ताने जुळून आलेला आहे. तुम्ही आताच उल्लेख केलात की अगदी लहान वयापासून तुम्ही गायला लागलात, पण बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसा तुमचा हा गाता गळा पहिल्यांदा कोणाला जाणवला, कोणी ओळखला की अरे छान गाण्याची कला आहे?
0: त्या अर्थाने माझे गुरु माझे वडीलच.
1: अच्छा.
0: माझ्या वडिलांना उत्तम हार्मोनियम वाजवता यायची. माझी एक सख्खी आत्या संगीत विशारद होती, म्हणजे गांधर्व विनायकराव पटवर्धनांच्याकडे शिकली ती. त्यामुळे आमच्या घरामध्ये गाणं होतं. माझी दुसरी आत्या आहे, तिचे दोन्ही मुलं गाणारी होती, शरद जोशी म्हणून ते संगीत रत्न त्यांनी केलं. तर त्यांच्या मागे मी तंबोऱ्याला बसायचो लहान असताना, तंबोरा वाजवायला.
1: साधारण वय
0: घरी म्हणजे 18 वर्षाचा असेल, पण त्याच्या आधी घरामध्ये मी गुणगुणत होतो नकळत, मला माहित नाही. आणि त्यावेळे त्या गाण्याच्या जी भावना आहेत त्यातल्या, की ते विरहगीत आहे किंवा काय याची मला कल्पना नव्हती. म्हणजे तोच चंद्रमा नवाद, तीच चैत्र यामिनी आणि एकांती मज समीप, ह्या भावना कळण्या इतकं वय नव्हतं, पण ती चाल इतकी बाबूजींची आवडली होती मला, तर मी ती गुणगुणत होतो. आणि ती गुणगुणत असताना माझ्या वडिलांनी ऐकलं, त्यांना ते सुरात वाटलं गाणं, ते म्हणले की ह्याला कळतोय सूर, म्हणून मग त्यांनी मला गाणं शिकायला क्लासला पाठवलं. माझे पहिले गुरु होते मुकुंदराव गोखले, ते पण विनायक भाऊंचे शिष्य. साधारण 6वी ते 10वी असा मी त्यांच्याकडे 4 वर्ष शिकलो. आणि पण ते 4-5 जणांचे मिळून क्लास घ्यायचे, त्यामुळे प्रत्येकाकडे लक्ष देणं त्यांना शक्य नव्हतं. परंतु त्यांच्याकडे बेसिक माझं तयार झालं, म्हणजे स्वर म्हणा आलाप म्हणा काही मोजके राग त्यांनी शिकवले. पण त्याच्यामध्ये म्हणजे एक पूर्वतयारी ज्याला म्हणता येईल, एक फाउंडेशन त्यांच्याकडनं करून झालं. त्याच्यानंतर मॅट्रिकची परीक्षा, शाळेचा रिझल्ट चांगला लागावा म्हणून 10वीचा निकाल जो असतो तो कडक लावायचा.
1: अच्छा.
0: म्हणून त्यावेळे मी गाणं त्यांच्याकडे शिकणं बंद झालं. आणि ते जे बंद झालं ते एकदम 5 वर्ष बंद झालं, 11वी आणि फर्ग्युसन कॉलेजची 4 वर्ष. का कारण नाही माहिती नाही मला, म्हणजे मी सायन्सला होतो त्यामुळे मला वेळ पण नाही मिळायचा. संध्याकाळी क्लासेस असायचे, दिवसभर लेक्चर्स आणि प्रॅक्टिकल्स असायची, त्यामुळे गाण्यासाठी वेगळा वेळ मिळत नव्हता.

0: आणि काढता आला असता, परंतु का कोण जाणे, पण ते मी केलं नाही. पण त्याचा एक नकळत चांगला परिणाम असा झाला की ते वय असं असतं 16-17 वर्षाचं की पुरुष गायकांचा आवाज फुटतो.
1: बरोबर.
0: आणि तो आवाज फुटण्याचा जो काळ असतो त्या काळात तुम्ही ओव्हरस्ट्रेन करून चालत नाही व्होकल कॉर्डला. आणि मी बरोबर जो गायलो नाही तोच पिरियड होता. 21 वर्षापर्यंत जवळपास मी गायलोच नाही, त्यामुळे ती व्होकल रेस्ट जी आहे ती मला मिळाली. आवाज फुटण्याचा भाग सगळा निघून गेला. आवाज फुटला असेल नसेल माहीत नाही, फुटताना काय आवाज झाला नाही. पण थोडक्यात म्हणजे काय की देवाच्या दयेने ती बरोबर व्होकल रेस मला पाहिजे होती ती त्यावेळी मिळाली. म्हणजे हे सगळं नियतीने घडून आणलं असं मी आता म्हणतो, पण त्यावेळी का असं घडलं असेल याचं कारण मला देता येत नाही. पण नंतर मग मी बीएससी झाल्यानंतर मला कुठे जावं, मला एमएससीला जायचं होतं, ऑर्गॅनिकमध्ये एमएससी करायचं होतं, पण त्याला काय ऍडमिशन मिळाली नाही. त्यावेळे पण परत माझे गुरु वडीलच माझे, ते मला म्हणले की फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये साऊंड रेकॉर्डिंगचा एक कोर्स आहे. कारण ते रेडिओले असल्यामुळे ते रेडिओला ते ध्वनीचित्र नावाचं म्हणजे साऊंड डॉक्युमेंटेशन झालं, एका आठवड्यात घडणाऱ्या सगळ्या कल्चरल ऍक्टिव्हिटीज आहेत, म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम जे पुण्याच्या शहरात होतात त्याचं रेकॉर्डिंग करून आणायचं इंजिनियर्स, आणि त्याचं एडिटिंग करून त्याचा एक कार्यक्रम ध्वनीचित्र म्हणून करायचे ते.
1: अरे वा.
0: आधी भगवान पंडित म्हणून करायचे, त्याच्यानंतर माझ्या वडील करायचे, आणि मग त्यावेळी ते सगळे रेकॉर्डर्स टेप रेकॉर्डर्स वगैरे सगळे हाताळायचे. त्यामुळे त्यांना ते कुठेतरी याची कल्पना होती फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये असं साऊंड रेकॉर्डिंगचा कोर्स आहे.
1: अच्छा.
0: तर त्यामुळे त्यांनी मला सांगितलं आता तुला कुठे ऍडमिशन मिळत नाहीये, तर मला आधी त्यांनी सजेस्ट केलं की बीएससीला संलग्न असे जे काही कोर्स आहेत म्हणजे लेदर टेक्नॉलॉजी, पेन टेक्नॉलॉजी वगैरे ते का नाही करत, पण त्याच्यात कुठे मन रमे ना, म्हटलं नाही याला काय अर्थ नाही. पण त्यांनी मला हे जेव्हा सांगितलं की साऊंड रेकॉर्डिंगचा कोर्स आहे एफटीआय मध्ये, आणि अख्ख्या भारतामध्ये फक्त एकच इन्स्टिट्यूट आहे ती म्हणजे पुण्यात.
1: अच्छा.
0: त्यावेळेला.
1: बरोबर.
0: आता मग कुठे इकडे मुंबईत पण छोटे छोटे कोर्स होतात, आणि मग मला तिकडे ऍडमिशन मी घेतली. मी बीएससी असल्यामुळे मला लगेच ऍडमिशन मिळाली, कारण आधी एक रिटर्न टेस्ट असते ती इंटरच्या लेवलची, म्हणजे आताच्या 12वीच्या लेवलचे प्रश्न असतात. तर मी बीएससी हून गेलो होतो, त्यामुळे फिजिक्स मॅथ्स कंपल्सरी होतं साऊंड रेकॉर्डिंग साठी. ते माझं केमिस्ट्री फिजिक्स मॅथ्स असे सब्जेक्ट होते, त्यामुळे मला सहज ते जमलं. त्याच्यानंतर रिटर्न टेस्ट झाल्यानंतर वायवा होती, म्हणजे जे प्रत्यक्ष मुलाखत ती मग त्यावेळी गिरीश कर्नाड त्यावेळेला इथले अध्यक्ष होते, म्हणजे फिल्म इन्स्टिट्यूटचे संचालक होते, आणि भास्कर चंदावरकर तिथे म्युझिक शिकवायचे, प्रोफेसर ऑफ म्युझिक होते. म्हणजे आमच्या डिपार्टमेंटचे एस बी ठकार म्हणून होते, ते साऊंड रेकॉर्डिंग शिकवायचे. तर हे तिघ जणांनी, अजून काही स्टाफमधली लोक होती, त्यांनी इंटरव्ह्यू घेतला आणि त्यांना मी अगदी आयत्या वेळेस सुचलेलं उत्तर दिलं. त्यांना म्हटलं मी लहान असताना रेडिओवर जात होतो आणि मला त्यावेळेला साऊंड रेकॉर्डिंग ह्या तंत्रज्ञानाचं आकर्षण निर्माण झालं. अगदी आयत्या वेळेस सुचलेलं उत्तर, पण त्यांना पटलं. आणि मग 500 लोकांमध्ये 50 लोक व्हायवाला आले होते, त्यातल्या 10 लोकांची निवड झाली, त्याच्यात मी होतो. आणि मग फिल्म इन्स्टिट्यूटचा कोर्स केल्यानंतर तिथे एक त्यावेळेला फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये ज्युनियर जे यायचे त्यांचं थोडस रॅगिंग, पण फार शारीरिक लेवलला नाही, पण अगदी किरकोळीत व्हायचं. तर त्यावेळेला तुझ्या हॉबीज काय, तर मी गाणं असं म्हटल्यानंतर मला गाऊन दाखवायला लागलं आणि मग मला काहीतरी गायला लावायचंय. आणि माझ्याकडे कुठली गाणीच नसायची, कारण मी सोडलेलं होतं साऊंड गाणं, शिक्षणच सोडलं होतं. त्यामुळे मग मी काहीतरी म्हणायचो. मग ते म्हणले 15 ऑगस्टच्या कार्यक्रमात तुझा एक ऍटम पाहिजे, कारण त्या कार्यक्रमाला इन्स्टिट्यूटचा ऍडमिनिस्ट्रेशनचा सगळा स्टाफ येतो आणि त्यांचे घरची लोक येतात, तर ते सगळे मराठी आहेत, तर काहीतरी मराठी गाणं म्हणून. तर मी जितेंद्र अभिषेकींचं सर्वात्मका सर्वेश्वरा मी माझ्या ते भावांकडनं मागे तंबोरा वाजवताना शिकलो होतो, तेवढंच मला येत होतं. ते मी गायलो, ते मी गायलो आणि आमचा जो कल्चरल सेक्रेटरी होता त्यांनी रोटरॅक म्हणजे यंग रोटेरियनची एक बॉडी आहे, त्यांनी इंटरकॉलेजेट स्पर्धा घेतल्या होत्या.
1: अच्छा.
0: क्लासिकल आणि लाईटच्या त्यांनी दोन एंट्रीज दिल्या होत्या आणि ते दोघं जण काही कारणामुळे गाऊ शकले नव्हते. तर तो म्हणला मी एवढा भांडलो त्यांनी मीटिंगमध्ये, आता माझं नाक कापलं जाईल, तर तू एक काम कर, तुला हे म्हणता येते 15 ऑगस्टच्या कार्यक्रमाच्या रिहर्सलला तुम्हाला म्हणला की 16 ऑगस्टला हे गाणं म्हण माझ्यासाठी, असा

0: असं नाही तर म्हणे इन्स्टिट्यूटचं नाव खराब होईल, आपण मी एंट्री दिली एवढी भांडून. आणि कसा असतो नियतीचा कल काय सांगता येत नाही कुठे वळेल. ते मी 15 ऑगस्टच्या कल्चरल शोमध्ये गायलो त्यामुळे थोडीशी रिहर्सल झाली होती. 16 ऑगस्टला तेच गाणं मी म्हटलं.
1: अच्छा.
0: आणि 17 स्पर्धकांमध्ये मी पहिला, म्हणजे गाणं 5 वर्ष सोडलेला माणूस पण 17 गाणाऱ्या स्पर्धकांमध्ये माझा नंबर पहिला. तर मग परत माझे वडील मला म्हणले की तू परत गाणं शिकायला लाग. म्हणून माझे दुसरे गुरु नागेश खळीकर, ते पण विनायक भवनचे शिष्य आणि ते काही वर्ष डीव्ही पुलस्कुरांकडे त्यांच्याकडे पण शिकले होते. त्यांची शिकवण्याची पद्धत खूप छान होती, त्यामुळे ते शिकवत असताना ते स्वतः रागाचं स्ट्रक्चर सांगायचे.
1: अच्छा.
0: म्हणजे पकड काय आहे, आरो आरो काय आहेत आणि चीज सांगायचे. आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढचं इम्प्रोवायझेशन आहे किंवा त्याच्या पुढचं जे गाणं आहे ते उत्स्फूर्तपणे तूच गा, आलापी तूच बांध, ताना तूच घे, जर चुकलास तर मी सांगेन.
1: अच्छा.
0: म्हणजे ते विद्यार्थ्याला गाणं विकसित करायला स्वतः वाव द्यायचे आणि स्वतः ताल घेऊन तबला वाजवायला ते स्वतः बसायचे.
1: अच्छा.
0: आणि तंबोरा मी घ्यायचो आणि मी त्यांच्यावर त्यांनी शिकवल्याप्रमाणे त्याच्यानंतर मी आलाप घ्यायचो त्याच्यानंतर अशाच गोष्टी. आणि त्याच्यातनं कॉन्फिडन्स वाढला माझा, म्हणजे गुरु काय करू शकतो, विद्यार्थ्याला कसं विकसित करावं, आपण त्याला कसं गाणं शिकवावं, ही त्यांची पद्धत फार वेगळी होती. म्हणजे असं नाही की हेच पलटे घे, हे चाला, हे गोकत बस, असं नाही.
1: तुमचं तुम्ही हवं तसं विकसित,
0: तुमचं तुम्ही विकसित करा, तुमचं तुम्ही डेव्हलप व्हा, याच्यामुळेच फायदा झाला.

0: तुम्ही आता तुमच्या गुरुंबद्दल ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, तर गाणं पुन्हा तुमचं जोडलं गेलं या निमित्ताने. पण मगाशी आपण गप्पा मारत असताना तुम्ही घाशीराम कोतवालचा उल्लेख केलात आणि त्यात तुमचा गळा किंवा तुमच्यातला गायक खऱ्या अर्थाने विकसित झाला असंही तुम्ही म्हणालात, तर तो सगळा अनुभव त्याच्याकडे आपण आता थोडस वळूया.
1: ते असं झालं की जेव्हा मला रोटरॅक कॉम्पिटिशनमध्ये फर्स्ट प्राईज मिळालं त्यावेळी माझ्या वडिलांनी मला परत गाणं शिकण्यासाठी नागेश खळेकरांच्याकडे पाठवलं. पण त्याच वेळेला घाशीराम कोतवालसाठी कलाकार शोधणं चालू होतं.
0: अच्छा.
1: फॉरेनच्या फिल्म्स बघायला सतीश आळेकर, जब्बार पटेल वगैरे यायचे. आणि त्याच वेळेला फिल्म इन्स्टिट्यूटच्या नोटीस बोर्डवरती अभिनंदनाचं पत्र लावलं होतं आमच्या कल्चरल सेक्रेटरीने प्रदीप दीक्षित, कारण त्याला खूपच आनंद झाला होता की मी दोन एंट्रीज दिल्या तर दोन्ही गाऊ शकल्या नाहीत आणि हा आयत्या वेळेची जी एंट्री दिली याची आणि यांनी पहिलं प्राईजच मारलं, तर त्यांनी ते सगळ्या डिपार्टमेंटच्या नोटीस बोर्डवरती अभिनंदनाचं पत्र लावलं होतं. ते त्यांच्या वाचनात आलं. सतीश आळेकर माझ्या शाळेमध्ये मला 2 वर्ष सिनियर होता आणि शाळेमध्ये असताना मी शाळेची दररोजची सकाळची प्रार्थना शाळा सुरू व्हायच्या आधीची म्हणायचो किंवा गॅदरिंगमध्ये गायचो, त्यावेळेस थोडासा गाणं होतं माझं. त्यामुळे मला आठवतंय कुसुमाग्रजांची एक कविता मी गॅदरिंगमध्ये एका म्हटली होती, त्यावेळी मला वाटतं 65 वॉर जपलं ते बर्फाचे तट पेटून उठले सदन शिवाचे कोसळले रक्त आपल्या प्रिय आईचे, ते मी गायल्याचं मला आठवतंय. तर त्याला ते आठवत होतं सतीश आळेकरला आणि तो म्हणला की शाळेमध्ये हा गायचा, आपण त्याला विचारू. म्हणून प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशनची जी ही जब्बार पटेल सतीश आळेकर ही दोघं माझ्या मागे होती की तू आमच्या नाटकात काम कर, आमच्या नाटकात काम कर. तर मी विचार केला की मी ऑलरेडी एक प्रोफेशनल कोर्स घेतलाय साऊंड रेकॉर्डिंगचा,
0: बरोबर,
1: एक वेगळा रस्ता आणि तो रस्ता बदलून आता हे नाटकात का काम करायचं, म्हणून माझं मन तयार होईना. पण माझे वडील परत दिशादर्शक, म्हणजे आपण गुरु सगळ्या अर्थाने मार्गदर्शक दिशादर्शक त्याला आपण गुरु म्हणतो, तसे ते म्हणले की हा ग्रुप खूप चांगला आहे. ते स्वतः फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकले, त्यावेळी त्यांनी भालभाई केळकरांच्या हाताखाली काम पण केलं होतं नाटकामध्ये, तर त्यांना नाटकाची सगळ्याचीच आवड होती. या सगळ्या गोष्टीला कारणीभूत माझे वडील अशासाठी, आता त्यांचे जवळचे मित्र अनंत देव म्हणून मी त्यांना अंतू काका म्हणायचो, ते म्हणजे गोळाच्या गणपतीचे कॅमेरामन.
0: अच्छा.
1: सिनेमाची आवड होती वडिलांना, ते हार्मोनियम उत्तम वाजवायचे. म्हणजे माझा आत्ते भाऊ, मी तंबोऱ्याला बसायचो मागे, ज्यावेळी माझा आत्ते भाऊ गायला बसायचा घरी त्यावेळी माझे वडीलच हार्मोनियम साथ करायचे, तर त्यामुळे एखाद्या रागदारी गाणाऱ्या माणसाला साथ करण्या इतपत हार्मोनियम वाजवू शकत होते. त्यांच्यातली जे गुण आहेत ते माझ्यामध्ये आले असं मी समजतो, म्हणजे आपण चीप ऑफ द ओल्ड ब्लॉक म्हणू. तसं त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांची आवड निवड ही कुठेतरी माझ्यात आली
0: आणि त्यांनी दिशादर्शन की बाबा काशीराम कोतवाल चांगली संधी,
1: तू हे कर, ती चांगली संधी आहे, तू जा. मग मी ज्या दिवशी गेलो ऑडिशनला, त्यांची मीटिंग असते दर बुधवारी व्हायची त्या ग्रुपची, तेव्हा मी जेव्हा गेलो त्याच वेळी आमच्या सरांना भास्कर चंदावरकरांना बोलवलं.

0: अच्छा.
1: आणि त्यांनी ऑडिशन घेतली आणि ऑडिशन घेतली त्यावेळेस सुद्धा त्यांनी मला काहीतरी गाणं म्हणायला सांगितलं. त्यावेळे पण सर्वात्मका सर्वेश्वरच म्हटलं मी.
0: अच्छा.
1: कारण मला दुसरं गाणं येतच नव्हतं.
0: बरं.
1: मला माहिती आहे कारण मी शिकत नव्हतो तो. कारण ती ही खळीकरांकडे जाण्याच्या आधीची गोष्ट आहे. त्यामुळे गायलो नव्हतो हा 5 वर्ष त्याच वेळची ही गोष्ट.
0: बरोबर. त्यामुळे बसलेलं गाणंच गाणं
1: ते एकच गाणं होतं. मग तेच मी गाणं म्हटलं. मग त्याच्यानंतर माझी निवड झाली. पण घाशीराम हा मोठा टर्निंग पॉइंट होता माझ्या आयुष्यातला. घाशीराममुळे काय झालं की तुम्हाला स्टेजवरती कसं गावं किंवा तुमचं प्रोजेक्शन वाढण्यासाठी कसं गावं काय कर. आमच्याकडनं एक्सरसाइज करून घेतले जायचे. आधी आमचे डान्सचे एक्सरसाइज व्हायचे. प्रत्येकाच्या अंगात थोडी लय यायला पाहिजे म्हणून.
0: बरोबर.
1: कारण तो झुलणारा
0: पडदा होता. हा बरोबर.
1: तर त्यामुळे ते कृष्णदेव मुळगुंद म्हणून होते कोरिओग्राफर. ते आमच्याकडनं व्यायाम करून घ्यायचे डान्ससाठीचा. आणि त्याच्यानंतर गाण्याच्या रिहर्सल म्हणजे आमच्या घाशीराम मध्ये कंपोज केलेली गाणी चंदावरकर सर राणायचे. ते आमच्याकडनं बसवून घ्यायचे. जेव्हा ते येणार नाहीत त्यावेळे मी किंवा आनंद मोडक माझ्याबरोबर घाशीराम मध्ये काम करायचा तो. तर आम्ही रिहर्सल कंडक्ट करायचो. कारण घाशीराम मध्ये लोकसंगीत खूप आहे.
0: बरोबर.
1: त्यामुळे ते लोकसंगीत तुम्हाला लाऊड गायला लागायचं. म्हणजे
0: त्याचा बाजच तसा आहे.
1: तसा आहे. ओपन एअर म्हणण्याची कला आहे. तमाशाच्या वग म्हणण्याचे सगळे ओपन एअर होतात. तर ते त्याला प्रोजेक्शन लागायचं. तर त्यामुळे ते गाणं पण शिकलो. त्याच्यामध्ये जब्बार पटलांनी एक कव्वाली घेतली होती, एक ठुमरी घेतली होती, एक कीर्तन होतं जे चंद्रकांत काळे करायचा. मी त्याच्या मागे उभं राहून गायचो. तर ह्यामुळे काय झालं की ह्या लोकसंगीत आणि शास्त्रीय संगीत या सगळ्याची अशी एक वेगळ्या पद्धतीने ओळख होत गेली.
0: बरोबर.
1: आणि चंदावरकर हे माझ्यावरती प्रभाव टाकणारे दुसरे गुरु.
0: सर, आताच आपण घाशीराम कोतवाल बद्दल बोलत होतो. थोडस ऐकायला आवडेल जर आठवत असेल तो सगळा काळ.
1: त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदी नमन जे आहे ते सरस्वती रागातले त्यांनी चंदावरकरांनी कंपोज केलं होतं. हे

0: वा, किती छान, ऐकायला इतकं ते सुंदर वाटतंय.
1: ते आम्ही सगळेजण लीड सिंगर्स होतो, मग कोरस गायचा. ते खेळे म्हणून एक लोकसंगीतातला प्रकार आहे,
0: बरोबर,
1: दशावतारीच्या आसपास
0: हो,
1: तसा तो त्याच्यावरती ते बांधलेलं आहे. हा, म्हणजे एक असे हातात हात घालून ते झुलत ते म्हणायचं,
0: मानवी पडदा तो तयार व्हायचा.
1: मानवी पडदा म्हणतात.
0: करेक्ट.
1: चंदावरकरांची दुसरी खूप सांगण्यासारखी आठवण आहे, अपार्ट फ्रॉम घाशाराम कोतवालच्या चाली, त्यांनी आम्हाला एक वेगळी नजर दिली. म्हणजे गुरु तुम्हाला कशा पद्धतीने प्रगल्भ करू शकतो. म्हणजे असं की पाश्चिमात्य म्युझिक आणि भारतातलं म्युझिक यातला जो फरक आहे तो ते आम्हाला सांगत.
0: अच्छा.
1: आणि चंदावरकरांची जी लेक्चर्स होती ती कोऑर्डिनेशनसाठी, म्हणजे सगळ्या कोर्सेससाठी, डिरेक्शन, एडिटिंग, फोटोग्राफी, ऍक्टर्स, सगळ्यांसाठी ती होती.
0: बरोबर.
1: म्हणजे सगळ्यांना म्युझिकल ओरिएंटेशन, म्हणजे म्युझिक बद्दलची माहिती कळावी, जागतिक म्युझिक, आपलं म्युझिक, भारतीय म्युझिक, कर्नाटक म्युझिक याची माहिती कळावी, याच्यासाठी लेक्चर्स असायचे. आणि ते लेक्चर्समध्ये ते डिस्क वाजवायचे. म्हणजे याच्यामध्ये आता पाश्चिमात्य म्युझिकमध्ये ते सांगायचे की सोलो प्रकार आहे, मग ड्युएट प्रकार आहे, मग क्वार्टेट प्रकार आहे, मग हेक्टेट प्रकार आहे, मग चेंबर ऑर्केस्ट्रा आहे, मग सिम्फनी ऑर्केस्ट्रा आहे, मग ऑपेरा आहे. यातले जे फरक आहेत ना, ते फरक समजावून
0: सांगायचे.
1: आणि नुसतं तेवढं नाही, त्याच्यामुळे काय एक वेगळी नजर कशी मिळते की ते म्हणले पाश्चिमात्य म्युझिक हे कसं विकसित झालं, तर ते मोठ्या हॉलमध्ये, चर्चमध्ये विकसित झालं.
0: बरोबर.
1: त्याचं कारण काय की चर्चमध्ये जेव्हा ते त्यांच्या हिम्स गातात, त्यावेळी त्या हिम्स अशा कंपोज केलेल्या असतात की एखादा माणूस गायला तर तो आवाज घुमतो आणि ते खूप वेळ तो सूर राहतो.
0: अच्छा.
1: आणि मग त्याच्या पुढची लाईन तुम्ही गात असाल तर ती त्याच्या बरोबर हार्मोनाईज असेल तर ती ऐकायला चांगली वाटते. अशा पद्धतीने हार्मोनी पद्धतीने ते विकसित झालं. याचं कारण ते बंदिस्त जागेमध्ये विकसित झालं.
0: बरोबर.
1: आणि त्याच्या बरोबर विरुद्ध भारतीय संगीत हे जंगलामध्ये, रानामध्ये, ऋषींनी वगैरे ते विकसित झालं.
0: बरोबर.
1: आणि त्याच्यामुळे तो सूर

0: घुमत राहत नाही,
1: बरोबर,
0: तो विरून जातो. त्यामुळे एकापुढे एक सूर घ्यायचा आणि ते मेलडी पद्धतीनं आपलं संगीत विकसित झालं. ही दृष्टी त्यांनी दिली. नुसती तेवढी नाही, म्हणजे साऊथ इंडियन म्युझिक कसं विकसित झालं, त्याच्यानंतर लोकसंगीत कसं विकसित झालं, म्हणजे तुम्ही जर डोंगरात पहाडी म्युझिक ऐकाल तर त्याच्यामध्ये असं सुळके असतात तसं म्युझिक असतं, असं असतं, असं म्युझिक असतं ते. आणि हे जर तुम्ही गोव्याला गेलात तर त्या लाटांच्या प्रमाणे त्याचं त्याचं आंदोलन असतात. आणि हे जर पठारावर गेलात तर संथलईतलं असतं म्युझिक. म्हणजे फोक म्युझिक सुद्धा आपल्याकडचं कसं विकसित झालं हे चंदावरकर सांगायचे. त्याचा कुठेतरी नकळ तुमच्या मनावरती परिणाम होतो. आपली संगीताकडे बघायची दृष्टीच बदलते.
1: नक्कीच नक्कीच.

0: म्हणजे सुरुवातीला मुकुंदराव गोखलेंचा उल्लेख केला, नंतर नागेश खळीकरांचा उल्लेख केला, तुमचे स्वतःचे वडील आणि आता हे भास्कर चंदावरकर. इतके सगळे सखोल विचार करणारे गुरु तुम्हाला लाभलेत आणि त्यांनी संगीतविषयक ज्ञान तर दिलंच, पण संगीताच्या पलीकडच्याही काही गोष्टी असतात की ज्या तुम्हाला गायक म्हणून उभं राहताना शिकणं गरजेचं असतं, तर अशा गोष्टी कोणाकडनं आणि काय काय शिकायला मिळाल्या?
1: आता स्टेजवरती गाणं जे आहे त्याच्यामध्ये भास्कर चंदावरकरांचाच वाटा आहे. म्हणजे कसं की आता त्यावेळे रेडिओ माईक्स नसल्यामुळे, म्हणजे जे तुमच्या अंगावरती पिन केले जातात असे माईक नसल्यामुळे तुम्हाला प्रोजेक्शन जास्त ठेवायला लागायचं. आता त्यातला टेक्निकल भाग असा आहे की जेवढे तुम्ही वरच्या पट्टीत गाल, मिड रेंज आणि हाय फ्रिक्वेन्सीमध्ये जे गाऊ शकत त्यांचं गायलेलं पसरत नाही.
0: अच्छा.
1: पण तुम्ही जर बेस गायक असाल, बेसच्या फ्रिक्वेन्सी पसरतात, त्यामुळे बेस गाणं लांब पर्यंत पोहोचवण्यासाठी जास्त ताकद लागते.
0: बरोबर.
1: जी मला लागायची,
0: कारण खर्जातला आवाज आहे तो.
1: नाट्यसंगीत गाणारे सगळे बघाल

0: तर बालगंधर्व म्हणा, दीनानाथ मंगेशकर हे हाय पिच गाणारे होते.
1: बरोबर, तारसप्तकात
0: हा त्यांचे आवाज वरच्या पिचलाच असायचे, बेसवाले ते नव्हते.
1: अच्छा.
0: त्यामुळे कसं होतं की ते शेवटच्या लाईनीपर्यंत त्यांचा आवाज पोहोचायचा. हेच बेस गायकाला जास्त कष्ट पडतात. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना बारकावे, ते चंदारकरांनी प्रोजेक्शन वाढण्यासाठी आमच्याकडनं त्यांनी काही एक्सरसाइजेस करून घेतले.
1: अच्छा.
0: त्याची मदत आम्हाला मिळाली की त्यामुळे आमच्या सगळ्या घाशीरामचा पडदा जो होता त्या सगळ्यांच्या आवाज खणखणीत होते. म्हणजे आम्ही पाश्चिमात्य देशात जेव्हा शो केले, जवळजवळ 11 देशांत घाशीराम झालेला आहे. अनेकांना माहिती नाही की घाशीराम कोतवाल हे 5 आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सवात झालेलं आहे, जिथे प्रत्येक देशाची एक एंट्री असते. म्हणजे साऊथ आफ्रिकेचं एक नाटक येतं, जपानी एक नाटक येतं आणि भारताचं एक नाटक जातं घाशीराम कोतवाल. अशा 5 आंतरराष्ट्रीय नाट्य संमेलनामध्ये घाशीराम झालेला आहे. तर त्यामुळे मग त्या नाटकाचे 3 प्रयोग होतात, मग त्यातले नाटकातले अभ्यासक येतात, त्यांची चर्चा होते त्याच्यावरती,
1: ते
0: कशाला केलं ते कशाला केलं, म्हणजे त्यांचे जे काय प्रश्न असतात त्याच्यावरती चर्चा होते. असे महोत्सव होतात. अशा 5 महोत्सवामध्ये घाशीराम झालं आणि हे पहिल्यांदा, म्हणजे हे बॅरियर तोडणारं किंवा या पद्धतीनं जागतिक जाणारं पहिलं नाटक घाशीराम आहे.
1: एफटीआयचे दिवस, भास्कर चंदावरकर, घाशीराम कोतवाल, हा इतका सगळा समृद्ध अनुभव घेऊन तुम्ही दूरदर्शनमध्ये काही काळ काम केलं आणि तिथे साऊंड रेकॉर्डिस्ट म्हणून तुम्ही होतात, तर मग पुन्हा एकदा कलाक्षेत्रातनं 9 ते 5 नोकरीत, तर तो अनुभव थोडासा त्याच्याबद्दल दूरदर्शनचे दिवस जाणून घ्यायला आवडते.
0: दूरदर्शनवरती कसं होतं की त्यावेळेला ब्लॅक अँड व्हाईट दूरदर्शन होतं आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग व्हायचं, पण ते फक्त स्टुडिओमध्ये.
1: अच्छा.
0: म्हणजे चर्चा असतील किंवा गाण्याचे कार्यक्रम, आता आपण दूरदर्शनवर ते जुने कार्यक्रम ऐकलेत, कुमार गंधर्व किंवा भीमसेन जोशी, शोभा गुरुटू वगैरे यांची जुनी रेकॉर्डिंग लावतात त्याच्यात,
1: सह्याद्रीच्या पाऊलखुणामध्ये.
0: हा, पाऊलखुणामध्ये जे त्यांच्याकडनं संग्रहित आहेत ते लावले जातात. ते सगळं स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग होतं आणि दूरदर्शनच्या कंपाऊंडच्या बाहेर जाऊन जे शूटिंग करायला लागतं, म्हणजे आमची माती आमची माणसं समजा शेतावरती शूटिंग करायला लागतं, किंवा एखादी डॉक्युमेंटरी असेल, किंवा अगदी सचिवालयामध्ये जाऊन मुख्यमंत्र्यांचा 1 मेचा संदेश असेल, तसं काही एक रेकॉर्ड करायचं असेल राष्ट्रासाठी संदेश वगैरे, तर ते त्यांच्या रूममध्ये जाऊन करायचं असेल तर तिथं व्हिडिओ युनिट त्यावेळेस जाऊ, एवढी मोबाईल व्हिडिओ युनिट्स नव्हती. ओबीव्हॅन हा प्रकार खूप नंतर आला, किंवा ENG म्हणतात इमर्जन्सी न्यूज गॅदरिंग, असे पोर्टेबल रेकॉर्डर व्हिडिओ असे खूप नंतर आले, पण त्यावेळेस त्या फिल्मवरती केल्या जायच्या. आणि फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये आम्ही सिनेमासाठी जे शूटिंग लागतं, सिनेमासाठी कुठे जंगलात पण शूटिंग करतात, सेटवरती शूटिंग करतात, त्याचा जो साऊंड असतो तो कॅमेरा बरोबर त्याचं सिंकिंग असतं. आणि आम्ही जेव्हा ते दुसऱ्या माध्यमात ट्रान्सफर करतो त्यावेळेस कॅमेराच्या बॅटरीप्रमाणे कॅमेरा कधी 24 फ्रेम पर सेकंद जातो, कधी 25, कधी 23, त्यामुळे त्याचा स्पीड कमी जास्त होत असतो. तो स्पीड कमी जास्त जो होतो तो सिग्नल पण आमचा रेकॉर्डर रेकॉर्ड करतो आणि तो परत रिप्रोड्यूस केला जातो. त्यामुळे तुम्ही जर फिल्म घेतलीत आणि तुम्ही जर मॅग्नेटिक टेप घेतलीच प्रॉकेटेड, तर त्याची लेंथ तेवढीच येते, म्हणजे लिप मुवमेंट मॅच होतात, तर त्याला सिंक रेकॉर्डिंग म्हणतात. तर ते सिंक रेकॉर्डिंग आम्ही फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये शिकलो असल्यामुळे आमचं काम हे टेलिव्हिजनच्या बाहेर जाऊन जे शूटिंग होतं त्याचा साऊंड करण्याचं होतं. आणि त्यामुळे जेव्हा 82 साली कलर टेलिव्हिजन आला त्यावेळेस नवीन इक्विपमेंट आली आणि त्यावेळेस सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंग झाले, व्हिडिओ कॅमेरे आले पोर्टेबल, मग आमचं काम कमी झालं.
1: अच्छा.
0: आणि मग त्याच्यानंतर मी दूरदर्शनची नोकरी सोडली आणि मग साऊंड रेकॉर्डिस्ट म्हणून बाहेर जवळजवळ 15 चित्रपट केले.
1: वा, ही गोष्ट आमच्यासाठी खूपच एक नवीन माहिती म्हणू शकतो, कारण अवकाशी गप्पांमध्ये तुम्ही उल्लेख केला की इतक्या सगळ्या चित्रपटांचं साऊंड रेकॉर्डिंग तुम्ही केलंय आणि गंमत म्हणजे त्यातल्या अनेक चित्रपटात तुम्ही स्वतः गायलेला आहात. तर चित्रपट गायनाकडे नेमकं वळणं कसं झालं, पहिली वहिली संधी तुम्हाला कोणी दिली?
0: काय झालं की जेव्हा घाशीराम कोतवाल स्टेजवरती झालं, 72 साली त्याचा पहिला प्रयोग झाला आणि 72 डिसेंबरला, त्याच्यानंतर 73-74 एका निर्मात्यांना असं जाणवलं की हे नाटक त्याच्यामध्ये व्हिज्युअल कंटेंट आहे, म्हणजे त्याच्यात ग्रुप्स असल्यामुळे, मायमिंग असल्यामुळे कुठेतरी व्हिज्युअली पण काहीतरी एक्सप्रेस होत आहे, संगीतातनं एक्सप्रेस होत आहे, संवादातनं एक्सप्रेस होत आहे, तर ह्या दिग्दर्शकाला आपण फिल्म देऊयात म्हणून सामना नावाचे चित्रपट जब्बार पटेल यांना ऑफर देण्यात आली. आणि घाशीराम कोतवालचे जे नाट्यलेखक होते विजय

0: तेंडुलकर त्यांनाच कथा लिहायला सांगितली आणि घासीराम कोतवालचे संगीत दिग्दर्शक भास्कर चंदारकर यांना संगीत द्यायला सांगितलं आणि घासीराम कोतवालचा गायक रवींद्र साठे याला गायला सांगितलं अशी संधी मिळाली.
1: अच्छा, आणि सुरुवात झाली चित्रपट गायनाला, त्याच्यामध्ये तुम्हाला मी मगाशी बोलत असताना आपण जे म्हटलं की सख्यारे घायाळ मी हरिणी हे जे गीत आहे ते फिमेल व्हर्जन बऱ्यापैकी गाजलं, पण आमच्याकडे त्याची फरमाईश होते बऱ्याचदा की आम्हाला रवींद्र साठेंच्या आवाजातलं ऐकायचं आहे, ते फारसं बाहेर तितकंसं ऐकलेलं नसतं लोकांनी, तर त्यामुळे मला मी थोडीशी ती संधी घेईन की सर ते थोडंसं ऐकवा ना आम्हाला.
0: कसं आहे
1: लाईव्ह ऐकण्याची गंमत वेगळी असेल नाही का?
0: ते गाणं लताबाई येऊ शकल्या नव्हत्या रेकॉर्डिंगच्या वेळे आणि मी तिथे स्टुडिओत हजर होतो म्हणून भास्कर चंदारकरांनी सांगितलं की तू पायलट ट्रॅक गाशील का.
1: अच्छा,
0: म्हणजे म्युझिक ट्रॅक चांगला रेकॉर्ड होतो, म्युझिशियन कोणतरी गाते म्हटल्यानंतर ते होमोजिनियस एक संद म्युझिक चांगला रेकॉर्ड होतो आणि मग त्याच्यावरती लता मंगेशकर नंतर गाणार होत्या. ते गाणं माझं नव्हतंच, कारण पुरुष कशाला गाईल सख्यारे घायाळ हरिणी.

0: ते फिमेल व्हर्जन बऱ्यापैकी गाजलं, पण आमच्याकडे त्याची फरमाईश होते बऱ्याचदा की आम्हाला रवींद्र साठेंच्या आवाजातलं ऐकायचं आहे. ते फारसं बाहेर तितकंसं ऐकलेलं नसतं लोकांनी, तर त्यामुळे मला मी थोडीशी ती संधी घेईन की सर ते थोडंसं ऐकवा ना आम्हाला. लाईव्ह ऐकण्याची गंमत वेगळी असेल नाही का?
1: ते गाणं लताबाई येऊ शकल्या नव्हत्या रेकॉर्डिंगच्या वेळे, आणि मी तिथे स्टुडिओत हजर होतो म्हणून भास्कर चंदावरकरांनी सांगितलं की तू पायलट ट्रॅक गाशील का.
0: अच्छा,
1: म्हणजे म्युझिक ट्रॅक चांगला रेकॉर्ड होतो. म्युझिशियन कोणतरी गाते म्हटल्यानंतर
0: त्यांना अंदाज येतो.
1: हा, ती ते होमोजिनियस एकसंध म्युझिक चांगलं रेकॉर्ड होतं, आणि मग त्याच्यावरती लता मंगेशकर नंतर गाणार होत्या. ते गाणं माझं नव्हतंच, कारण पुरुष कशाला गाईल सख्या रे गायळणी
0: हरिणी.
1: मी ते पायलट ट्रॅक म्हणजे गाईड ट्रॅक म्हणून गायलो होतो, आणि केवळ अपघात म्हणून माझ्या आवाजातले ती डिस्क जे गाणं आहे ते डिस्क वरती आलं.
0: अच्छा,
1: केवळ एक अपघात.
0: अच्छा,
1: आणि मला फार वाईट वाटतं की मी ते कच्चं गायलेलो, लताबाई जसं गायला तसं मी परत पक्क गाऊ शकलो असतो, पण तसं वेळ नाही आली आणि माझ्या करिअरची सुरुवात होती म्हणून फार काही मी अडवून ठेवू शकलो नाही.
0: बरं,
1: परंतु ते लोकांसमोर कच्चं गायलेलं मी जे पायलट ट्रॅक म्हणून गायलो, म्हणजे मुश्किलीने अर्धा तास आधी गाणं मी शिकलो होतो.
0: अच्छा,
1: त्यावेळी मी दूरदर्शनला नोकरीला लागलो होतो, ही 74 सालची गोष्ट आहे. मी फक्त रेकॉर्डिंग साठी म्हणून तिथे गेलो होतो, कारण त्याच्या आधी डॉक्टर लागू मी आणि उषा मंगेशकर असं एक कुणीतरी अशी पटापट गंमत आम्हा सांगेल काय, या टोपी खाली दडले काय, हे जबर पटेलने लिहिले बर का गाणं.
0: हो,
1: ते गाणं आम्ही गायलो आणि मग आम्ही लता मंगेशकरांची वाट बघत होतो. आणि मग त्यांचं पायलट ट्रॅक गाण्यासाठी कोणाला फिमेल सिंगरला येत्या वेळेस बोलवणं त्यावेळेस शक्य नव्हतं, म्हणून मग मला सांगितलं. मी स्टुडिओत होतोच पण मी चाल माहिती नव्हती त्यावेळेस, मी पुण्यात नव्हतो, मी मुंबईत होतो. मी चाल शिकलो अगदी आयत्या वेळेस, आणि अगदी आयत्या वेळेस ट्रॅकसाठी गायलो.
0: अच्छा, अगदी दोन ओळी आम्हाला ऐकायला आवडतील.

मैत्रिणींनो, श्रोते हो आत्ताच आपण ऐकत होतात सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांची रश्मी वारंग हिने घेतलेली मुलाखत. या मुलाखतीचा भाग पहिला आत्ताच आपण ऐकलात. श्रोते हो, गुरुपौर्णिमेनिमित्त आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM गोल्ड वाहिनीवरती ही मुलाखत प्रसारित करण्यात आली होती. या मुलाखतीचा भाग दुसरा आपण ऐकू शकणार आहात सोमवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुहिता मराठे यांनी. सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचा इथेच निरोप घेते. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून।
1: देवी भुवन हा नेपियन्सी रोडवरचा शेवटचा महाल। हा महाल मागे टाकून आपण पुढे उत्तरेकडे चालत राहिलो की साधारण 400 मीटर अंतरावर नेपियन्सी रोड संपतो आणि पुढे महालक्ष्मी मंदिरावरून हिरापन्ना शॉपिंग सेंटर पर्यंत जाणारा वॉर्डन रोड सुरू होतो। या रस्त्यावर एकूण 4 रॉयल प्रॉपर्टीज होत्या।
2: बडोद्याच्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या धर्तीवर बांधण्यात आलेला नेपियन्सी रोडवरचा जय महाल पॅलेस हा भव्य राजमहाल बडोद्याचे महाराज सर तिसरे सयाजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला होता।
1: श्रोतेहो, मुंबईतल्या राजमहालांची गोष्ट अवश्य ऐका स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून। अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 5 सप्टेंबर पर्यंत FM रेनबो चॅनल वर सकाळी 7:45 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9:00 तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला। आणि हो, आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलवर हा कार्यक्रम आपण कधीही ऐकू शकता। अवश्य ऐका अज्ञात मुंबई।

श्रोते हो, दुपारचा 1:05 आणि 25 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत गीत बहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया माझं घर माझी माणसं. या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत. संगीत दिलं आहे शंकरराव कुलकर्णी यांनी.

सर्जा या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं नाद हो महानोर यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

वऱ्हाडी आणि वाजंत्री या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत आता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं राम कदम यांनी.

0: मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटासाठी अभिजित सावंत आणि बेला शेंडे यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं निलेश मोहरीर यांनी. आणि या गीताबरोबरच श्रोते हो, गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा 1:30 होत आहेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई. तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अंमली पदार्थमुक्त युवा ही मोहीम म्हणजे देशाच्या युवा वर्गाच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा सामूहिक संकल्प असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. नेपाळमधल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 734. 2500 जण अद्यापही बेपत्ता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि उझबेकिस्तानचे अध्यक्ष शौकत मिर्झी योयेव यांच्या द्विपक्षीय चर्चा सुरू. आणि महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत भारताचा सामना थायलंडसोबत होणार. विकसित भारतासाठी देशभरात राबवली जात असलेली अंमली पदार्थमुक्त युवा ही मोहीम म्हणजे देशाच्या युवा वर्गाचा आरोग्य आनंद आणि उज्ज्वल भविष्यासाठीचा सामूहिक संकल्प असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा 137वा भाग होता. युवा पिढी आणि अंमली पदार्थमुक्त भारत हे या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे. या मोहिमेत देशाची युवा पिढी मोठ्या संख्येनं सहभागी झाली आहे असं त्यांनी सांगितलं. अंमली पदार्थांच्या व्यसनाचे परिणाम संपूर्ण कुटुंब आणि समाजालाही भोगावे लागतात असं ते म्हणाले. अंमली पदार्थांविरोधात जनजागृती करणाऱ्यांचं तसंच या व्यसनाशी झुंज देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचं त्यांनी कौतुक केलं. ही मोहीम प्रभावी ठरावी यासाठी देशातल्या आशय निर्मात्यांनी विविध भाषांमधल्या आशयाच्या माध्यमातून योगदान द्यावं असं आवाहन त्यांनी केलं.
2: कई बार क्रिएटिव एफर्ट फॉर्मल कैंपेन से ज्यादा असरदार होते हैं. आइए भारत के युवा को नशे से दूर रखने, नशे से मुक्त रखने इस पवित्र कार्य में हम सब अपनी भूमिका निभाए. आप अपने प्रयास को #नशामुक्तयुवा के साथ सोशल मीडिया पर भी जरूर शेयर करें.
1: राष्ट्रीय हातमाग दिन, भारत छोडो आंदोलन स्मृती दिन, फाळणी वेदना स्मृती दिन, स्वातंत्र्य दिन आणि राष्ट्रीय अंतराळ दिन अशा विविध दिनांमुळे ऑगस्ट महिना विशेष ठरल्याचं ते म्हणाले. या काळात देशभक्तीचे विविध पैलू पाहायला मिळाले तसंच प्रत्येकाच्या हृदयातली देशभक्तीची भावना अधिक दृढ झाली असं त्यांनी सांगितलं. यावर्षी वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण होत असल्यानं हे वर्ष अधिक महत्वाचं असल्याचं ते म्हणाले. हर घर तिरंगा मोहीमही यशस्वी झाल्याचं त्यांनी सांगितलं. यंदा या अभियानाअंतर्गत 8 कोटीपेक्षा जास्त तिरंगा सेल्फी अपलोड झाल्याची माहिती त्यांनी दिली. सूर्यपथ तिरंगा या उपक्रमामुळे तिरंग्याचा हा उत्सव जगभरात पोचल्याचं त्यांनी सांगितलं. अशा प्रयत्नांमुळे समाज एकत्र येतो आणि देशांशी असलेलं नातं अधिक दृढ होतं असं ते म्हणाले. जेव्हा एखाद्या स्त्रीनं सुरू केलेला व्यवसाय वाढतो तेव्हा तिच्या संपूर्ण कुटुंबाच्या भविष्याचीही प्रगती होते, मुलांच्या शिक्षणात सुधारणा होते तसंच घरातल्या गरजा पूर्ण झाल्यानं अशा महिलांचा आत्मविश्वास वाढतो असं त्यांनी सांगितलं. देशभरात शहरांपासून गावांतील रस्त्यावर लाखो महिला विविध व्यवसाय करतात मात्र भांडवलाच्या अभावानं त्यांच्या व्यवसायाची प्रगती होत नाही ही बाब त्यांनी मांडली. मात्र प्रधानमंत्री स्वनिधी योजनेमुळे आता अशा लाखो महिलांना नवं बळ मिळू लागल्याचं त्यांनी सांगितलं. या योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये महिलांचं प्रमाण जवळपास 46% आहे आणि देशभरातल्या सुमारे 35 लाख महिला या योजनेमुळे आपल्या व्यवसायाचा विस्तार करू लागल्या आहेत असं ते म्हणाले. याच अनुषंगानं देशभरातल्या विविध यशोगाथाही त्यांनी श्रोत्यांसमोर मांडल्या. हे महिला सक्षमीकरणाचं एक जिवंत उदाहरण असल्याचं त्यांनी सांगितलं. आज आपल्या मुलींची स्वप्न देखील अवकाशात झेप घेऊ लागल्याचं ते म्हणाले. याच अनुषंगानं भारत राबवत असलेल्या मिशन शक्ती सॅट या अभियानाची माहिती त्यांनी दिली. या अंतर्गत जगभरातील 1000 विद्यार्थिनींना उपग्रह तंत्रज्ञान शिकण्याची आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रात प्रगती करण्याची संधी उपलब्ध करून दिली जात असल्याचं

त्यांनी सांगितलं. 23 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली असून विद्यार्थिनींच्या सहभागानं तयार केलेला एक उपग्रह चंद्राच्या कक्षेत पाठवण्याची तयारी सुरु असल्याचं ते म्हणाले. भविष्यात यापैकी अनेक विद्यार्थिनी विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष या क्षेत्रात स्वतःची नवी ओळख निर्माण करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ऐतिहासिक माहिती रंजकपणे मांडता यावी, त्यात लोकांचा सहभाग आणि योगदान लाभावं यासाठी मुंबईतल्या कृष्ण शेषाद्री यांनी भारत राज्य या संकेतस्थळाच्या माध्यमातून केलेला अभिनव प्रयत्न समजून घेण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. स्वच्छतेच्या महत्वाचा उल्लेखही त्यांनी केला. जेव्हा एखाद्या ठिकाणचे लोक ते ठिकाण स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करतात तेव्हा तो बदल केवळ स्वच्छतेपुरता मर्यादित न राहता त्या जागेची संपूर्ण ओळख बदलून टाकतो असं त्यांनी सांगितलं. या अनुषंगानं यावर्षीच्या श्री अमरनाथ यात्रेदरम्यान स्वच्छता आणि त्यातल्या सार्वजनिक सहभागाच्या यशाची तसंच देशभरात सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती त्यांनी दिली. आपली गावं, शहरं, नद्या किंवा तीर्थक्षेत्रांची ओळख आपल्या वागणुकीतून घडते आणि जेव्हा त्याला स्वच्छतेची जोड मिळते तेव्हा त्या ठिकाणचं सौंदर्य अधिक वाढतं असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. निसर्गाचं रक्षण करण्यासोबतच आपलं जगणं समृद्ध होऊ शकतं असा विचार त्यांनी मांडला. यादृष्टीनं त्यांनी वनसंवर्धन आणि उपजीविकेचा समतोल साधणारी देशभरातली प्रेरक उदाहरणं मांडली. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणाऱ्या अव्होकॅडो या फळाच्या लागवडीसह कृषी क्षेत्रात होत असलेल्या वेगवेगळ्या यशस्वी प्रयोगांविषयी त्यांनी सांगितलं. येत्या 3 सप्टेंबर रोजी देश अभिनेते उत्तम कुमार यांची जन्मशताब्दी साजरी करणार असल्याचं स्मरण त्यांनी करून दिलं. आपले सण आणि उत्सव आपल्या परंपरांसोबतच आपल्याला एकमेकांशी जोडण्याची संधी देतात. आगामी सण उत्सवांचा उल्लेख त्यांनी केला. त्यांनी स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी व्होकल फॉर लोकल या मंत्राचा अंगीकार करायचं आवाहन केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. नेपाळमधल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 734 वर पोहोचली असून जवळजवळ 2500 लोक अद्यापही बेपत्ता आहेत. यात 85 सुरक्षा कर्मचारी आणि 320 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. या नैसर्गिक आपत्तीनंतर सलग 5व्या दिवशी पुराचा तडाखा बसलेल्या 8ही जिल्ह्यांमध्ये बचाव कार्य सुरू आहे. आतापर्यंत बाधित जिल्ह्यांमधून 227 परदेशी नागरिकांसह 8186 लोकांना सुरक्षित स्थळी हलवल्याची माहिती राष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण आणि व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली. भोटेकोशी नदीला पूर येण्याची शक्यता लक्षात घेता नेपाळ सरकारनं रसुवा, नुवाकोट आणि धाडिंग या जिल्ह्यांमधल्या नदीलगतच्या भागातल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. नेपाळमधल्या पूरग्रस्त भागातून आतापर्यंत 108 भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आली. 50 नागरिकांशी पुन्हा संपर्क प्रस्थापित झाल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं. 275 भारतीय नागरिक अद्यापही बेपत्ता असल्याची माहितीही त्यांनी दिली. गेल्या 2 दिवसात 598 भारतीय नागरिकांनी चीनमधून नेपाळमध्ये प्रवेश केला तर 900 भारतीय नागरिक चीनमध्ये सुरक्षित असून बीजिंगमधला भारतीय दूतावास स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून त्यांच्या संपर्कात आहे. ही मदत सामग्री नेपाळ सरकारकडे सुपूर्द करण्यात आल्याचं जयस्वाल यांनी सांगितलं. नेपाळमधल्या बचाव आणि मदत कार्यासाठी भारतातून 11 टन मदत सामग्री घेऊन 4थं विमान काठमांडूत दाखल झालंय. ही मदत सामग्री नेपाळ सरकारकडे सुपूर्द करण्यात आल्याची माहिती परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी दिली. नेपाळ तिबेट सीमेवरच्या पर्वतरांगांमध्ये गेल्या बुधवारी हिमनदीचा मोठा भाग दरीत कोसळून आलेल्या महापुरात नेपाळमधली शहरं आणि गावं उद्ध्वस्त झाली. महत्वाच्या पायाभूत सुविधांचं नुकसान झालं तर जलविद्युत केंद्रही वाहून गेली. नेपाळमधल्या नैसर्गिक आपत्तीमुळे काठमांडू इथं अडकलेले नागपूरचे 102 यात्रेकरू आज सकाळी सुरक्षितपणे राज्यात परतले. विदर्भातले आणखी 4 यात्रेकरू काल नागपूर इथं पोहोचले. नेपाळमधल्या पुरात आतापर्यंत 675 जणांचा मृत्यू झाला तर जवळजवळ 2500 लोक बेपत्ता आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उझबेकिस्तानच्या दौऱ्यावर असून ते आज योग फेडरेशन ऑफ उझबेकिस्ताननं आयोजित केलेल्या योग कार्यक्रमात सहभागी झाले. त्यानंतर उझबेकिस्तानचे अध्यक्ष शौकत मिर्झियोयेव यांच्या प्रसादामध्ये त्यांचं समारंभपूर्वक स्वागत करण्यात आलं. दोन्ही नेत्यांमध्ये ताशकंद इथं द्विपक्षीय चर्चा सुरू आहे. चर्चेदरम्यान दोन्ही नेते व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण, डिजिटल संपर्क, ऊर्जा, शिक्षण आणि परस्परांच्या जनतेचा संवाद या क्षेत्रांमधल्या सहकार्याचा आढावा घेतील. आशिया चषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज भारतीय महिला संघाचा सामना थायलंडबरोबर होणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8:30 हा सामना सुरू होईल. हरमनप्रीत कौर भारतीय संघाचं नेतृत्व करेल तर स्मृती मंधाना उपकर्णधार असेल.
पेट्रोल पंपांवर इंधन भरण्यासाठीच्या प्रत्येक नळीच्या तोंडावर पेट्रोलमधल्या इथेनॉलचं नेमकं प्रमाण दर्शवणारं

माहितीचं लेबल लावण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. इंधनाच्या प्रत्येक पावतीवर विक्री केलेल्या पेट्रोलमधील इथेनॉलचं प्रमाण स्पष्टपणे आणि वाचनीय स्वरूपात नमूद केलेलं असावं. इंधन नळीवरचं हे लेबल अनिवार्य आणि एकसमान असावं, तसंच ते लावण्याचे निर्देश केंद्र सरकारला देण्यात यावेत. सध्याच्या वाहनांच्या ताफ्यासाठी E20 प्रत्यक्ष वापराबाबतच्या सुसंगतेची तपासणी करण्यासाठी आणि त्यासंदर्भात सार्वजनिक अहवाल सादर करण्यासाठी एका स्वतंत्र तज्ज्ञ समितीची स्थापना करावी अशा मागण्या याचिकेत करण्यात आल्या. न्यायमूर्ती M.M. सुंदरेश आणि न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांच्या खंडपीठासमोर उद्या या याचिकेवर सुनावणी होईल. आम आदमी पार्टीचे नेते गुरप्रीत सिंग उर्फ गोपी यांची पंजाबमध्ये फिरोजपूर इथं गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अंमली पदार्थमुक्त युवा ही मोहीम म्हणजे देशाच्या युवा वर्गाच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा सामूहिक संकल्प असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. नेपाळमधल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 734 2500 अद्याप बेपत्ता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि उझबेकिस्तानचे अध्यक्ष शौकत मिर्झी योयेव यांच्या द्विपक्षीय चर्चा सुरू. आणि महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत भारताचा सामना थायलंडशी होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: ऐकूया जिल्हा वार्तापत्र सोलापूर.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात सोलापूर जिल्ह्यात यंदा पावसाने फिरवली पाठ, श्री संत सावतामळे संजीवन समाधीच्या भूसंपादनाकरता 90 कोटी रुपयांचा निधी जिल्हा परिषदेकडे वर्ग, ग्रामसेवकांच्या उपस्थितीवर बायोमेट्रिक हजेरी आणि GPS प्रणालीद्वारे नजर, आणि अपूर्ण उपसा सिंचन योजनेच्या पूर्ततेसाठी 521 कोटी 82 लाख रुपयांचा निधी मिळणार. यासह ऐकूयात आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा आढावा. सोलापूर शहरासह जिल्ह्यात यंदा पावसाने पाठ फिरवल्याने शतकोटी वृक्ष लागवड मोहिमेवर देखील त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. वनविभागाच्या रोपवाटिकांमध्ये सुमारे 7 ते 8 लाख रोपे तयार करण्यात आली आहेत. मात्र पुरेसा पाऊस नसल्याने वृक्ष लागवड रखडली असून लाखो रोपे अद्याप रोपवाटिकांमध्येच पडून आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही वनमहोत्सवाचं नियोजन करण्यात आलं होतं, मात्र पावसाअभावी सामाजिक संस्था, संघटना तसेच विविध शासकीय कार्यालयांकडून देखील वृक्ष लागवडीला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचं दिसून येत आहे. सोलापूर शहरातील रस्ते स्वच्छ ठेवण्यासाठी शासनाकडून सोलापूर महानगरपालिकेला 4 नवीन स्वीपर मशीन्स मिळाल्या असून चालकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. या मशीन्सद्वारे शहरातील 120 किलोमीटर लांबीचे रस्ते कचरा आणि धुळीपासून मुक्त केले जाणार आहेत. या यंत्राच्या वापरामुळे कचरा उचलण्यासाठी होणाऱ्या 1.5 कोटी रुपयांच्या खर्चात महापालिकेची बचत होणार आहे. जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अरण येथील श्री संत सावतामाळी संजीवन समाधी विकास आराखड्याला शासनानं गती दिली आहे. यासाठी आवश्यक जमिनीच्या भूसंपादनाकरिता 90 कोटी रुपयांचा निधी थेट जिल्हा परिषदेला वर्ग करण्यात आला असल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे. जिल्ह्यातील ग्रामसेवकांच्या उपस्थितीवर आता बायोमेट्रिक हजेरी आणि GPS प्रणालीद्वारे नजर ठेवली जाणार आहे. यामुळे ग्रामसेवकांच्या नियमित उपस्थितीची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळणार आहे. ही प्रणाली जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये कार्यान्वित झाली असून उर्वरित ठिकाणी देखील ती तातडीनं सुरू करण्याच्या सूचना ग्रामविकास विभागानं जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. जिल्ह्यातील अपूर्ण उपसा सिंचन योजना आणि उजनी प्रकल्पाच्या वितरिका मजबूत आणि दुरुस्ती करण्यासाठी जलसंपदा विभागानं पाऊल उचललं आहे. या योजना वेळेत पूर्ण करण्यासाठी राज्य शासनानं नाबार्डकडून 15,000 कोटी रुपयांचं दीर्घ मुदतीचं कर्ज घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामधून सोलापूरसाठी 521 कोटी 82 लाख रुपयांचा निधी मिळणार आहे. जिल्ह्यातील विविध उपसा सिंचन योजनांसाठी 296 कोटी 82 लाख तर उजनी धरणाचे कालवे दुरुस्त आणि मजबूत करून उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी 225 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील बोगस आणि अपात्र लाभार्थ्यांना आळा घालण्यासाठी मिशन सुधार अभियानांतर्गत जिल्ह्यातील 71,956 संशयास्पद आणि अपात्र लाभार्थींना रास्त धान्य मिळण्याच्या यादीतून वगळण्यात आलं आहे. आधार डेटाबेस ई केवाय

0: सी आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील माहितीची पडताळणी करून ही कारवाई करण्यात आली आहे. नजरचुकीनं नाव वगळलं असल्यास ते पुन्हा यादीत समाविष्ट केलं जाणार आहे. निर्धारित उत्पन्न मर्यादा ओलांडलेल्या लाभार्थ्यांनी नाव कमी करण्यासाठी पुरवठा विभागाकडे स्वतःहून अर्ज करण्याचं आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी ओंकार पडोळे यांनी केलं आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर सोलापूर शहर पोलिसांनी सोलापूर शहरात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. तडीपार गुंडांवर पोलिसांची नजर राहावी यासाठी गुन्हेगारांच्या घरावर QR कोड बसवण्यात आला आहे. यामुळे गुन्हेगार पोलिसांना चकवा देऊन शहरात अथवा घरी वास्तव्यास आल्यास पोलिसांना सहज शोधता येणार आहे. तर श्रोते हो, हे होतं सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेली माहिती. आपण ऐकलीत, वाचन केलं होतं प्रशांत जाधव यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: मध्यम लहरी 537 अंश 6 मीटर्स तसंच 558 किलो हर्ट्स.

0: सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं प्रशांत जाधव यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: मध्यम लहरी 537°6' तसंच 558 kHz वर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. हे प्रसारण आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. दुपारचा 1:45 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया पुष्पा पागधरे यांच्या स्वरातलं कल्याण इनामदार यांचं गीत.

भावधारा या सुगम संगीताचा कार्यक्रम श्रोते हो यानंतर ऐकूया दशरथ राऊत यांनी गायलेली वंदना विटणकर यांची रचना.

दशरथ राऊत यांनी गायलेल्या या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम श्रोतेहो समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचा 1:55 झाली आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत ऐसी अक्षरे रसिकी.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आडवाटेवरील पुस्तक या मालेत ऐकूया इस्रायली साहित्यिक अहरॉन मेगेदच्या द फ्लाइंग कॅमल अँड द गोल्डन हम्प या कादंबरीचा निखिलेश चित्रे यांनी घेतलेला आढावा.
1: ग्रंथप्रेमी श्रोते हो, लेखक आणि समीक्षक यांचं नातं नेहमीच थोडं नाजूक असतं. समीक्षकाची टीका लेखकाला दुखावू शकते, तर लेखकाची एखादी कलाकृती समीक्षकाला चक्रावून टाकू शकते. पण विचार करा, जर या साहित्यिक जगातल्या ईर्ष्या, स्पर्धा आणि अहंकार यावरच कुणी एक अत्यंत खुसखुशीत आणि उपरोधिक अशी कादंबरी लिहिली तर? आज अशाच एका भन्नाट आणि टोकदार कादंबरीची ओळख आपल्याला करून देणार आहे. या पुस्तकाचं नाव आहे द फ्लाइंग कॅमल अँड द गोल्डन हम्प. या पुस्तकाचा लेखक आहे इस्रायली साहित्यातला एक अत्यंत तल्लख आणि खट्याळ विचारवंत अहरॉन मेगेद. मेगेद हा इस्रायली साहित्यातला एक अतिशय ताकदीचा लेखक. आपल्या टोकदार उपहासासाठी आणि मिश्किल शैलीसाठी तो विशेष प्रसिद्ध आहे. या कादंबरीचा मुख्य नायक आहे कलमन शाट्स. कलमन हा एक अत्यंत विक्षिप्त, तिरसट आणि जुन्या विचारांचा समीक्षक आहे. त्याला आधुनिक साहित्यातले नवे प्रयोग आणि लेखकांचा पोकळ असा अहंकार अजिबात सहन होत नाही. तो वृत्तपत्रातल्या स्तंभांमधून या नव्या लेखकांवर आणि त्यांच्या तथाकथित महान कलाकृतींवर जहरी टीका करत असतो. पण गंमत अशी आहे की या सगळ्याच्या मागे कलमनचं एक स्वतःचं गुप्त आयुष्य असतं. तो गुपचूप एका छुप्या नावानं स्वतःच एक वेगळी आणि अनवट कादंबरी लिहित असतो. या कादंबरीचं उडणारा उंट आणि सोन्याचं वशिंड हे शीर्षकच मुळात या साहित्यिक जगातल्या अतिरंजित आणि निरर्थक कल्पनांचं एक प्रतीक आहे. कलमननं गुप्तपणे टोपण नावानं लिहिलेलं हे उरफाट, अद्भुत आणि जादुई कादंबरीचं हस्तलिखित दुर्दैवानं त्याचाच प्रतिस्पर्धी असलेल्या समीक्षकाच्या हाती पडतं. आणि गंमत म्हणजे ज्या आधुनिक साहित्याचा कलमन उघडपणे धिक्कार करत असतो त्याच्या तशाच कादंबरीला हे समीक्षक एक युगप्रवर्तक कलाकृती म्हणून डोक्यावर घेतात. कादंबरीत पुढे जेव्हा कलमन एका मोठ्या साहित्यिक वादामध्ये आणि स्वतःच्याच विसंगत विचारांच्या जाळ्यात अडकतो तेव्हा निर्माण होणारे प्रसंग अत्यंत रंजक आहेत. या माध्यमातून मेगेदनं या कादंबरीत समीक्षक, लेखक आणि तथाकथित बुद्धिजीवी वर्गाच्या दांभिकतेची जबरदस्त खिल्ली उडवलेली आहे. वाङ्मयीन महत्वाकांक्षा, हेवे दावे, असूया आणि राजकारण या सगळ्याचा ही कादंबरी मिश्किल उपरोधाच्या भिंगातून रंजक वेध घेते. या कादंबरीला इस्रायली संस्कृतीचा संदर्भ असला तरी ती जगातल्या कोणत्याही वाङ्मय संस्कृतीत घडू शकते. मेगेदनं या कादंबरीतून केवळ साहित्यातल्या राजकारणावरच बोट ठेवलेलं नाहीये, तर माणसाचा अहंकार, त्याची खरी ओळख लपवण्याची धडपड आणि बौद्धिक पोकळपणा यावरही एक धारदार भाष्य केलं आहे. त्याची भाषा अत्यंत समृद्ध, तिरकस आणि बौद्धिक मेजवानी देणारी आहे. तर श्रोते हो, जर तुम्हाला साहित्यिक विश्वातल्या घडामोडींवर केलेली खुसखुशीत टीका, तल्लख उपहास आणि बुद्धिमान विनोद अनुभवण्याची इच्छा असेल तर अहरॉन मेगेदची ही अद्भुत कादंबरी तुम्ही नक्कीच वाचायला हवी.
0: श्रोते हो, आडवाटेवरील पुस्तक या मालेत आत्ताच आपण ऐकला इस्रायली साहित्यिक अहरॉन मेगेदच्या द फ्लाइंग कॅमल अँड द गोल्डन हम्प या कादंबरीचा निखिलेश चित्रे यांनी घेतला.

केला आढावा. वाचक स्वर होता दिनेश अडावतकर यांचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: श्रोते हो, दुपारचे 2 वाजले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कृषीवाणी. आजच्या कार्यक्रमात ऐकूया भात पिकातील खेकड्यांचे नियंत्रण याविषयीची माहिती. वाचक स्वर स्वप्निता शिंदे.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. भात खाचरात विशेषतः खरीप हंगामात खेकडा हा प्राणी भात पिकाचं अतोनात नुकसान करतो. खेकडा हा संधिपात प्राण्यांच्या जातीमध्ये मोडतो. खेकड्याचं शरीर 2 भागांमध्ये विभागलेलं असतं. यातील पहिला भाग म्हणजे डोकं आणि धडाच्या संयोगामुळे झालेला असतो आणि दुसरा भाग म्हणजे पोट. खेकड्यांना पायाच्या 5 जोड्या असतात. याखेरीज त्यांना स्पर्शेंद्रियाच्या 2 जोड्या असून 2 डोळे असतात. कोकणात प्रामुख्याने 3 वेगवेगळ्या प्रकारचे खेकडे आढळून येतात. त्यांचा रंग आणि आकारमानानुसार 3 प्रकार पडतात. ते म्हणजे खेकडा, चिंबोरी आणि मुठ्या. खेकडे पांढरे किंवा गडद तपकिरी रंगाचे असतात. पाठीच्या कडा पिवळसर असतात. पांढऱ्या रंगाचे खेकडे साधारणपणे नर असतात, तर गडद तपकिरी खेकडे बहुतांश वेळा माद्या असतात. लांबी 4 सेंटीमीटर तर जाडी 5 सेंटीमीटर एवढी असते. चिंबोरी जातीच्या खेकड्यांची पाठ पसरट असून रंग गडद तपकिरी किंवा काळा असतो. शरीराचा खालचा भाग पिवळसर असतो. लांबी 7.5 सेंटीमीटर तर जाडी 10 सेंटीमीटर असते. ही जात इतर 2 जातींपेक्षा आकाराने मोठी असते. मुठ्यांचा आकार हाताच्या मुठीसारखा असल्यामुळे तिला मुठ्या असं संबोधलं जातं. रंगाने ही जात गडद तपकिरी किंवा फिकट तपकिरी अशी असते. यांची लांबी 3 सेंटीमीटर तर रुंदी 5 सेंटीमीटर असते. तिन्ही प्रजाती भात पिकाचं नुकसान करतात. चिंबोरी या जातीचा उपद्रव भात खाचरामध्ये अतिशय कमी प्रमाणात होतो. ही जात प्रामुख्याने ओढा, नदी, तलाव यांच्या जवळपास असलेल्या भात खाचरामध्ये आढळून येते. कोकणात चिंबोरी जातीचं शेकडा प्रमाण फारच कमी, म्हणजे 1% एवढंच आहे. मुठ्या जातीचे शेकडा सरासरी प्रमाण 12%, तर खेकडा या प्रजातीचं शेकडा सरासरी प्रमाण सर्वात जास्त म्हणजे 87% आढळतं. ही जात भात पिकाला जास्त हानिकारक आहे. खेकडे भात पिकाचे 2 प्रकारे नुकसान करतात. पहिल्या प्रकारामध्ये खेकडे रोपवाटिकेतील तसेच पुनर्लागवड केलेल्या भात पिकातील रोपे जमिनीलगत कापून बिळामध्ये खाण्यासाठी घेऊन जातात. खेकडे आवश्यकतेपेक्षा जास्त रोपं कापून टाकतात. अशी कापलेली रोपं जमिनीवर पडलेली आढळतात. खेकडे दिवसा बिळात राहतात आणि रात्री भातरोपांचं नुकसान करतात. परिणामी भातरोपांची प्रति हेक्टरी संख्या कमी होते आणि भाताचं उत्पन्नही कमी होतं. दुसऱ्या प्रकारामध्ये खेकडे भात खाचरांमध्ये असंख्य छिद्र पाडतात. अशा छिद्रांमध्ये किंवा बिळांमध्ये खेकडे वास्तव्य करतात. अशी छिद्र जमिनीवर तसेच बांधावर पाडलेली आढळतात. अशा बिळातून शेतातील पाणी वाहून जातं. पिकाच्या वाढीस आवश्यक असणारं पाणी शेतात साचून राहत नाही. त्याचा पिकाच्या वाढीवर परिणाम होतो. शिवाय वरचेवर बांधावरील बिळे बुजवण्याचं काम करणं भाग पडतं. त्यामुळे बांध बंदिस्तीच्या खर्चात वाढ होते. 1 हेक्टर भातखाचरातील बांधावर सुमारे 2000 बिळं आढळून येतात. खेकड्यांचं पुनरुत्पादन वर्षातून एकदाच होतं. खेकड्यांची मादी गडद पिवळ्या रंगाची सुमारे 100 ते 500 अंडी मे महिन्यापर्यंत घालते. ही अंडी पोटाच्या खालच्या बाजूला असलेल्या पिशवीत शरीराला चिकटलेली असतात. ही अंडी जूनच्या 1 आठवड्यात उबवतात. त्यातून निघालेली खेकड्याची पिल्लं मादी भात खाचरा सोडून देते. त्यानंतर ही पिल्लं स्वतंत्रपणे बिळ करून राहतात. खेकडे 3 ते 5 वर्ष जगतात. पावसाळा सुरू झाल्यानंतर 2-3 दिवस रोज रात्री बांधावरील खेकडे बत्तीच्या किंवा पलित्याच्या किंवा काकड्याच्या प्रकाशात पकडून त्यांचा नायनाट करावा. बेडूक हा खेकड्यांचा शत्रू आहे, म्हणून भात खाचरात त्यांचं संवर्धन करावं. विषारी अमिषाचा वापर करून खेकड्यांचा बंदोबस्त करावा. त्यासाठी 1 किलो शिजवलेल्या भातामध्ये 75% पाण्यात मिसळणारी ॲसिफेटची भुकटी 75 ग्रॅम अधिक 20 ग्रॅम गुळ या प्रमाणात मिसळून विषारी अमिष तयार करावे. या मिश्रणाच्या सुपारी एवढ्या 100 गोळ्या तयार करून प्रत्येक बिळात 1 गोळी टाकावी आणि ते बिळ चिखलाने लिंपावं. दुसऱ्या दिवशी जी बिळं उकरली जातील त्या बिळात परत विषारी अमिष टाकावं.

कृषीवाणी हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, दुपारचे 2:05 होत आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो, आज या कार्यक्रमात पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत.
1: पाटील लिव्हर सोबतच लिव्हरचे आणखी कोणते कोणते आजार होऊ शकतात?
2: काही इन्फेक्शनमुळे पण लिव्हरचे आजार इन्फेक्टिव्ह हिपॅटायटिस म्हणतात. ते काही व्हायरसेसमुळे होतात, पाण्यामधून होतात, काही अन्नामधून होतात. पण म्हणून पावसाळ्यामध्ये शक्यतो पाणी थोडंसं उकळून घेतलं तर ती व्हायरसेस जे आहेत ते सगळे त्या ह्याच्यामध्ये नाश पावतात. आणि इतर वेळी खाण्यापिण्याची आपण चांगल्या ठिकाणी खाणं, योग्य व्यवस्थित खाणं हे महत्त्वाचं आहे.
1: लिव्हर सोबतच एक महत्त्वाचा अवयव म्हणजे स्वादुपिंड किंवा पॅनक्रियाज. पॅनक्रियाजचा नेमका आपल्या शरीरामध्ये काय रोल असतो आणि पॅनक्रियाजमध्ये आजार वाढण्याचं कारण काय असतं?
2: पॅनक्रियाचे रोग जे आहेत, पॅनक्रायटायटिस म्हणतो, पॅनक्रायटिक स्टोन्स म्हणतो, हे थोडंसं अल्कोहोलिक पर्सनमध्ये हे प्रमाण जरा अधिक आहे. आणखी एक कारण आहे म्हणजे पित्ताचे काही खडे काही वेळा पॅनक्रियाच्या तिथं जाऊन अडकल्यानंतर तर त्याला पण ती चालना मिळते आणि इन्फेक्शन होऊन पॅनक्रायटायटिस वगैरे गोष्टी होत असतात. कारण ही दोन्ही डक्ट एकाच ठिकाणी येतात, काही वेळेला ते एकत्र येऊन ओपनिंग होऊनही येतात, त्यामुळे इकडचे तिकडे खडे जाऊ शकतात. त्यामुळे पॅनक्रायटिसचं आणि मग जनरल इन्फेक्शन काही वेळेला पॅनक्रियाला सुद्धा हिपॅटायटिस सारखं पॅनक्रायटायटिस होऊ शकतं. त्यामुळे पॅनक्रायटायटिस हे प्रमाण आहे आणि त्याचं फंक्शन बरंच अन्नपचनामध्ये काही पिष्टमय पदार्थ असतील, काही प्रोटीनचं जे पचन आहे तर त्या पुढच्या पचनासाठी त्याचे बरेचसे हार्मोन्स आहेत, अन्नपचनासाठी त्याचा फार उपयोग होतो. ग्लुकॅगॉन, इन्सुलिन हे पॅनक्रियामधूनच काही सेल्स आहेत त्या सिक्रीट करतात, त्यामुळं त्याचं नियंत्रण साखरेचं ठेवणं कमी अधिक होणं हे पॅनक्रियाचा त्यात खूप मोठा रोल आहे.
1: म्हणजे डायबिटीस पेशंटमध्ये पॅनक्रियाजला अडचण आल्यामुळं किंवा प्रॉब्लेम आल्यामुळं
2: डायबिटीस हा एक खूप मोठा विषय आहे. पण त्या जे इन्सुलिन हार्मोन आहे ते पॅनक्रियामधल्याच काही सेल्स ते सिक्रीट करत असतात. त्यामुळे इन जनरल ज्यावेळा पॅनक्रियावर परिणाम होतो त्यावेळा त्याच्यावेळी परिणाम होणार नाही असं सांगता येत नाही.
1: बरोबर आहे. बरेच मंडळी आपल्याला तक्रार करताना दिसतात की पोट साफ होत नाही किंवा त्यांना पोट साफ होण्यासाठी औषधं खावी लागतात, चूर्ण खावी लागतात.
2: बरोबर.
1: याची कारणं काय असू शकतात आणि कोणते त्याच्यामध्ये बदल केल्यानंतर आपली जी उत्सर्जन संस्था आहे ती चांगली व्हायला मदत होईल?
2: अशा प्रकारच्या तक्रारी खूपच, अगदी 20-30% वरती पण ह्या पेशंट या जवळजवळ याच प्रकारच्या असतात. आधुनिक जीवनशैली ही मोठी कारणीभूत आहे आणि नेहमीच्या जेवणामध्ये जे चौथा युक्त म्हणजे जे फायबरचं प्रमाण म्हणतो आपण, पालेभाज्या वगैरे यांचं खाणं खूपच कमी झालेलं आहे. त्यामुळं जी एक मेकॅनिझम प्रक्रिया आहे संडास होण्याची, त्याच्यासाठी बल्क म्हणजे मलाची साईज ठराविक साईज झाली की मग आपल्या ब्रेनला सिग्नल मिळतात की आता आपण हे टाकायचं आहे बाहेर, मग त्याच्यामध्ये काही हालचाली होतात, संडास आल्याचं हे होतं. पण तो जर व्यवस्थितपणे त्या त्या साईजचा त्या त्या बॉडीला बल्क जर व्यवस्थित फॉर्म नाही झाला तर मग ते सी भावना ज्या तीव्रतेनं व्हायला पाहिजे ती होत नाही, त्या बॉवेलच्या किंवा त्या आतड्याच्या मुवमेंट होत नाहीत आणि मग साप न झाल्याचं फिलिंग येतं किंवा साप होतही नाही. तर या गोष्टी त्याच्या मुळाशी असतात. तर ह्या मुळाशी असलेल्या गोष्टी जर आपण कारणं काढली, तो फायबर आपण योग्य प्रमाणात घेणं, एकंदरीत जे फायबर आहे तर ते म्हणजे पालेभाज्या, चौथा जो आपण मराठीत म्हणतो, नैसर्गिक फळं, नैसर्गिक पालेभाज्या किंवा ओव्हरऑल जे आपण जेवतो त्याच्या साधारण 25-30% भाग हा फायबरचा पाहिजे असं एकंदरीत निदर्शनाला आलेलं.
0: पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोत्यांनो, दुपारचे 2:10 झाली आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत परिसर.
1: परिसर

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमामध्ये आज ऐकूया परिसर स्वच्छता याविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती. त्यांच्याशी बातचीत केली आहे ऐश्वर्या बेहरे यांनी. घराबरोबरच आपल्या आजूबाजूला असणाऱ्या परिसराची स्वच्छता कशी करावी याविषयी आपण काय सांगाल?
1: बाहेर पडताना छोट्या छोट्या गोष्टी आहेत की पाण्याची स्टीलची बॉटल किंवा शक्य असेल तिथं काचेची बॉटल वापरणं. जेव्हा आपण बाहेर जातो त्यावेळेस आपण बऱ्याचदा काय करतो, पाणी गडबडीत घेऊन जात नाही, मग बाहेरची प्लास्टिकची बॉटल घेतो. तर काय रिसर्चनुसार असं दिसून आलंय की जेव्हा त्या बॉटलमधलं आपण पाणी पितो ते आपल्या शरीराला घातक आहे, कारण ते त्या बॉटल जेव्हा कुठून भरून येतात तर त्या बॉटल उन्हात, पावसात, थंडीत, कुठल्याही प्रकारात त्या फिरत असतात आणि मग त्या आपल्यापर्यंत पोहोचतात बऱ्याच टप्प्यातून. मग उन्हामुळं पाणी आणि प्लास्टिक वरती प्रक्रिया होते पाण्यावरती त्या प्लास्टिकची, आणि त्याच्यातले काही कण त्या पाण्यात मिसळले जातात आणि ते आपल्या शरीरासाठी चांगले नाहीयेत. त्यामुळे प्रत्येक वेळी बाहेर पडताना आपली पाण्याची बॉटल बाहेर घेऊन जाणं हा एक उपाय आहे. पूर्वीचे लोक आपण म्हणतो जुनं ते सोनं, पण ते खरंच सोनं जपलं पाहिजे. पूर्वी फिरकीचा तांब्या असायचा, मग कळशी किंवा काय असेल ते तिथं तिथं जाऊन ते जलस्रोत पण इतके स्वच्छ होते, तिथं ते पाणी घेऊन पिऊ शकत होते त्यांच्या कळशीतून तांब्यातून. म्हणजे प्लास्टिकला ऑप्शन नाही असं नाहीये. प्लस आपण जर हॉटेलला गेलो किंवा आणखी कुठं गेलो तर तिथलं पाणी पण शुद्धीकरणाची जी यंत्रणा वापरली जाते त्यातूनच ते येतं. त्यामुळे प्रत्येक वेळी तुम्ही बाटली विसरलाय हे कारण सांगून प्लास्टिकची बॉटल घेणं हे काही योग्य नाही,
0: कारण त्यांनाही ती तशी बंधनं आहेत शुद्ध पाणी देण्याची. त्यामुळे तिथेही तुम्हाला ते शुद्ध पाणी त्या यंत्रातून मिळू शकतं.
1: आपल्या प्रतिज्ञेत म्हणतो भारत माझा देश आहे, तर ते माझा देश आहे ही भावना घेऊन जेव्हा आपण घराच्या बाहेर उंबऱ्याच्या बाहेर पाऊल ठेवू तर तीच भावना घेऊन जेव्हा आपण वावरू तेव्हा परिसर स्वच्छ राहील. म्हणजे बाहेर गेलोय जसं आता आपण पाण्याची बॉटल आपली आपली घेऊन गेलो, प्लास्टिकची पिशवी बाहेरची न घेता वस्तू खरेदीसाठी, कापडी पिशव्या मिळतात विकत मिळतात किंवा तुम्ही घरातूनही जुन्या चांगल्या कपड्यांच्या शिवून घेऊ शकता
0: अगदी,
1: त्यामुळे तिथे वापरू शकता. टिश्यू पेपरचा कमीत कमी वापर करून ते कुठेही टाकणं किंवा काय, म्हणजे जरी ते मातीत मिसळलं तरी ते पुन्हा झाडाचं तोड आणि हे सगळं आलं तर बाहेर कुठेही गेल्यानंतर कसाही कचरा टाकणं ही आपली म्हणजे काय नागरिकांची जबाबदारी नाहीये, तर तो कुठेही टाकू नये ही जबाबदारी आहे. प्रत्येक वेळी आपण प्रशासनावर बोट ठेवणं किंवा ज्याचं काम आहे त्यांना करणं हे म्हणणं चुकीचं आहे. घरात आपण चार व्यक्ती असतो, प्रत्येकाला जरी कामं दिलेली असली की हे तू कर हे तू तू कर, पण एखाद्याकडून नाही झालं तर ती माझी जबाबदारी, कारण ते माझं घर आहे.
0: बरोबर.
1: मग ह्या माझ्या घरासाठी मला काय करायला पाहिजे हे जेव्हा आपण विचार करतो तोच विचार आपण परिसरात केला तर खूप म्हणजे बदल होते. आणि असाच विचार जर परिसरातल्या काही कुटुंबांनी किंवा मंडळ असतात त्यांनी असं ते तो आवाका वाढवत गेलो आपण तर नक्कीच परिसर आपला छान स्वच्छ आणि सुंदर राहू शकतो. आपण प्रेरणास्थान होऊया इतरांचे आपल्या घरापासून परिसरापासून. बऱ्याच सोसायट्यांमध्ये कचरा जो घेतला जातो तो बिन बॅग मध्ये घेतला जातो, त्या काळ्या असतात, तर त्या काळ्या बिन बॅगच्या ऐवजी बऱ्याच दुकानांमध्ये बायोडिग्रेबल बॅग मिळतात.
0: बर.
1: तर त्या जर तुम्ही मार्केटमधून घेतल्या तर त्याचाही कचरा वाढणार नाही ज्या काळ्या बॅगचा वाढतो.
0: बरोबर.
1: आज कुठेही त्या काळ्या बॅग घेऊन लोक विकायला असतात तर ते चांगली नाहीये ती बॅग, की ती पुन्हा प्लास्टिक ते अगदी हलक्या प्रतीचं असतं आणि त्याचा त्रास आपल्या पर्यावरणाला आणि ऑटोमॅटिकली आपल्या आरोग्यावरती होत जातो.
0: बरोबर. परिसर या कार्यक्रमामध्ये आत्ताच आपण परिसर स्वच्छता याविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो, दुपारचे 2:30 आणि 40 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात ऐकूया कलाकार लक्ष्मी कृष्णाकुमार यांचं कर्नाटक शैलीतील गायन, राग श्रीरंजनी, लतांगी आणि खमाज. त्यांना व्हायोलिनची साथ केली आहे कृष्णन नटराजन यांनी, तर मृदंगमची साथ महेश परमेश्वरन यांनी केली आहे. ताल आदिताल, कंदचापू आणि आदिताल. ऐकूया कलाकार लक्ष्मी कृष्णाकुमार यांचं कर्नाटक शैलीतील गायन, राग श्रीरंजनी, लतांगी आणि खमाज.

0: बातम्या. अंमली पदार्थ मुक्त युवा ही मोहीम म्हणजे देशाच्या युवा वर्गाच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा सामूहिक संकल्प असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. नेपाळमध्ये काठमांडू इथं अडकलेले नागपूरचे 102 यात्रेकरू सुरक्षित परतले. राज्य सरकारने सर्व मराठ्यांना कुणबी म्हणून घोषित करावं अशी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांची मागणी. आणि महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत भारताचा सामना थायलंडशी होणार. विकसित भारतासाठी अंमली पदार्थ मुक्त युवा ही मोहीम म्हणजे देशाच्या युवा वर्गाचं आरोग्य, आनंद आणि उज्ज्वल भविष्यासाठीचा सामूहिक संकल्प असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. ते आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधत होते. हा या कार्यक्रमाचा 137 भाग होता. युवा पिढी आणि अंमली पदार्थ मुक्त भारत हे या उपक्रमाचं उद्दिष्ट असून या मोहिमेत देशाची युवा पिढी मोठ्या संख्येनं सहभागी झाल्याचं त्यांनी सांगितलं. अंमली पदार्थांच्या व्यसनाचे परिणाम संपूर्ण कुटुंब आणि समाजालाही भोगावे लागतात असं ते म्हणाले. अंमली पदार्थांविरोधात जनजागृती करणाऱ्यांचं तसंच या व्यसनाशी झुंज देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांची त्यांनी प्रशंसा केली. ही मोहीम प्रभावी ठरावी यासाठी देशातल्या आशय निर्मात्यांनी विविध भाषांच्या माध्यमातून योगदान द्यावं तसंच यासाठी नशामुक्त युवा हा हॅशटॅग वापरावा असं आवाहनही त्यांनी केलं. राष्ट्रीय हातमाग दिन, भारत छोडो आंदोलन स्मृती दिन, फाळणी वेदना स्मृती दिन, स्वातंत्र्य दिन आणि राष्ट्रीय अंतराळ दिन यामुळे ऑगस्ट महिना विशेष ठरल्याचं त्यांनी सांगितलं. या काळात प्रत्येकाच्या हृदयातली देशभक्तीची भावना अधिक दृढ झाली असं ते म्हणाले. यंदा वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला 150 पूर्ण होत असल्यानं हे वर्ष अधिक महत्वाचं आहे असं ते म्हणाले. हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत यंदा 8 कोटींपेक्षा जास्त सेल्फी विथ तिरंगा अपलोड झाल्याची माहिती त्यांनी दिली. सूर्यपथ तिरंगा या उपक्रमामुळे हा उत्सव जगभरात पोहोचल्याचं ते म्हणाले. या प्रयत्नांमुळे समाज एकत्र येतो आणि देशाशी असलेलं त्यांचं नातं अधिक दृढ होतं असं त्यांनी सांगितलं.
1: एशिया, अफ्रीका, यूरोप और फिर अमेरिका के सैन फ्रांसिस्को तक इंडियन मिशन और पोस्ट पर तिरंगा लहराता गया. आप कल्पना कर सकते हैं ये दृश्य कितने अद्भुत रहे होंगे. जैसे जैसे दुनिया भर में सूरज आगे बढ़ता गया वैसे वैसे भारतीय तिरंगा भी लहराता गया. ऐसे प्रयास समाज को एक सूत्र में पिरोते हैं.
0: देशभरात लाखो महिला व्यावसायिक असून भांडवलाच्या अभावामुळे त्यांच्या व्यवसायाची प्रगती होत नाही. मात्र आता प्रधानमंत्री स्वनिधी योजनेमुळे अशा लाखो महिलांना नवं बळ मिळू लागलंय असं ते म्हणाले. या योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये महिलांचं प्रमाण जवळजवळ 46% आहे. सुमारे 35 लाख महिला या योजनेमुळे आपल्या व्यवसायाचा विस्तार करू लागल्या आहेत अशी माहिती त्यांनी दिली. यानिमित्तानं देशभरातल्या विविध यशोगाथाही त्यांनी श्रोत्यांसमोर मांडल्या. जेव्हा एखाद्या स्त्रीनं सुरू केलेला व्यवसाय वाढतो तेव्हा तिच्या संपूर्ण कुटुंबाची प्रगती होते आणि महिलांचा आत्मविश्वास वाढतो असं ते म्हणाले. महिला सक्षमीकरणाचं हे एक उदाहरण असल्याचं त्यांनी सांगितलं. देशाच्या कन्यांची स्वप्न देखील आज अवकाशात झेप घेत असल्याचं सांगून भारताच्या मिशन शक्तीसॅट या अभियानाची माहिती त्यांनी दिली. या अभियानाचा दुसरा टप्पा सुरू झाला असून विद्यार्थिनींच्या सहभागानं तयार केलेला एक उपग्रह चंद्राच्या कक्षेत पाठवण्याची तयारी सुरू झाली अशी माहिती त्यांनी दिली. या अभियानात सहभागी झालेल्या अनेक विद्यार्थिनी भविष्यात विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष या क्षेत्रात स्वतःची एक नवी ओळख निर्माण करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ऐतिहासिक माहिती रंजकपणे मांडता यावी यासाठी मुंबईतल्या कृष्ण शेषाद्री यांनी भारत राज्य या संकेतस्थळाच्या माध्यमातून केलेला अभिनव प्रयत्न समजून घेण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बातमध्ये त्यांच्याशी संवाद साधला. स्वच्छतेच्या महत्वाबाबत बोलताना ते म्हणाले की जेव्हा आपण एखादं ठिकाण स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करतो तेव्हा त्या जागेची संपूर्ण ओळख बदलते. निसर्गाचं रक्षण करण्याबरोबरच आपलं जगणं समृद्ध होऊ शकतं असा विचार त्यांनी मांडला. त्यादृष्टीनं त्यांनी वनसंवर्धन आणि उपजीविकेचा समतोल साधणारी देशभरातली प्रेरक उदाहरणं श्रोत्यांसमोर मांडली. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणाऱ्या अवोकाडो या फळाच्या लागवडीसह कृषी क्षेत्रातल्या यशस्वी प्रयोगांविषयी देखील त्यांनी सांगितलं. येत्या 3 सप्टेंबर रोजी देश अभिनेता उत्तम कुमार यांची जन्मशताब्दी साजरी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. उत्तम कुमार यांच्या जीवन

0: जीवनातून कधीही हार न मानण्याची शिकवण मिळते असं ते म्हणाले. आपले सण आणि उत्सव आपल्याला परंपरांबरोबरच परस्परांशी जोडले जाण्याची संधीही देतात असं ते म्हणाले. आगामी सण आणि उत्सवांच्या काळात स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी व्होकल फॉर लोकल या मंत्राचा अंगीकार करण्याचं आवाहन त्यांनी केलं. भारतीय वस्तूंचा अभिमानानं स्वीकार केल्यानं आत्मनिर्भर भारताचा मार्ग अधिक प्रशस्त होईल असं ते म्हणाले. नेपाळमधल्या नैसर्गिक आपत्तीमुळे काठमांडू इथं अडकलेले नागपूरचे 102 यात्रेकरू आज सकाळी सुरक्षितपणे राज्यात परतले. विदर्भातले आणखी 4 यात्रेकरू काल नागपूर इथं पोहोचले. नेपाळमधल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 734 पोहोचली असून जवळजवळ 2500 लोक अद्याप बेपत्ता आहेत. यात 85 सुरक्षा कर्मचारी आणि 320 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. या नैसर्गिक आपत्तीनंतर सलग 5व्या दिवशी पुराचा तडाखा बसलेल्या 8ही जिल्ह्यांमध्ये बचाव कार्य सुरू आहे. आतापर्यंत बाधित जिल्ह्यांमधून 227 परदेशी नागरिकांसह 8186 लोकांना सुरक्षित स्थळी हलवल्याची माहिती राष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण आणि व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली. बोटेकोशी नदीला पूर येण्याची शक्यता लक्षात घेता नेपाळ सरकारने रसुवा, नुवाकोट आणि धाणिंग या जिल्ह्यांमधल्या नदी लगतच्या भागातल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. नेपाळमधल्या पूरग्रस्त भागातून आतापर्यंत 108 भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आली असून 50 नागरिकांशी पुन्हा संपर्क प्रस्थापित झाल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं. 275 भारतीय नागरिक अद्याप बेपत्ता असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या 2 दिवसात 598 भारतीय नागरिकांनी चीनमधून नेपाळमध्ये प्रवेश केला तर 900 भारतीय नागरिक चीनमध्ये सुरक्षित असून बीजिंगमधला भारतीय दूतावास स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून त्यांच्या संपर्कात आहे. नेपाळमधल्या बचाव आणि मदतकार्यासाठी भारतातून 11 टन मदत सामग्री घेऊन 4थं विमान काठमांडूमध्ये दाखल झालं असून ही मदत सामग्री नेपाळ सरकारकडे सुपूर्द करण्यात आल्याचं परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी सांगितलं. नेपाळ तिबेट सीमेवरच्या पर्वतरांगांमध्ये गेल्या बुधवारी हिमनदीचा मोठा भाग दरीत कोसळून झालेल्या महापुरात नेपाळमधली शहरं आणि गावं उद्ध्वस्त झाली. महत्वाच्या पायाभूत सुविधांचं नुकसान झालं आणि जलविद्युत केंद्र वाहून गेली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्य सरकारने मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणून घोषित करावं अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी आज वार्ताहरांशी बोलताना केली. ही मागणी पूर्ण झाली नाही तर मुंबईपर्यंत मोर्चा काढण्याचा आणि आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला. जरांगे यांनी आंतरवाली सराटी इथं पुन्हा सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. मराठा समुदायाच्या मुख्य समितीची बैठक 12 सप्टेंबर रोजी आंतरवाली सराटी इथं होणार असून मुंबईत उपोषण करण्याबाबतचा निर्णय या बैठकीत घेतला जाईल. तोपर्यंत सरकारनं आपल्या मागण्या मान्य कराव्यात असं ते यावेळी म्हणाले. आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत आज भारतीय महिला संघाचा सामना थायलंडबरोबर होणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार रात्री 8:30 हा सामना सुरू होईल. हरमनप्रीत कौर भारतीय संघाचं नेतृत्व करेल तर स्मृती मंधाना उपकर्णधार असेल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि उझबेकिस्तानचे अध्यक्ष शौकत मिर्झियोएव यांच्यात आज ताश्कंदमध्ये शिष्टमंडळ स्तरावर चर्चा झाली. प्रधानमंत्री मोदी उझबेकिस्तानच्या 2 दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अंमली पदार्थमुक्त युवा ही मोहीम म्हणजे देशाच्या युवा वर्गाच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा सामूहिक संकल्प असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. नेपाळमध्ये काठमांडू इथं अडकलेले नागपूरचे 102 यात्रेकरू सुरक्षित परतले. राज्य सरकारने सर्व मराठ्यांना कुणबी म्हणून घोषित करावं अशी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांची मागणी. आणि महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत भारताचा सामना थायलंडशी होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. अस्मिता वाहिनीची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट होईल अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेत.

वेळेमध्ये संध्याकाळी 4:58 दरम्यान आकाशवाणी मुंबई केंद्राचे कार्यक्रम आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर ऐकू शकता. तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी 4:58.

श्रोते हो शुभ संध्या. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5 वाजत आहेत. आजच्या आपल्या दुसऱ्या सभेला आरंभ होत आहे. सुरुवातीला ऐकूया ठळक बातम्या.

नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. विकसित भारतासाठी देशभरात राबवली जात असलेली अंमली पदार्थ मुक्त युवा ही मोहीम म्हणजे देशाच्या युवा वर्गाचं आरोग्य, आनंद आणि उज्ज्वल भविष्यासाठीचा सामूहिक संकल्प असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधत होते. युवा पिढी आणि अंमली पदार्थमुक्त भारत हे उपक्रमाचं उद्दिष्ट असून या मोहिमेत देशाची युवा पिढी मोठ्या संख्येनं सहभागी झाल्याचं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना उझबेकिस्तानचा सर्वोच्च पुरस्कार ऑर्डर ऑफ ओलिये दर्जाली दोस्तलिक अर्थात सर्वोच्च मैत्रीचा पुरस्कार अध्यक्ष शौकत मिर्झियोयेव यांनी आज प्रदान केला. हा पुरस्कार भारत आणि उझबेकिस्तानच्या अतूट नात्याला समर्पित करत असल्याचं मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टद्वारे सांगितलं. राज्य सरकारने मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणून घोषित करावं अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी आज वार्ताहरांशी बोलताना केली. आंतरवाली सराटी इथं त्यांनी पुन्हा सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. आपली मागणी पूर्ण झाली नाही तर मुंबईपर्यंत मोर्चा काढण्याचा आणि आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला. नेपाळमधल्या नैसर्गिक आपत्तीमुळे काठमांडू इथं अडकलेले नागपूरचे 102 यात्रेकरू आज सकाळी सुरक्षितपणे राज्यात परतले. विदर्भातले आणखी 4 यात्रेकरू काल नागपूर इथं पोहोचले. नेपाळमधल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 734 वर पोहोचली असून जवळजवळ 2500 लोक अद्यापही बेपत्ता आहेत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं.

0: पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ॲपसहित आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. श्रोते, संध्याकाळचे 5:02 होत आहेत. आता ऐकूया शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. कार्यक्रमात ऐकूया कर्नाटक संगीतात अदिती सुदर्शन यांचं बासरीवादन, राग कापी नारायणी कल्याणी. त्यांना व्हायलिनवर साथ करत आहेत एस व्ही रामचंद्रन आणि मृदंगमवर साथ करत आहेत गणेश मुरली. ऐकूया अदिती सुदर्शन यांचं बासरीवादन, राग कापी नारायणी आणि कल्याणी.

नागपूर केंद्रनिर्मित गंमत जंमतच्या आजच्या कार्यक्रमात मी दीपशिखा मुजुमदार तुमचं मनपूर्वक स्वागत करते. छोट्या दोस्तांनो, आजचा कार्यक्रम आपल्यासाठी खास सादर केलेला आहे विद्यामंदिर वाघापूरच्या बालमित्रांनी.

श्रोतेहो, आताच आपण नादब्रह्म कार्यक्रमात अदिती सुदर्शन यांचं बासरी वादन ऐकलं. राग कापी, नारायणी आणि कल्याणी. त्यांना व्हायोलिनवर साथ केली होती एस व्ही रामचंद्रन यांनी आणि मृदंगमवर साथ केली होती गणेश मुरली यांनी. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. युवकांसाठी कार्यक्रम ऐकूया युववाणी.

मंडळी, कधी विचार केलाय का की आपण शेवटचं एखादं काम पहिल्यांदा कधी केलं होतं? म्हणजे अगदी खरंच पहिल्यांदा, हां, ज्याचा अनुभव घेताना आपल्याला थोडी भीती वाटली होती, थोडं कुतूहल होतं, थोडं हसू आलं होतं आणि मनात सतत एकच प्रश्न होता, हे नक्की कसं होणार? कदाचित पहिल्यांदा सायकल चालवताना, कदाचित पहिल्यांदा स्टेजवर उभा राहून बोलताना, पहिल्यांदा एखादं वाद्य हातात घेताना, पहिल्यांदा एखाद्या अनोळखी व्यक्तीशी संवाद साधताना, किंवा अगदी पहिल्यांदा एखादं नवीन शहर एकट्यानं फिरताना. त्या क्षणी आपल्याला सगळं माहीत नव्हतं, पण म्हणूनच ते क्षण खास होते, कारण आपल्याला उत्तर माहीत नव्हतं पण प्रश्न विचारण्याची इच्छा होती. आणि याच इच्छेचं नाव आहे जिज्ञासा, क्युरिओसिटी. लहानपणी आपल्याला प्रत्येक गोष्टींबद्दल प्रश्न पडायचे. आकाश निळं का असतं? पाऊस कुठून येतो? चंद्र आपल्याबरोबर का चालतो? पक्षी उडू शकतात पण मग आपण का नाही? मोबाईलमधला आवाज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कसा काय जातो? समुद्राला शेवट असतो का? आणि मोठ्यांनी उत्तर दिलं नाही तर आपण पुन्हा पुन्हा विचारायचो, का, कसं, मग पुढे काय? पण जसजसं आपण मोठं होत गेलो तसतसं ह्या प्रश्नांची संख्या कमी होत गेली, कारण आपल्याला जग समजायला लागलं होतं म्हणून नाही, तर अनेकदा आपल्याला प्रश्न विचारायलाच संकोच वाटायला लागला. हा प्रश्न तर खूपच साधा आहे, अरेच्चा हे विचारलं तर लोक काय म्हणतील? मला हे माहीत नाही आहे असं दिसून येईल. आता नवीन शिकायची काय गरज आहे? आपल्याकडे आता वेळ कुठे आहे? आणि अशा प्रकारे हळूहळू आपण जिज्ञासेऐवजी सवयीनं जगायला लागलो. सकाळी उठणं, काम किंवा कॉलेजला जाणं, मोबाईल, सोशल मीडिया, अभ्यास, नोकरी आणि घरी परतणं. पुन्हा दुसरा दिवस. दिवस बदलतात पण अनुभव मात्र तेच राहतात. आणि कदाचित म्हणूनच आजचा प्रश्न महत्त्वाचा आहे, की आपण शेवटचं काहीतरी पहिल्यांदा कधी केलं होतं? कारण पहिल्यांदा म्हणजे फक्त नवीन अनुभव नाहीये, पहिल्यांदा म्हणजे आपल्या मेंदूला दिलेला एक छोटासा संदेश, मला अजून शिकायचंय. काय ना, जिज्ञासा ही आपल्याला नेहमी मोठ्या प्रश्नांपासून सुरू करायची गरज नसते, अगदी लहानशा साध्या सरळ सोप्या प्रश्नातही ती जिज्ञासा दडलेली असू शकते. आज आपण तरुणत, आपल्या हातात स्मार्टफोन आहे, इंटरनेट आहे, जगभराची माहिती काही सेकंदात आपल्याला उपलब्ध होते. पण गंमत अशी आहे की ही माहिती वाढली आहे आणि प्रश्न कमी झालेत. आपण सर्च करतो पण एक्सप्लोअर कमी करतो, आपण उत्तर शोधतो पण का हा प्रश्न विचारायला विसरतो. आपल्याला काही माहिती हवी असेल तर आपण लगेच वेगवेगळ्या सोशल मीडियाचा आधार घेतो आणि 2 मिनिटात आपल्याला उत्तरही मिळतं. पण कधी कधी उत्तर मिळणं हा शेवट नसतो, ती सुरुवात असायला हवी. म्हणजे उदाहरण द्यायचं झालंच तर एखाद्या विषयावर एक छोटासा व्हिडिओ आपल्याला दिसला, त्यात सांगितलंय की मधमाशा फुलांमधून मध गोळा करतात. आपण माहिती पाहिली आणि आपण पुढे गेलो, पण जिज्ञासू मन तिथे थांबतं आणि विचारतं, मधमाशा फुलं ओळखतात कशी? त्या पुन्हा आपल्या पोळ्याकडे कशा येतात?

एका पोळ्यात किती मधमाशा असतील? त्या एकमेकींशी संवाद कसा साधत असतील? एकामागून एक असे अनेक प्रश्न सुरू होतात. एक प्रश्न दुसऱ्या प्रश्नाला जन्म देतो आणि तिथूनच लर्निंग सुरू होतं. आता ह्या लर्निंगला काही वयाची अट नसते. तुमच्या मनात प्रश्न आला की तो विचारणं, त्या शंकेचं निरसन करून घेणं हे महत्त्वाचं असतं. आज तरुणाई अनेकदा करिअर, सॅलरी, कॉम्पिटिशन आणि सक्सेस यामध्ये अडकलेली दिसतो. मला पुढे काय करायचंय हा प्रश्न असतोच, पण त्याआधीचा प्रश्न, मला खरंच कशाबद्दल कुतूहल आहे, हा आपण विचारतो का? आपण करिअर निवडताना अनेकदा विचारतो, यात सॅलरी किती आहे, पुढे स्कोप किती आहे, मी हे करतोय तर लोक काय म्हणतील? पण कधी आपण स्वतःला विचारतो का की हे करताना मला अजून शिकावंसं वाटेल का? कारण जिज्ञासा ही फक्त विद्यार्थ्यांसाठी नाही आहे, ती डॉक्टरसाठी आहे, ती शिक्षकांसाठी आहे, ती कलाकारासाठीही आहे आणि इंजिनियरसाठीही, ती एंटरप्रेनरसाठी आहे, जर्नलिस्टसाठी आहे, म्युझिशियनसाठी आहे आणि अगदी रोजच्या आयुष्यात जगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे. जिज्ञासा म्हणजे प्रत्येक गोष्टीचं उत्तर माहीत असणं नाही, तर त्याउलट मला माहीत नाही आहे पण मला जाणून घ्यायचं आहे असं म्हणण्याची तयारी म्हणजे जिज्ञासा. आणि कदाचित याच ठिकाणी आपण तरुणाई एक महत्त्वाची गोष्ट समजून घेऊ शकतो. आपल्याला प्रत्येक वेळी पहिलं यायलाच हवं असं काही नाही, पण प्रत्येक वेळी पहिल्यांदा काहीतरी करायला आपण नेहमी तयार असलं पाहिजे. पहिल्यांदा एखादं पुस्तक वाचलं पाहिजे जे आपल्या नेहमीच्या विषयापेक्षा पूर्णपणे वेगळं असेल. पहिल्यांदा एखाद्या अनोळखी विषयावर वर्कशॉप अटेंड केलं पाहिजे. पहिल्यांदा एखाद्या व्यक्तीला तिच्या कामाबद्दल विचारायला हवं. पहिल्यांदा एखादं नवीन वाद्य शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पहिल्यांदा स्वतःचा छोटासा प्रोजेक्ट तयार केला पाहिजे. पहिल्यांदा एखाद्या म्युझियममध्ये जाऊन तिथल्या एखाद्या वस्तूवर सखोल अभ्यास केला पाहिजे. पहिल्यांदा एखाद्या जुन्या व्यक्तीशी बसून त्यांची जीवनकहाणी ऐकली पाहिजे. पहिल्यांदा एखाद्या गावात, शहरात किंवा परिसरात फिरताना टुरिस्ट म्हणून नाही तर एक्सप्लोरर म्हणून फिरलं पाहिजे. आणि हो, पहिल्यांदा अपयशी होण्याचीही परवानगी स्वतःला दिली गेली पाहिजे, कारण क्युरिओसिटी आणि फेल्युअर यांचं नातं खूप जवळचं आहे. आपण काहीतरी नवीन करणार असू तर पहिल्याच प्रयत्नात ते परफेक्ट होईल असं नाही आहे. पहिल्यांदा माईक हातात घेताना आवाज थरथरेल. पहिल्यांदा पेंटिंग करताना रेषा चुकतील. पहिल्या प्रेझेंटेशनमध्ये शब्द अडकतील. पहिल्यांदा बिझनेस सुरू करताना काही चुकाही होतील, पण त्याच चुका आपल्याला कायम सांगतील की तू काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतेस. मित्रांनो, काय आहे ना, आपण आजकाल परफेक्शनच्या मागे इतकं धावतो की एक्सपेरिमेंटेशन विसरतो. पण इनोव्हेशनला परफेक्ट सुरुवात लागत नाहीच, त्याला लागतात ते प्रश्न, त्याला लागतात ते प्रयत्न, निरीक्षण आणि पुन्हा प्रयत्न करण्याची तयारी. म्हणून क्युरिओसिटी ही एखादी क्यूट पर्सनॅलिटी ट्रेट नाही आहे, तर ती डिस्कवरीची सुरुवात आहे. त्यामुळे आता आपण आपल्या आयुष्याकडे पुन्हा एकदा नव्यानं पाहूया. तुम्हाला आठवत आहे का की शेवटचं कधी एखाद्या गोष्टीकडे नुसतं पाहत न बसता तिचं निरीक्षण केलं होतं? शेवटचं कधी एखादा प्रश्न इंटरनेटवर सर्च करण्याआधी स्वतः विचार करण्याचा प्रयत्न केला होता? किंवा शेवटचं कधी एखादं काम मला जमत नाहीये असं न म्हणता एकदा करून पाहूया असं म्हणून केलं होतं? आणि सर्वात महत्त्वाचं, आपण शेवटचं काहीतरी पहिल्यांदा कधी केलं होतं? कदाचित या प्रश्नाचं उत्तर आठवायला आपल्याला थोडा वेळ लागेल, आणि जर उत्तर खूप जुनं असेल तर काळजी करण्याचं कारण नाहीये, कारण क्युरिओसिटी परत मिळवण्यासाठी कोणत्याही वयाची गरज नाहीये. अगदी आजपासून, आत्तापासून आपण सुरुवात करू शकतो. म्हणजे काय करायचं, तर रात्री घरी गेल्यावर आपण फोनमध्ये एक नवीन नोट उघडूया, त्याचं नाव ठेवूया मला काय जाणून घ्यायचं आहे, आणि त्यात फक्त 5 प्रश्न लिहूया.
म्हणजे

काहीही असतील ते प्रश्न, जसं की आकाशात ढगांचा आकार सतत का बदलतो, किंवा आपल्या शहरात पाणी कुठून येतं, एखादं गाणं मनाला फार का आवडतं, आपल्या आजी आजोबांच्या काळात कॉलेजचं जीवन कसं असेल, किंवा आपण ज्या करिअरमध्ये आहोत त्यात पुढच्या 10 वर्षात काय बदल होऊ शकतात, असे प्रश्न आपण लिहायचे. त्यापैकी एका प्रश्नाचं उत्तर शोधायचं, पण उत्तर मिळाल्यावर लगेच थांबायचं नाही, त्या उत्तरातून आणखी एक प्रश्न शोधायचं.

असे प्रश्न आपण लिहायचे. त्यापैकी एका प्रश्नाचं उत्तर शोधायचं, पण उत्तर मिळाल्यावर लगेच थांबायचं नाही हा. त्या उत्तरातून आणखी एक प्रश्न शोधायचा. ही छोटीशी सवय आहे, पण आपल्या विचार करण्याच्या पद्धतीत याने बदल नक्कीच घडू शकतो. कारण शेवटी आयुष्य म्हणजे फक्त आपल्याला माहीत असलेल्या गोष्टींची यादी नाही आहे. आयुष्य म्हणजे अजून कितीतरी गोष्टी जाणून घेण्याची संधी आहे. आपल्या लहानपणी ना पहिल्यांदा हा शब्द खूप मोठा होता. पहिल्यांदा शाळा, पहिल्यांदा मित्र, पहिल्यांदा सायकल, पहिल्यांदा परीक्षा, पहिल्यांदा स्टेज, पहिल्यांदा प्रवास, प्रत्येक गोष्ट नवी होती. मोठं झाल्यावर नवीन गोष्टी कमी झाल्या नाही आहेत, फक्त आपण त्यांच्याकडे पाहणं कमी केलंय. म्हणून आजपासूनच पुन्हा एकदा स्वतःला लहान मुलांसारखं प्रश्न विचारण्याची मुभा देऊया. हे असंच काय? हे वेगळं करता येईल का? मी हे शिकू शकते का? मी हे कधीच केलं नाही आहे, पण मला एकदा करून नक्की पाहायचंय. कदाचित या छोट्या प्रश्नांपैकी एखादा प्रश्न आपल्या आयुष्याचा पुढचा मोठा निर्णय ठरू शकेल. आता ते कसं? तर कदाचित एखादं नवीन स्किल आपल्याला सापडेल, कदाचित एखादी नवीन मैत्री होईल, कदाचित एखादा नवीन करिअर पाथही आपल्याला सापडू शकतो, किंवा एखादी नवीन कल्पना जन्मालाही येऊ शकते. आणि कदाचित एखाद्या दिवशी आपण जेव्हा मागे वळून पाहू तेव्हा नक्की म्हणू शकतो, त्या दिवशी मी फक्त एक प्रश्न विचारला होता आणि तिथून माझं आयुष्य बदलायला सुरुवात झाली. मग मी काय म्हणते, आपण एक असं करायचं का की एक छोटं चॅलेंज घेऊया 7 दिवसांचं. त्या 7 दिवसात सतत काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करूया. हां, म्हणजे नवीन करायचं आहे म्हणजे ते काही सगळं मोठं असण्याची गरज नाही आहे. अगदी लहान लहान गोष्टीही आपण करू शकतो, पण फक्त त्या आपल्यासाठी पहिल्यांदा असायला हव्यात. मग आपण नवीन रस्ता निवडू शकतो, एखादं नवीन पुस्तक वाचायला घेऊ शकतो, एखाद्या नवीन व्यक्तीशी बोलायला सुरुवात करू शकतो, नवीन प्रश्न विचारू शकतो, किंवा नवं स्किल शिकू शकतो. आणि इतकंच नाही, नवीन ठिकाणी फिरायलाही जाऊ शकतो. आणि मग हे सगळं झाल्यानंतर 7व्या दिवशी स्वतःला एक प्रश्न नक्की विचारायचा. या 7 दिवसात माझ्या मनात किती नवीन प्रश्न निर्माण झाले? कारण कदाचित आपल्या आयुष्याला दिशा देणारी गोष्ट ही नेहमीच एखादं तयार उत्तर नसतं. कधी कधी ती फक्त एक उत्सुक नजर असते, एक साधा प्रश्न असतो, आणि मनातली ती छोटीशी ठिणगी असते जी म्हणते, थांब ना, हे मला अजून जाणून घ्यायचं आहे. मित्रांनो, जगात अजूनही अनेक प्रश्नांची उत्तरं सापडायची आहेत. काही उत्तरं विज्ञान शोधेल, काही उत्तरं तंत्रज्ञान, काही उत्तरं समाज शोधेल, आणि काही उत्तरं कदाचित आपल्याला शोधावी लागतील. पण त्यासाठी आपल्यात एक गोष्ट कायम जिवंत ठेवावी लागेल, जिज्ञासा. त्यामुळे आजपासूनच आपल्या आयुष्यात पुन्हा पहिल्यांदा आणूया, कारण कदाचित आपल्या आयुष्यातला पुढचा मोठा अध्याय एखाद्या मोठ्या संधीनं नाही तर एखाद्या छोट्याशा प्रश्नानं सुरू होऊ शकतो. पुढे काय? आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला बाहेर पडावं लागेल, पुन्हा एकदा आपल्याला निरीक्षण करावं लागेल, प्रश्न विचारावे लागतील, प्रयत्न करावा लागेल, चुका होतील, पण त्यातनं आपण शिकू आणि पुन्हा नव्यानं प्रश्न विचारू. कारण जिज्ञासा ही जिवंत असेल तर शिकणं कधीच थांबत नाही, आणि जेव्हा शिकणं थांबत नाही ना तेव्हा वाढणंही थांबत नाही. तेव्हा आता एकच शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी. तुम्ही शेवटचं काहीतरी पहिल्यांदा कधी केलं होतं? आणि तुमचं पुढचं पहिल्यांदा काय असणार आहे? कदाचित उत्तर आजच मिळेल, कदाचित उद्या मिळेल, पण हा प्रश्न मात्र कायम जिवंत ठेवा. कारण जिज्ञासेपासूनच शोध सुरू होतो आणि शोधापासूनच नवीन जग तयार होतं. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावत आहे आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे yuvani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगतापिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. हो। याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोते हो, याचबरोबर युववाणी हा युवकांसाठीचा कार्यक्रम इथं समाप्त होत आहे. कार्यक्रमाचा विषय होता शोध हरवलेल्या जिज्ञासेचा. निवेदन आणि निर्मिती सहाय्य मैथिली जगताप. सादर करते रोशन जाधव. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळची 5:58 झाली आहेत. यानंतर ठीक 6 हिंदी बातम्या आणि 6:05 इंग्रजी बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत. दरम्यान ऐकूया काही संदेश.
1: देवी भुवन हा नेपियन्सी रोडवरचा शेवटचा महाल. हा महाल मागे टाकून आपण पुढे उत्तरेकडे चालत राहिलो की साधारण 400 अंतरावर नेपियन्सी रोड संपतो आणि पुढे महालक्ष्मी मंदिरावरून हिरापन्ना शॉपिंग सेंटर पर्यंत जाणारा वॉर्डन रोड सुरू होतो. या रस्त्यावर एकूण 4 रॉयल प्रॉपर्टीज होत्या.
2: बडोद्याच्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या धर्तीवर बांधण्यात आलेला नेपियन्सी रोडवरचा जय महाल पॅलेस हा भव्य राजमहाल बडोद्याचे महाराज सर तिसरे सयाजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला होता.
1: श्रोतेहो, मुंबईतल्या राजमहालांची गोष्ट अवश्य ऐका स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 5 पर्यंत FM रेनबो चॅनलवर सकाळी 7:45 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9:00. तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला. आणि हो, आकाशवाणी मुंबईच्या YouTube चॅनलवर हा कार्यक्रम आपण कधीही ऐकू शकता. अवश्य ऐका अज्ञात मुंबई.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी प्रेरणा भारसाखळे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. अंमली पदार्थमुक्त भारत साध्य करण्याचं पंतप्रधान मोदी यांचं मन की बातद्वारे आवाहन. पंतप्रधान मोदी यांना उझबेकिस्तानचा सर्वोच्च राज्य पुरस्कार ओली दाराजली दोस्तलिक प्रदान. योगसाधनेला शाळा महाविद्यालयांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवणं आवश्यक, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा. आणि परभणीच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नसल्याची उपमुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही. आता सविस्तर बातम्या. विकसित भारतासाठी अंमली पदार्थमुक्त युवा या देशभरात सुरू असलेल्या मोहिमेतून अंमली पदार्थमुक्त युवा पिढी आणि अंमली पदार्थमुक्त भारत साध्य करण्याचं उद्दिष्ट असून यात मोठ्या संख्येनं देशाची युवा पिढी सहभागी होत आहे. भारताच्या तरुणांच्या आरोग्य, आनंद आणि उज्ज्वल भविष्यासाठीचा हा सामूहिक संकल्प आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आज पंतप्रधानांनी आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाच्या 137व्या भागातून देश विदेशातील जनतेशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. अंमली पदार्थांच्या व्यसनाचे परिणाम संपूर्ण कुटुंब आणि समाजालाही भोगावे लागतात, असं मोदी म्हणाले. अंमली पदार्थांविरुद्ध जनजागृती करणाऱ्या आणि व्यसनाशी झुंजणाऱ्या व्यक्तींना मदत करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्यांची त्यांनी प्रशंसा केली. अंमली पदार्थ मुक्त भारतासाठी प्रभावी घोषवाक्य बनवण्याचं आवाहन त्यांनी केलं. याबाबत नशामुक्त युवा हा हॅशटॅग वापरून समाज माध्यमावरून याचा प्रसार करण्याचं आवाहन त्यांनी केलं. भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त हर घर तिरंगा ही मोहीम देशाच्या अभिमानाच्या भावनेला अजून बळकट करते, असं सांगून यातून 8 कोटींहून जास्त तिरंगा सेल्फी आपल्याला प्राप्त झाल्याचं ते म्हणाले. सूर्यपाद तिरंगा या उपक्रमामुळे हा उत्सव जगभरात पोहोचल्याचं सांगत या प्रयत्नामुळे समाज एकत्र येतो आणि देशाशी असलेलं नातं अधिक दृढ होतं, असं त्यांनी सांगितलं.

0: शहरांपासून गावातल्या रस्त्यांवर रोज सकाळ ते संध्याकाळ लाखो महिला विविध सामानाची विक्री करतात. अनेकदा केवळ भांडवलाच्या अभावामुळे त्यांचा व्यवसाय भरभराटीला येत नव्हता, मात्र पीएम स्वनिधी योजना अशा लाखो महिलांना नवी शक्ती देत असल्याचं ते म्हणाले. पीएम स्वनिधी योजनेतल्या लाभार्थ्यांपैकी जवळपास 46% महिला असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. देशातल्या 35 लाख महिला यात सामील होऊन व्यवसाय वाढवत असल्याचं सांगून, जेव्हा एखाद्या महिलेचा व्यवसाय वाढतो तेव्हा तिच्या संपूर्ण कुटुंबाचं भविष्यही त्यासोबत प्रगती करतं आणि महिलेचा आत्मविश्वास वाढतो, असं त्यांनी सांगितलं. तसंच रस्त्यावर वस्तू विकणाऱ्या सर्व भगिनींना मी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो, असं ते म्हणाले. पंतप्रधानांनी स्वच्छतेमध्ये एक मोठा सद्गुण असून, जेव्हा एखाद्या ठिकाणचे लोक ते ठिकाण स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करतात तेव्हा होणारा बदल केवळ स्वच्छतेपुरता मर्यादित राहत नाही, तो त्या जागेची संपूर्ण ओळखच बदलून टाकतो, त्या ठिकाणाचं सौंदर्य अधिकच वाढतं, असं ते म्हणाले. देशाच्या विविध भागात स्वच्छतेसाठीचे असे प्रयत्न आपल्याला सतत प्रेरणा देतात, असंही त्यांनी नमूद केलं. भारताच्या वैशिष्ट्यपूर्ण मिशन शक्ती सॅट उपक्रमाची पंतप्रधानांनी यावेळी माहिती दिली. ते म्हणाले,
1: आज हमारी बेटियों के सपनों की उड़ान धरती से निकलकर अंतरिक्ष तक पहुंच रही है और आपको यह जानकर गर्व होगा कि भारत ऐसे सपने देखने वाली दुनिया की हजारों बेटियों को एक साथ जोड़ रहा है. इस प्रयास का नाम है मिशन शक्ति सेट. इसके माध्यम से 108 देशों की 12,000 छात्राओं को सैटेलाइट टेक्नोलॉजी सीखने और इनोवेशन के क्षेत्र में आगे बढ़ने का अवसर मिल रहा है.
0: आपले सण आणि उत्सव आपल्याला परंपरासोबतच आपल्याला एकमेकांशी जोडले जाण्याची संधीही देतात, असं सांगून या सणासुदीच्या काळात आपण पुन्हा एकदा स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचं आवाहन करू इच्छितो, असं ते म्हणाले. भारताचा आत्मनिर्भर बनण्याचा मार्ग हा भारतीय वस्तूंच्या गर्वानं स्वीकार करण्यानंच विस्तारत जाईल, असं सांगून इतरांनाही त्यासाठी प्रेरित करा, असंही पंतप्रधान मोदी यांनी मन की बातमध्ये नमूद केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शावकत मिर्झियोयेव यांच्यात आज ताश्कंदमध्ये शिष्टमंडळ स्तरावर चर्चा झाली. भारत आणि उझबेकिस्तान संबंधांना सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेत असून दोन्ही देश ठोस उद्दिष्ट निश्चित करून पुढे वाटचाल करतील, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. राष्ट्राध्यक्ष मिर्झियोयेव यांच्या हस्ते पंतप्रधान मोदी यांना उझबेकिस्तानचा सर्वोच्च राज्य पुरस्कार ओली दाराजली दोस्तलिक प्रदान करण्यात आला. भारताच्या युवा शक्तीला योग्य दिशा देण्यासाठी योगसाधनेला शाळा महाविद्यालयांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं आहे. लोणावळा इथं कैवल्यधाम योग संस्थेत स्वामी कुवलयानंद यांच्या 143 जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयात पात्र योग शिक्षक अथवा प्रशिक्षकांचं स्वतंत्र पद निर्माण केलं पाहिजे, यामुळे युवकांच्या आरोग्य आणि व्यक्तिमत्व विकासासोबतच प्रशिक्षित योग व्यावसायिकांसाठी रोजगार आणि उद्योजकतेच्या संधी निर्माण होतील, असं राज्यपालांनी यावेळी नमूद केलं.
2: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ॲपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: नेपाळमधल्या अचानक आलेल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या आज 768 पोहोचली असून जवळपास 2500 लोक अद्याप बेपत्ता आहेत. पूरग्रस्त भागातून आतापर्यंत 108 भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आली असून 50 नागरिकांशी पुन्हा संपर्क प्रस्थापित झाल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं. 275 भारतीय नागरिक अद्याप बेपत्ता असल्याचं त्यांनी सांगितलं. नेपाळमधल्या बचाव आणि मदत कार्यासाठी भारतातून 11 टन मदत सामग्री घेऊन चौथं विमान काठमांडूमध्ये दाखल झालं असून ही मदत सामग्री नेपाळ सरकारकडे सुपूर्द करण्यात आल्याचं परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी सांगितलं. परभणीच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नसल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज परभणीत शेतकरी संवाद मेळावा झाला, त्यावेळी ते बोलत होते. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून हे सरकार विकासाला गती दिल्याशिवाय राहणार नाही, असं उपमुख्यमंत्री म्हणाले. परभणीत नवीन MIDC उभारण्यात येईल, असंही त्यांनी यावेळी जाहीर केलं. त्यांनी यासंदर्भात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी दूरध्वनीवरून जाहीर संवाद साधला. मराठा समाजाला न्याय देण्याचं काम हे सरकार करत असून OBC अधिकार कमी न करता त्यांना सवलती देण्याचं काम केलं असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. सरकार समाजाच्या पाठीशी आहे, गरीब

0: समाजाला न्याय दिला पाहिजे हे सरकारचं धोरण असल्याचं उपमुख्यमंत्री म्हणाले. न्याय संस्था आणि विधी सेंटर फॉर लीगल पॉलिसी यांच्यातर्फे बालकांना त्यांच्या संविधानिक हक्कांची माहिती सहज आनंददायी पद्धतीनं मिळावी यासाठी प्रत्येक बालकानं जाणून घ्यावेत असे 18 मूलभूत हक्क हे पुस्तक तयार करण्यात आलं आहे. याचं लोकार्पण महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते नुकतंच करण्यात आलं. उत्तर रेल्वेनं अमृतसर हजूर साहिब नांदेड अमृतसर दरम्यान विशेष आरक्षित रेल्वेगाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ही रेल्वे मागणीनुसार सोडण्यात येणार असून उद्या रात्री 8:10 नांदेड इथून सुटेल अशी माहिती रेल्वे जनसंपर्क विभागानं दिली आहे. ही रेल्वे अमृतसर इथून 6 सप्टेंबर रोजी नांदेडकडे निघेल. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं आणि हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी करावी या प्रमुख मागण्यांसाठी अंतरबाली सराटी इथं पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण आज दुसऱ्या दिवशीही सुरू आहे. नुसते चर्चा करून किती दिवस मराठा समाजावर अन्याय करणार असं नमूद करत या संदर्भातल्या सरकारच्या भूमिकेबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातल्या दररोजच्या 200 टन ओल्या कचऱ्यापासून इंधन म्हणून वापरण्याजोगा जैववायू निर्मितीचा प्रकल्प उभारण्यासाठी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशननं तयारी दर्शवली आहे. यासाठी महापालिका आणि भारत पेट्रोलियम दरम्यान चर्चांच्या पार्श्वभूमीवर येत्या मंगळवारी कराराला मूर्त स्वरूप देण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी यासंदर्भातली माहिती आज दिली. अहिल्यानगर ते बीड डेमू अर्थात डिझेलवर चालणाऱ्या बहुविभागीय रेल्वेच्या वेगात वाढ करण्यात आली असून 1 सप्टेंबरपासून मध्य रेल्वेचं सुधारित वेळापत्रक लागू होणार आहे. यामुळे प्रवासाचा वेळ 1 तास 35 मिनिटांनी कमी होणार आहे. ही रेल्वे अहिल्यानगरहून सकाळी 8:15 सुटून 12:15 बीडला पोहोचेल. परतीची रेल्वे बीडहून दुपारी 12:00 सुटून 4:00 अहिल्यानगरला पोहोचेल. मार्गावरील सर्व प्रमुख थांबे कायम राहणार आहेत. प्रवाशांनी नव्या वेळापत्रकाची नोंद घेऊन प्रवासाचं नियोजन करावं असं आवाहन खासदार बजरंग सोनवणे यांनी केलं आहे. SNDT विद्यापीठाच्या उत्तर महाराष्ट्र प्रादेशिक युवक महोत्सवाचं आज बीडमध्ये तुलसी महाविद्यालयात उत्साहात उद्घाटन झालं. यामध्ये 49 महाविद्यालयं 810 स्पर्धक आणि 28 कला प्रकार रंगत आहेत. महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत आज दुबईत भारताचा सामना थायलंडशी रात्री 8:30 खेळवला जाणार आहे. वर्ष 2024 झालेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेकडून पराभव झाल्यानंतर भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. भारतानं 2012 2016 आणि 2022 या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. अंमली पदार्थमुक्त भारत साध्य करण्याचं पंतप्रधान मोदी यांचं मन की बातद्वारे आवाहन. पंतप्रधान मोदी यांना उझबेकिस्तानचा सर्वोच्च राज्य पुरस्कार ओली दाराजली दोस्तलीक प्रदान. आणि परभणीच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नसल्याची उपमुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.
1: संप्रती वार्ताहर श्रूयंताम. प्रवाचकः जतिन शर्मा. आदौ मुख्य वार्ताः. भारत उज्बेकिस्तानयोः मध्ये खनन आयुर्वेद पर्यटन रणनीतिक सहभागितां समेत्य बहुषु क्षेत्रेषु सन्धिपत्राणि हस्ताक्षरं गतानि. मन की बात इत्याख्ये कार्यक्रमे प्रधानमन्त्रिणा मोदिना PM स्वनिधि योजनया महिला सशक्तिकरणं प्रतिपादितम्. उक्तञ्च 35 लक्षाधिकाः महिलाः अनया लाभान्विताः. प्रधानमन्त्रिणा मिशन शक्ति सेट इत्याख्यः उपक्रमः प्रतिपादितः. 78 शतदेशानां 12,000 छात्राः उपग्रह प्रौद्योगिकीं ज्ञास्यन्ति, नूतनोन्मेषं च साधयिष्यन्ति. मादकमुक्त भारताभियानाय घोषवाक्यानि विषय सामग्रीं च निर्मातुं प्रधानमन्त्रिणा मोदिना युवानः अभ्यर्थिताः. अभियानं देशे द्रुतगत्या प्रवर्धते इत्यपि अमुना प्रोदीरितम्. नेपालदेशे भीष्मजलाप्लावेन मृतानां संख्या 68+700 सम्प्राप्ता. प्रायः 25% जनाः अद्यापि विलुप्ताः. भारतेन 11 वार्ताः विशदीकृत्य. भारत उज्बेकिस्तान देशाभ्याम् अद्य खनन आयुर्वेद पर्यटनार्थिक सहयोग पर्यावरण उच्चशिक्षादि क्षेत्रेषु परस्पर सहयोग संवर्धनाय सन्धिपत्राणि हस्ताक्षरितानि. देशद्वयेन 30+2000 यावत् 5 अर्बुद $ व्यापार लक्ष्यं निर्धारितम्, यत् हि साम्प्रतिक व्यापारस्य 5 गुणितं वर्तते. प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी उज्बेकिस्तानस्य सर्वोच्च सम्मानमपि अलभत. इदं सम्मानं

0: नमस्ते बालमित्रांनो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित गंमत जम्मतच्या आजच्या कार्यक्रमात मी दीपशिखा मुजुमदार तुमचं मनपूर्वक स्वागत करते. छोट्या दोस्तांनो, आजचा कार्यक्रम आपल्यासाठी खास सादर केलेला आहे विद्या मंदिर वाघापूरच्या बालमित्रांनी. चला तर मग ऐकूया.
1: नमस्कार बालमित्रांनो, मी समृद्धी अमृत पाटील, विद्या मंदिर वाघापूर, तालुका बुधरगड, जिल्हा कोल्हापूर शाळेची विद्यार्थिनी. आपले सर्वांचे गम्मत जम्मत या कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत. बालमित्रांनो कसे आहात? मजेत ना? अहो असणारच, आता शाळा नियमित सुरू आहेत. आठवड्यातील सुट्टीचा आजचा दिवस आणि त्यात आपल्या सर्वांचा आवडता कार्यक्रम गम्मत जम्मत. मी आज प्रथम आपल्याला आमच्या शाळेची ओळख करून देते. आमची विद्या मंदिर वाघापूर ही शाळा बुधरगड तालुक्यात वेदगंगा नदीच्या काठी आदमापूरच्या बाळूमामा मंदिरापासून 2 किलोमीटर अंतरावर असून आमच्या गावी नागपंचमीच्या दिवशी मोठी यात्रा भरते. आमची शाळा आम्हा मुलांसाठी विविधांगी कार्यक्रम आणि उपक्रम राबवत आहे. त्यातील एक भाग आपल्या मनोरंजन

साठी आम्ही बालमित्र घेऊन आलो आहोत. यात सहभागी होत आहेत मी समृद्धी पाटील आणि माझ्यासोबत परिणिती दाभोळे, स्नेहा एक्कल, शंभूराजे दाभोळे, शंभूराजे पडवळे, समर्थ पडवळे, रितिका कुंभार, आरुषी कुंभार, अर्णव कांबळे, सर्वेश वाघमोडे, हर्षल परीट हे विद्यार्थी. संगीत साथ तबला वादक श्री शिवाजी गुरव, हार्मोनियम साथ श्री सुभाष सुतार यांची आणि मार्गदर्शन मुख्याध्यापक नवनाथ भरकट, डॉक्टर मारुती गुरव यांचे सह सर्व शिक्षक वृंद विद्यामंदिर वाघापूर. बालमित्रांनो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला धनगर गीत सुंबरानं मांडलं सादर करीत आहे शंभूराजे दाभोळे आणि विद्यामंदिर वाघापूर शाळेचे आम्ही बालमित्र.

0: बालमित्रांनो, आता आमचा अभ्यास ही बालनाटिका सादर करीत आहेत परिणिती दाभोळे, समृद्धी पाटील, रितिका कुंभार, शंभूराजे दाभोळे, अर्णव कांबळे. लेखक आहेत श्री नवनाथ वरखड. अगं परी, मॅडम नी सांगितलेला अभ्यास झाला का लिहून?
1: नाही ग, मी आता खेळणार आहे.
0: अगं रितिका, तुझा तरी अभ्यास झाला का लिहून?
1: नाही ग, मी आता टीव्हीवर मालिका पाहणार आहे.
0: अगं मग अभ्यास कधी करणार आहात तुम्ही?
1: अगं समृद्धी, अभ्यासाला कितीसा वेळ लागतो? मी बाबांचा मोबाईल घेऊन त्यातील AI ॲपवर अभ्यास करते. AI ला प्रश्न विचारते तर तो पटापट उत्तरे देतो आणि मी ती उत्तरे वहीत बराबर लिहून काढते. उत्तरे पण बरोबर मिळतात आणि उत्तरे शोधण्यात आणि विचार करण्यात अजिबात वेळ खर्च होत नाही आणि कमी वेळात अभ्यास पूर्ण होतो.
0: अगं रितिका, अभ्यासाचे तुझे नियोजन काय आहे?
1: मी तर परीची वही तिच्याकडून मागून घेणार आणि पटापट उत्तरे उतरून काढणार. मलाही विचार करण्यास आणि उत्तरे शोधण्यास वेळ लागणार नाही.
0: अगं पण मोबाईल वर अशी उत्तरे शोधणे आणि तयार उत्तरे मिळवण्याने आपल्याला अभ्यासातला आशय समजेलच कसा? यासाठी वाचन तर करायला हवे ना.
1: अगं वेडे, म्हणून तर तुला आमच्यापेक्षा अभ्यास लिहिण्यासाठी जास्त वेळ लागतो, त्यामुळे खेळण्यासाठी वेळ मिळत नाही तुला.
0: पण अशाने यापुढील काळात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा अथवा अन्य कोणत्याही परीक्षेत आपल्याला मोबाईल किंवा अन्य कोणतीही अशी साधने वापरण्यास मनाई असते, त्यावेळी काय कराल?
1: अगं होय की, आता तर AI वर उत्तरे शोधण्याची मी बंद करीन आणि पुस्तके वाचून उत्तरे स्वतःच्या मनाने आणि विचाराने तयार करेन. मी TV पाहते, त्यामुळे माझे मनोरंजन होते.
2: मी मोबाईल वर गेम खेळतो आणि रील्स पाहतो, यामुळे सुद्धा माझे मनोरंजन होते.
0: पण तुम्ही TV वर आणि मोबाईल वर काय पाहतात हे महत्वाचे आहे. आता तर ई विद्यावाहिनी केंद्र सरकारच्या शिक्षण विभागाने प्रसार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसारित केली जाते. तसेच मोबाईल वर दीक्षा, रेडमी असे चांगले ॲप आहेत, हे तुम्ही पाहता का? नाही ना. आपल्याला शाळेत डिजिटल रूम मध्ये जेवढे कार्यक्रम दाखवतात तेवढेच पुरेसे आहेत. घरी TV आणि मोबाईल बंद करायला हवे आपण.
3: काय मुलांनो, काय चर्चा चालली तुमची?
0: सरपंच काका, आम्ही TV आणि मोबाईल पाहण्याच्या बाबतीत बोलत होतो. घरची मंडळी TV वर मालिका पाहतात, त्यामुळे आमच्या अभ्यासात व्यत्यय येतोय. यावर काहीतरी उपाय तुम्ही करायला हवा, अशी आमची शाळेच्या बालसभेत चर्चा सुद्धा झाली. आम्ही तुम्हाला भेटायला येणार होतो, पण तुम्ही जिथे भेटलात हेच छान झाले.
3: बरं, तुमचे काय म्हणणे? आता काय उपाय करायला हवं असं तुम्हाला वाटते?
4: आमच्या अभ्यासाच्या वेळी घरच्या मंडळींनी एकतर TV बंद ठेवावा अथवा आम्ही अभ्यास करताना TV आवाज कमी करावा आणि मोठ्यांनी आम्ही अभ्यास करत असताना मोबाईल वर रील्स पाहताना आवाज कमी ठेवावा.
3: ठीक आहे, मी आजच ग्रामपंचायतच्या शिपायाद्वारे दौंडी देतो आणि सर्व जाहिरात फलकावर तसे प्रसारित करतो की सायंकाळी 6:30 ते 8:30 या वेळेत पालकांनी एकतर TV बंद ठेवावा अथवा TV आवाज कमी करावा आणि अभ्यास करत असताना जवळ मोबाईल वर रील पाहणे बंद करावे. मोबाईलचे संवाद मला मुलांच्या अभ्यासाच्या ठिकाणापासून दूर करावायचे आहेत.
4: धन्यवाद सरपंच काका. बरं, चला आता आपापल्या अभ्यासाला बसूया.
0: बालमित्रांनो, यानंतर प्राणी आणि पक्ष्यांचे आवाज सादर करीत आहे शंभूराजे पडवळे, समर्थ पडवळे, रितिका कुंभार, आरुषी कुंभार, शंभूराजे दाभोळे.
5: नमस्कार बालमित्रांनो, मी शंभूराजे दाभोळे.
6: मी समर्थ पडवळे.
5: आता घोड्याच्या खिंकाळण्याचा आवाज ऐकूया.
7: आता आम्ही मेंढीचा आवाज काढून दाखवणार आहे.

नमस्कार बालमित्रांनो, मी आयुषी कुंभार. आता धोधो पाऊस पडत आहे, नद्या नाले ओसंडून वाहत आहेत, त्या पाण्याचा आवाज कसा येतो बघा.

बालमित्रांनो, यानंतर समूहगीत पाणी वाचवा सादर करीत आहेत समृद्धी पाटील, स्नेहा एककर, आरुषी कुंभार, परिणिती दाभोळे, अर्णव कांबळे, रितिका कुंभार, शंभूराजी दाभोळे आणि सर्व बालचमू. गीताची रचनाकार आहेत डॉक्टर मारुती गुरव.

नमस्कार, माझ्या कवितेचे नाव अभिमान मराठीचा. या या इकडे या, गीत मराठी गाऊया. या या इकडे या, गीत मराठी गाऊया. तिरंगा झेंडा फडकवूया, देशाचा मान बाळगूया. तिरंगा झेंडा फडकवूया, देशाचा मान बाळगूया. या या इकडे या, गीत मराठी गाऊया. या या इकडे या, गीत मराठी गाऊया. एक ताल सुर लावूया, एक ताल सुर लावूया.

गीत मराठी गाऊया या इकडे या, गीत मराठी गाऊया एक ताल सुर लावूया, एक ताल सुर लावूया गीत मराठी गाऊया, गीत मराठी गाऊया ताट उभारून त्या झेंड्याला सलामी आपण देऊया, ताट उभारून त्या झेंड्याला सलामी आपण देऊया, या इकडे या गीत मराठी गाऊया, या इकडे या गीत मराठी गाऊया, मराठ्यांच्या पराक्रमाचे गीत आपण गाऊया।

0: या इकडे या गीत मराठी गाऊया, इकडे या गीत मराठी गाऊया, गडकिल्ले पाहूया शिवरायांचे गीत गाऊया, गडकिल्ले पाहूया शिवरायांचे गीत गाऊया, या इकडे या गीत मराठी गाऊया, या इकडे या गीत मराठी गाऊया। धन्यवाद
1: बालमित्रांनो, यानंतर प्रश्नमंजुषा सादर करीत आहे विद्या मंदिर वाघापूर शाळेचे आम्ही बालमित्र। अरे आज आपण प्रश्नमंजुषा खेळ खेळूयात का?
2: हो।
1: आपण एकमेकांना प्रश्न विचारू। रोहन मला प्रश्न विचारेल, मी राधाला प्रश्न विचारेन, राधा नितीनला प्रश्न विचारेल, नितीन नंदाला प्रश्न विचारेल आणि नंदा रोहनला प्रश्न विचारेल। असे आपण वर्तुळाकार बसूया आणि मागच्या आणि पुढच्याला, पुढच्या आणि त्याच्या पुढच्याला असे एकमेकांना प्रश्न विचारूया, म्हणजे सर्वांचाच अभ्यास होईल।
2: ठीक आहे सुधा, आम्ही तयार आहोत, चला वर्तुळाकार बसूया। रोहन तू सुरुवात कर।
3: सांगा बरे, वनस्पती श्वसनासाठी कोणता वायू घेतात?
1: अगदी सोपं आहे, ऑक्सिजन।
3: चूक, कोण बरोबर उत्तर सांगणार?
4: मी सांगते, कार्बन डायऑक्साइड।
3: बरोबर।
1: आता मी प्रश्न विचारते, प्रश्न गणितातला आहे, सर्वात मोठी सममूळ संख्या कोणती?
4: दोन।
1: बरोबर।
4: आता माझा प्रश्न, क्षेत्रफळाच्या दृष्टीने पृथ्वीवरील सर्वात लहान खंड कोणता?
5: मी सांगतो, ऑस्ट्रेलिया। बरोबर आहे ना?
4: बरोबर।
5: महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणत्या शहराला म्हणले जाते? नंदा तू याचे उत्तर सांग।
6: पुणे। होय ना?
5: हो।
6: आता मी प्रश्न विचारू। सांगा बरे, मानवी शरीराचा आकाराने सर्वात मोठा अवयव कोणता?
3: त्वचा। बरोबर आहे ना?
6: हो अगदी बरोबर।
1: आता आपली सर्वांची पहिली फेरी पूर्ण झाली, आता दुसरी फेरी सुरू करू, ती माझ्यापासून सुरू करते। राधा या प्रश्नाचे उत्तर सांग पाहू। भारत सरकारने मराठी साहित्य सेवेचा सर्वोच्च असा भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार पहिल्यांदा कोणत्या मराठी साहित्यिकास प्रदान केला?
4: वी स खांडेकर तथा विष्णू सकाराम खांडेकर। आता मी प्रश्न विचारते, भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय गायिका कोण? नितीन तू उत्तर सांगायचे आहेस।
5: माफ करा हं, मला उत्तर माहित नाही।
4: नंदा तू सांग बर।
6: मी वाचलंय याचे उत्तर, MS सुभालक्ष्मी। आता माझा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते?
3: माननीय श्री यशवंतराव चव्हाण। मी प्रश्न विचारू का?
2: विचार।
3: शून्य या संख्येचा शोध कोणी लावला?
1: शून्य या संख्येचा शोध भारतीय गणितज्ञ आर्यभट्ट यांनी लावला। आता दुसरी फेरी पूर्ण झाली, आपण थांबूया का?
2: हो।
1: बालमित्रांनो, या आमच्या प्रश्नमंजुषेच्या खेळामुळे तुमच्या सामान्य ज्ञानात भर पडली असेलच ना?
2: हो।
1: आता चिवताई मोबाईलवर माझ्याशी बोल ही समूहगीत सादर करीत आहे सर्व बालचमू। रचना केली आहे डॉक्टर मारुती गुरव यांनी।

0: बालमित्रांनो, कसा वाटला आमचा गम्मत जम्मत कार्यक्रम? छान ना? आता निरोप घेऊया. धन्यवाद.
1: छोट्या दोस्तांनो, आजचा हा कार्यक्रम तुम्हाला आवडला का हे आम्हाला तुमच्या पत्राद्वारे किंवा ईमेलद्वारे आठवणीने कळवा. हा कार्यक्रम आपल्यासाठी सादर केला होता विद्या मंदिर वाघापूर तालुका भूदरगड जिल्हा कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांनी. यामध्ये सहभागी होते समृद्धी पाटील, परिणिती दाभोळे, स्नेहा एकल, शंभूराजे दाभोळे, समर्थ पडवळे, शंभूराजे पडवळे, रितिका कुंभार, आरुषी कुंभार, अर्णव कांबळे, सर्वेश वाघमोडे आणि हर्षल परीट. तबला वादनाची साथ शिवाजी गुरव यांची होती, तर हार्मोनियम साथ केली होती सुभाष सुतार यांनी. यांना मार्गदर्शन केलं होतं डॉक्टर मारुती गुरव, तसंच मुख्याध्यापक नवनाथ वरकट आणि त्यांचे सहकारी शिक्षक यांनी. तर बालमित्रांनो, आजच्या आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित गंमत जम्मत या कार्यक्रमात आता सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर यांच्यासह मी दीपशिखा मुजुमदार आपला इथंच निरोप घेते. नमस्कार.

0: याचबरोबर गंमत जम्मत हा बालमित्रांसाठीचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळची 6:56 झाली आहेत. ठीक 7 ऐकूया प्रादेशिक बातम्या. दरम्यान ऐकूया काही संदेश.
1: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.

0: रोहन आणि रियाच्या लव्ह स्टोरीची मॅच झाली सुरू. दोघांनी खाल्लं इटालियन क्युझिन, वेटरने फेकला स्पिन, 4000 आलं बिल. रोहनचे धडकले जोरात दिल, तो आपले वॉलेट गेला होता विसरून. रियाने केले डिजिटल पेमेंट, बनली कूल. तुम्ही क्यू आर कोड स्कॅन करून UPI ने करा पेमेंट, डिजिटल पेमेंटने जिंका लाईफची प्रत्येक टूर्नामेंट.
1: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
2: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
3: देवी भुवन हा नेपियन्सी रोडवरचा शेवटचा महाल. हा महाल मागे टाकून आपण पुढे उत्तरेकडे चालत राहिलो की साधारण 400 मीटर अंतरावर नेपियन्सी रोड संपतो आणि पुढे महालक्ष्मी मंदिरावरून हिरापन्ना शॉपिंग सेंटर पर्यंत जाणारा वॉर्डन रोड सुरू होतो. या रस्त्यावर एकूण 4 रॉयल प्रॉपर्टीज होत्या.
4: बडोद्याच्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या धर्तीवर बांधण्यात आलेला नेपियन्सी रोडवरचा जय महाल पॅलेस हा भव्य राजमहाल बडोद्याचे महाराज सर तिसरे सयाजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला होता.
3: श्रोतेहो, मुंबईतल्या राजमहालांची गोष्ट अवश्य ऐका स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 5 सप्टेंबर पर्यंत FM रेनबो चॅनल वर सकाळी 7:45 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9:00. तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला. आणि हो, आकाशवाणी मुंबईच्या YouTube चॅनलवर हा कार्यक्रम आपण कधीही ऐकू शकता. अवश्य ऐका अज्ञात मुंबई.

0: आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अंमली पदार्थ मुक्त युवा ही मोहीम म्हणजे देशाच्या युवा वर्गाच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा सामूहिक संकल्प असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातले संबंध सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर न्यायला दोन्ही देशांच्या नेत्यांची संमती. सरसकट मराठा समाजाला कुणबी म्हणून घोषित करा अशी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांची मागणी. तर सर्व कायदेशीर मागण्यांवर चर्चा करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. आणि नेपाळमध्ये काठमांडू इथं अडकलेले नागपूरचे 102 यात्रेकरू सुरक्षित परतले. विकसित भारतासाठी देशभरात राबवली जात असलेली अंमली पदार्थमुक्त युवा ही मोहीम हा देशाच्या युवा वर्गाचं आरोग्य आनंद आणि उज्ज्वल भविष्यासाठीचा सामूहिक संकल्प असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. त्यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. युवा पिढी आणि अंमली पदार्थमुक्त भारत हे उद्दिष्ट आहे असं ते म्हणाले. अंमली पदार्थ विरोधात जनजागृती करणाऱ्यांचं आणि या व्यसनाशी झुंजणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचं त्यांनी कौतुक केलं. ही मोहीम प्रभावी ठरावी यासाठी देशातल्या आशय निर्मात्यांनी विविध भाषांमधल्या आशयाच्या माध्यमातून योगदान द्यावं, तसंच यासाठी नशामुक्त युवा हा हॅशटॅग वापरण्याचं आवाहनही त्यांनी केलं. देशभरात लाखो महिला विविध व्यवसाय करतात, मात्र भांडवलाच्या अभावामुळं त्यांच्या व्यवसायाची प्रगती होत नाही ही बाब त्यांनी अधोरेखित केली. मात्र प्रधानमंत्री स्वनिधी योजनेमुळे आता अशा लाखो महिलांना नवं बळ मिळू लागल्याचं ते म्हणाले. या योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये महिलांचं प्रमाण जवळपास 46% आहे आणि देशभरातल्या सुमारे 35 लाख महिला या योजनेमुळे आपल्या व्यवसायाचा विस्तार करू लागल्या असल्याची माहिती त्यांनी दिली. याच अनुषंगानं देशभरातल्या विविध यशोगाथाही त्यांनी श्रोत्यांसमोर मांडल्या. हे महिला सक्षमीकरणाचं एक जिवंत उदाहरण असल्याचं ते म्हणाले.
1: जब एक महिला का कारोबार बढ़ता है तो उसके साथ पूरे परिवार का भविष्य आगे बढ़ता है. बच्चों की एजुकेशन बेहतर होती है, घर की जरूरतें पूरी होती हैं और महिला के भीतर आत्मविश्वास और मजबूत होता है. यही तो है.

0: महिला सशक्तिकरण का एक जीवंत रूप।
1: आज आपल्या मुलींची स्वप्न देखील अवकाशात झेप घेऊ लागल्याचं ते म्हणाले। याच अनुषंगानं भारत राबवत असलेल्या मिशन शक्ती सॅट या अभियानाविषयी त्यांनी सांगितलं। राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली असून विद्यार्थिनींच्या सहभागानं तयार केलेला एक उपग्रह चंद्राच्या कक्षेत पाठवण्याची तयारी सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली। प्रधानमंत्र्यांनी स्वच्छतेचं महत्वही श्रोत्यांना सांगितलं। जेव्हा लोक एखादं ठिकाण स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करतात तेव्हा स्वच्छतेसोबतच त्या जागेची संपूर्ण ओळखही बदलते असं ते म्हणाले। आपली गावं शहरं नद्या आणि तीर्थक्षेत्रांची ओळख आपल्या वागणुकीतून घडते आणि जेव्हा त्याला स्वच्छतेची जोड मिळते तेव्हा त्या त्या ठिकाणाचं सौंदर्य अधिकच वाढतं असं प्रतिपादन त्यांनी केलं। निसर्गाचं रक्षण केल्यामुळेच आपलं जगणं समृद्ध होऊ शकतं असा विचार मोदी यांनी श्रोत्यांसमोर मांडला। वनसंवर्धन आणि उपजीविकेचा समतोल साधणारी देशभरातली प्रेरक उदाहरणं त्यांनी श्रोत्यांसमोर मांडली आणि कृषी क्षेत्रात होत असलेल्या वेगवेगळ्या यशस्वी प्रयोगांविषयी देखील त्यांनी सांगितलं। आपले सण आणि उत्सव आपल्या परंपरांसोबतच आपल्याला एकमेकांशी जोडले जाण्याची संधीही देतात असं ते म्हणाले। आगामी सण उत्सवांचा उल्लेख करत त्यांनी स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी व्होकल फॉर लोकल या मंत्राचा अंगीकार करण्याचं आवाहन केलं। भारतीय वस्तू अभिमानानं स्वीकारल्यानं आत्मनिर्भर भारताचा मार्ग अधिक प्रशस्त होत जाईल असं ते म्हणाले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मुंबईतल्या कृष्ण शेषाद्री यांच्याशी विशेष संवाद साधला। ऐतिहासिक माहिती रंजक पद्धतीनं मांडता यावी तसंच त्यात सर्वसामान्यांचा सहभाग आणि योगदान लाभावं यासाठी कृष्ण शेषाद्री यांनी भारत राज्य हे संकेतस्थळ सुरू केलं आहे। प्रधानमंत्र्यांनी या संवादात शेषाद्री यांच्या याच अभिनव प्रयत्नांबद्दल समजून घेतलं। प्रधानमंत्र्यांनी मन की बात मध्ये केलेल्या या उल्लेखाबद्दल आनंद वाटत असल्याची भावना कृष्ण शेषाद्री यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केली।
2: जब मैंने ये वेबसाइट बनाना शुरू किया था वो एक छोटा सा एक हॉबी जैसा प्रोजेक्ट की तरह से शुरू किया था। प्रधानमंत्री जी ने मुझे सिर्फ सवाल नहीं पूछे थे, उन्होंने मेरा वेबसाइट देखा और उसे एक्सपीरियंस किया, उसमें अलग अलग फीचर देखे, उसको पूरी तरह से समझा, उसकी पूरी तरह से परखा और फिर उसके बारे में मेरे को पूछा। उनको मेरा वेबसाइट अच्छा लगा, इससे ज्यादा वैलिडेशन मेरे को और कुछ नहीं हो सकता है।
1: भारत आणि उझबेकिस्ताननं परस्पर द्विपक्षीय संबंध सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचा निर्णय घेतला आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि उझबेकिस्तानचे अध्यक्ष शौकत मिर्झियोएव यांच्यात आज ताशकंदमध्ये झालेल्या शिष्टमंडळ स्तरीय चर्चेत हा निर्णय झाला। 2030 पर्यंत 5 अब्ज अमेरिकी डॉलर इतक्या वार्षिक व्यापाराचं उद्दिष्टही या बैठकीत निश्चित केलं गेलं। उझबेकिस्तानकडून भारताला युरेनियमचा दीर्घकालीन पुरवठा करण्यासाठी एक आराखडा तयार करण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली। यावेळी विविध क्षेत्रांशी संबंधित करारांवरही स्वाक्षरी झाली तसंच विविध क्षेत्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर सहमतीही व्यक्त केली गेली। विकसित भारत आणि यांगी उझबेकिस्तान या सामायिक विकासाच्या संकल्पनांना पुढची दिशा देण्याच्या उपाययोजनांवर या चर्चेत भर दिला गेला। दोन्ही देशांमधल्या सहकार्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल प्रधानमंत्री मोदी यांना ओली दर्जाली दोस्तलिक या उझबेकिस्तानच्या परदेशी नेत्यांसाठीचा सर्वोच्च पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। किर्गिझस्तानमध्ये 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर या दरम्यान होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या 26व्या शिखर परिषदेतही प्रधानमंत्री सहभागी होणार आहेत। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। राज्य सरकारनं मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणून घोषित करावं अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी आज वार्ताहरांशी बोलताना केली। ही मागणी पूर्ण झाली नाही तर मुंबईपर्यंत मोर्चा काढण्याचा आणि आंदोलन आणखीन तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला. जरांगे यांनी आंतरवली सराठी इथं पुन्हा सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. मराठा समुदायाच्या मुख्य समितीची बैठक 12 सप्टेंबर रोजी आंतरवली सराठी इथं होणार असून मुंबईत उपोषण करण्याबाबतचा निर्णय या बैठकीत घेतला.

0: जाईल, तोपर्यंत सरकारनं आपल्या मागण्या मान्य कराव्यात असं त्यांनी सांगितलं. जरांगे यांच्या समर्थनार्थ मराठा समाजाचे सदस्य मोठ्या प्रमाणात आंतरवली सराठी इथं जमले आहेत. दरम्यान मराठा समाजाच्या प्रश्नांवर याआधीही मार्ग काढला होता, यातूनही मार्ग काढू, सरकारचे प्रतिनिधी जरांगे यांच्याशी चर्चा करतील असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात वार्ताहरांशी बोलताना केलं.
1: ज्या काही मागण्या कायदेशीर असतील, संविधानाच्या अंतर्गत असतील आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचं त्या ठिकाणी उल्लंघन करणाऱ्या नसतील अशा सगळ्या मागण्यांकरता आम्ही चर्चेची दारं खुली ठेवली.
0: भारताच्या युवा शक्तीला योग्य दिशा देण्यासाठी योग अभ्यासाला शाळा महाविद्यालयांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवणं आवश्यक आहे असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी आज केलं. लोणावळा इथं कैवल्यधाम योग संस्थेत स्वामी कुवलियानंद यांच्या 143व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. योग पर्यटन, प्रशिक्षण, संशोधन, डिजिटल व्यासपीठं, उपकरणं, वस्त्र आणि विविध सेवांच्या माध्यमातून एमएसएमई, स्टार्टअप, महिला उद्योजक, कारागीर आणि स्थानिक समुदायांसाठी रोजगार आणि व्यवसायाच्या संधी निर्माण होऊ शकतात असं ते यावेळी म्हणाले. नेपाळमध्ये आलेल्या महापुरामुळे काठमांडू इथं अडकलेले नागपूरचे 102 यात्रेकरू आज सकाळी सुरक्षित राज्यात परतले. या महापुरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 768 पोहोचली असून जवळपास 2500 जण अद्याप बेपत्ता आहेत. गेल्या 2 दिवसात जवळपास 600 भारतीय नागरिकांनी चीनमधून नेपाळमध्ये प्रवेश केला तर 900 भारतीय नागरिक चीनमध्ये सुरक्षित आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अंमली पदार्थ मुक्त युवा ही मोहीम म्हणजे देशाच्या युवा वर्गाच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा सामूहिक संकल्प असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातले संबंध सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर न्यायला दोन्ही देशांच्या नेत्यांची संमती. सरसकट मराठा समाजाला कुणबी म्हणून घोषित करा अशी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांची मागणी, तर सर्व कायदेशीर मागण्यांवर चर्चा करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. आणि नेपाळमध्ये काठमांडू इथं अडकलेले नागपूरचे 102 यात्रेकरू सुरक्षित परतले. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:35 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: सुनबाई, काय सासूबाई, ह्या घराचे काही नियम आहेत.
3: जसे?
2: जसे इथे कॅश ची परंपरा नाहीये.
3: मग देवाण घेवाण?
2: ते आम्ही डिजिटल पेमेंट करतो.
3: ओह,
2: जसे UPI ने?
3: अच्छा.
2: हो, आणि ऐक, अजून एक नियम आहे.
3: तो काय आहे सासूबाई?
2: सुनमुख पाहून पैसे सुद्धा UPI ने मिळतील.
3: तुम्ही पण ना सासूबाई.
4: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
5: प्रत्येक देवाण घेवाण आता सुलभ आहे.
6: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळची 7:11 झाली आहेत. आता ऐकूया घनश्याम वासवानी यांनी गायलेलं स्वच्छता भारत अभियान हे गीत.

श्रोते, आताच आपण ऐकलं घनश्याम वासवानी यांनी गायलेलं स्वच्छता भारत अभियान हे गीत. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळची 7:15 होत आहेत. ऐकूया वृत्तविशेष.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळची 7:27 झालेली आहेत. यानंतर ऐकूया दिल्ली केंद्रावरून महिला T20 आशिया चषक क्रिकेट मालिका 2026 अंतर्गत भारत आणि थायलंड या संघादरम्यान दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम इथे खेळला जाणाऱ्या सामन्या

0: याचे प्रत्यक्ष वर्णन ठीक 7:30 वाजता. दरम्यान ऐकूया काही संदेश.
1: हाय, मी शर्वरी.
2: नमस्कार, मी रोहित.
3: मी सुखदा.
1: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
2: आम्ही चर्चा करतो,
3: आम्ही गप्पाही मारतो,
1: आम्ही मजा मस्तीही करतो.
2: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
1: आपुलकी आधार
2: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
1: वनिता मंडळात
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
3: आपुलकी या घरात.

0: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी।
1: दोनशे 229 किलोमीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्झवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे। श्रोते, रात्रीचे 7:30 वाजलेत। आता ऐकूयात शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम शेतशिवार। यामध्ये आवड बळीराजाची हा कार्यक्रम सहभाग आहे। संजय थोरात, वैशाली वांगीकर आणि शीतल निमजे यांचा ऐकूयात।

0: आवड बळीराजाची। हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना आमच्या शेतकरी बंधूंना संजय थोरातचा,
1: शीतल निमजेचा
2: आणि वैशाली वांगीकरचा
0: आम्हा सर्वांचा स्नेहाचा प्रेमाचा
1: नमस्कार।
0: श्रोते हो, वेळ न लावता सुरू करूया तुमचा आमचा कार्यक्रम। कार्यक्रमात पहिलं पत्र आहे छत्रपती शाहूनगर हिंगोलीचे पेंटर रामचंद्र इंगोले, सिद्धांत इंगोले, टिकू इंगोले, रमाबाई सुरेंद्र इंगोले, मयुरी सुरभी, मंजुषा गौतम इंगोले, नागेश्वरनगर माटेगाव तालुका पूर्णा इथून शेषराव बोबडे, सोनाजी सीताराम, वैष्णवी सुवर्णा, वेणुताई, शुभम बोबडे, बालाजी बोबडे, मारुतराव भुसारे नवकीकर, गणेश मोरे आहिरवाडीकर, पांगरा शिंदे तालुका वसमत जिल्हा हिंगोलीचे श्रोते आहेत सुनील जबडे, टेलर आर डी इंगोले, नामदेवराव शिंदे, पंडितराव शिंदे, चांदू बलखंडे, छोटू दादा इंगोले।
2: बरोबर।
0: पुढचं पत्र आहे ती गावचे हे श्रोते आहेत तालुका वडवणी जिल्हा बीडचे तुळशीराम शिंपले पाटील, रामदास शिंपले, बाबासाहेब शिंपले, कुशीवर्ता शिंपले, कांचनताई शिंपले, साक्षी ठेमरे आणि समस्त शिंपले परिवार ती गाव। कंपोस्ट वळसंगी तालुका अहमदपूर जिल्हा लातूरचे हे श्रोते आहेत उमेशचंद्र नाळापुरे, वसुंधराताई नाळापुरे, प्रज्ञा राजकुमार मध्यवाड, संकेत साईनाथ मध्यवाड, देवयानी धनश्री आरुष नाळापुरे आणि समस्त मित्र परिवार। मुक्काम हिपरसोगा तालुका औसा जिल्हा लातूरचे हे श्रोते आहेत उस्मान शेख फौजी, सायरा बानो शेख, दस्तगीर शेख, फैजानबी शेख, शाकिर शेख, इस्लामबी शेख, बाबा शेख, करिश्मा शेख, सानिया शकील पठाण, वळसंगीकर, बिस्मिल्लाबी शेख, गदर शेख आणि निलोफर शेख हिप्पर सोगा।
1: अच्छा।
0: तालुका बिलोली जिल्हा नांदेड येथून चांदनी आयुब सय्यद आणि बाळ राजे अमन सय्यद, महिरा सय्यद आणि समस्त मित्र परिवार। शिवदास गलांडे, सौ जयश्रीताई गलांडे, अतुल गलांडे, अनुजा गलांडे, परळी वैजनाथ, समता नगर इथून हे छानसं पत्र पाठवतात।
2: बरोबर।
1: तालुका हदगाव जिल्हा नांदेड येथून शंकर गिरबिडे, सुमन, दिलीप, कविता आणि समस्त गिरबिडे परिवार। राजमाता नगर बुलढाणा येथून नरेंद्र नरवाडे, ज्योती नरवाडे, आकांक्षा नरवाडे, आकाश कुमार आणि समस्त मित्र परिवार। आणि तसंच दौलताबाग मुरादाबाद येथून जाफर हुसेन, नेमा बेगम, कासिम अली, नदीम अली, जुनेद अब्बासी आणि समस्त मित्र परिवार।
2: गुंजाळा तालुका जिल्हा बीडहून नारायणदेव घुगे, नानीबाई घुगे, सुनंदा, महेश, निर्मला, भगवान आणि समस्त मित्र मंडळ। आणि तसंच बघ, हे पत्र आपल्याला प्राप्त झालेलं आहे राहणार खुजडा तालुका पूर्णा जिल्हा परभणीहून भगवान कुरे, मारुती कुरे, पूरभाजी कुरे, गोरखनाथ कुरे, आदिनाथ कुरे आणि समस्त मित्र मंडळ। तसंच राहणार सिरसी खुर्द तालुका कंधार जिल्हा नांदेडहून शशिकांत कदम, सुनीता कदम, अविनाश गजानन, समीक्षा सायली, सुयश हिंदवी, कृष्णा कदम। तसंच हडोळ तालुका अहमदपूर जिल्हा लातूरहून

0: नामदेव कलमे, आकाश कलमे, आशा कलमे, नारा गुडे, थारबाग कर्नाटक येथन प्रियंका अविनाश रेड्डी, मुक्काम पोस्ट म्हातरगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथन रामराव बहिरजी जाधव, दत्तराव जाधव, नागनाथ जाधव, मारुती जाधव, चंद्रकांत जाधव, देवंश बोखारे, गोविंद बोखारे, स्वराज जमधाडे, ऋतुराज जमधाडे आणि समस्त मित्रमंडळ, या सगळ्या श्रोत्यांना राज्यस्तरीय कृषी प्रसारणाच्या माध्यमातून अन्नद्रव्याची कमतरता लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतलताई निमजे यांनी घेतलेली मुलाखत आम्हाला मनापासून आवडली असं यांनी पत्रात लिहून पाठवलं.
1: तेव्हा छानशी हे पत्र पाठवली आणि अभिप्राय पाठवला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप
0: धन्यवाद.
1: आणि आता वळूया यांच्या आवडीच्या गीताकडे.
0: नक्कीच.

0: तर हे पत्र पाठवणारे आपले श्रोते आहेत मुक्काम नांदखेड जिल्हा वाशिमून अशोक चुमळे दिनेश रुपेश लीलाबाई चैताली प्रीती चांदणे आणि समस्त चुमळे परिवार. याच गीताची आवड आपल्याला लिहून कळविलेली आहे लक्ष्मीबाई अनाज मंडी रोड वंदनानगर इंदोर येथनं राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न खर्चे ललिता नारायण खर्चे गणेश कार्तिक खर्चे संजना परीखर्चे मालती स्वाती प्रयाग चौधरी आणि समस्त मित्रमंडळ.
1: बरं.
0: रवींद्र पवार मीनाताई पवार श्रीकांत पवार एकनाथ काळे राजेश आनकर मौजे गोवर्धन तसंच नारायण चिरके चंपाबाई चिरके राहुल चिरके कृष्णा चिरके अक्षय मोरे करण गांगर्डे समर्थ उमरे तालुका माजलगाव जिल्हा बीडचे हे श्रोते होते.
2: दसमले चौक परतूर जिल्हा जालन्याचे हे श्रोते आहेत सुरेश अप्पा दसमले सौरभ दसमले सुधाकर दाजी सरजे सौ जयश्रीताई दसमले कुमारी शिवानी दसमले सौ अर्चना काटे कुमारी आकांक्षा काटे आणि समस्त दसमले आणि काटे परिवार. मुक्काम पोस्ट खानापूर चित्ता तालुका जिल्हा हिंगोलीचे श्रोते आहेत सदानंद मुळे सौ संजीवनीताई मुळे सौ साधनाताई मोगलकर सौ अर्चनाताई रोहिणकर कुमारी माहेश्वरी रोहिणकर सौ प्रियंकाताई सदानंद मुळे आणि संपूर्ण मुळे परिवार. डॉक्टर नामदेव भुतेकर मुक्काम जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालन्याचे श्रोते आहेत त्यांच्यासोबत आहेत अभिषेक भुतेकर गणेश भुतेकर.

0: भूतेकर, कार्तिक भूतेकर, अश्विनी भूतेकर जळगाव, वैष्णवी जगदाळे हर्सुल सावंगी छत्रपती संभाजीनगर, वैभव गौरव लोखंडे भावसिंगपुरा छत्रपती संभाजीनगर, मेघराज युवराज कोलते रिधुरा देवी रुद्र कोळकर वाकुळणी तालुका बदनापूर, आणि सोबत आहेत ज्ञानेश्वर पाटील डवले ब्राह्मणखेडा, रामदास देवराव पाटील टोंगरे सावरगाव हडप, असं या श्रोत्यांनी छानसं पत्र पाठवलेलं आहे. राहणार बोराडे गल्ली मंठा तालुका मंठा जिल्हा जालन्याचे हे श्रोते आहेत. विठ्ठलराव अण्णा बोराडे, बाबासाहेब बोराडे, साई प्रसाद, गणेश बोराडे, महेश योगेश, अनिल बोराडे आणि शिवांश गणेश जाधव बोर रांजणीकर हे छानसं पत्र पाठवतात. रवळगाव तालुका सेलू जिल्हा परभणीचे श्रोते आहेत. शंकर भदरगे, छाया भदरगे, सुबोध भदरगे, विक्रांत भदरगे आणि समस्त भदरगे परिवार हे छानसं पत्र पाठवत आहेत.
1: राहणार शिरूर ताजबंद तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथून भिवाजी कांबळे, निर्मला, यशवंत, ज्योती आणि समस्त मित्र परिवार.
0: बर.
1: म्हातारगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथून दत्तराव जाधव, रामप्रसाद जाधव, देवाशिष बोखारे, स्वराज जमथाडे आणि समस्त मित्र परिवार. राहणार बरसाले मळा आंतरवाली दाई तालुका घनसावंगी जिल्हा जालना येथून ज्ञानदेव माऊली बरसाले, दामूअण्णा बरसाले, बालासाहेब बरसाले, संभा बरसाले, कुंडलिकराव बरसाले, पांडुरंग ज्ञानदेव बरसाले, सखाराम काका बरसाले, कार्तिक बरसाले, अशोक काका बरसाले, बंडूमामा आटकळ, अनंतराव यादव, एकनाथ दादा बरसाले, ज्ञानोबा माऊली उगले अंकल, राहणार जिरडगाव, तसंच राहणार जवळा झुटे तालुका पाथरे जिल्हा परभणी येथून सुरेश दादा, रणजितराव झुटे, श्रुती, संग्राम, अनिल झुटे, सुनील झुटे, भगवान, रामभाऊ रणपिसे, परमेश्वर सुंदर परसो, बाळू रणपिसे, तसंच उत्तमराव मामा खरात आणि समस्त मित्र परिवार.
2: बर. उमरे मामा रेवली तालुका परळ वैजनाथ येतन सर्जराव गव्हाणे, सुमन सुंदरराव उमरे, पृथ्वीराज, धनंजय, शिवराज, अश्विनी उमरे, मनीषा उमरे आणि समस्त मित्रमंडळ. मुक्काम पोस्ट खेरडावाडी तालुका जिल्हा हिंगोली येतन शहाजी बोडखे, नंदा बोडखे, हनुमान बोडखे, उत्तम बोडखे, तसंच मुक्काम आसोलवाडी तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली येतन आत्माराम आसोले, ललिता आसोले, दुर्गा आसोले आणि समस्त मित्रमंडळ. मुक्काम पोस्ट नागठाणा जिल्हा वाशिम येतन गजानन परिहार, उषा परिहार, अक्षय, अतुल, समर्थ, सुषमा परिहार आणि समस्त मित्रमंडळ. रांजणी तालुका घनसावंगी जिल्हा जालना इथून दिलीप हलगे, बंडू हलगे, छाया हलगे, मीरा, बायडाबाई, संजय, सुमित, संकेत, जयदीप, प्रेरणा, अपर्णा, दीपाली आणि समस्त हलगे परिवार.
1: या सर्व श्रोत्यांना सोयाबीन पिकावरील किडींची ओळख, प्रादुर्भावाची लक्षणे आणि एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर राजेंद्र जाधव यांची प्रसारित झालेली मुलाखत या सर्व श्रोत्यांना खूप आवडली. श्रोते हो, तुम्ही पत्र पाठवलं, खूप खूप धन्यवाद.
2: चला तर मग मंडळी आता ऐकूयात या सगळ्या श्रोत्यांच्या आवडीचे एक छानसे गीत.
3: हसणार कधी, बोलणार कधी,
4: वाट बघ.

0: राग तुझा जाणार नाही।
1: गाव वेणी तालुका महागाव जिल्हा यवतमाळ येथून नारायण आबाजी पुंडे, हर्षदराव पुंडे, सोनबाराव पुंडे आणि मित्र परिवार। तसंच वाघाडी येथून बाबासाहेब काळे, पांडुरंग, अर्चना, बद्रीनाथ पठाडे, वेदांत, प्रेरणा आणि मित्र परिवार। गणेशनगर तालुका पूर्णा येथून बळीराम भारती, शांताबाई भारती, नंदकिशोर भारती, आदित्यगिरी, पूजा भारती आणि समस्त मित्र परिवार। शंकरराव साळवे संस्कार, अक्षय, श्रेया, श्रेयस, गंगा आणि समस्त मित्र परिवार। तसंच राहणार तिरुका तालुका जळकोट जिल्हा लातूर येथून प्रज्ञा राजकुमार मध्यवाड, सुरेखा लक्ष्मण मध्यवाड, संकेत साईनाथ, निखिल, निशांत। मुरढव तालुका रेणापूर जिल्हा लातूर येथून भागवत मोठेगावकर, भाग्यश्री, प्रसाद मोठेगावकर आणि समस्त मित्र परिवार।
2: तिरुपती नगर लातूरचे श्रोते आहेत संगीता जैन, सूरज जैन, पी आर जैन, दयानंद नगर नांदेडचे प्रकाश जैन आणि समस्त मित्र परिवार।
1: गुरुचौक पोफाळी तालुका उमरखेड येथून गणेशराव लांडगे, विमलताई लांडगे, अलका लांडगे, कुमार विनायक लांडगे, कुमार वरुण लांडगे। ढाणकी तालुका उमरखेड येथून श्रीकांत डांगे, करुणा डांगे, ओमकार अंजली डांगे आणि समस्त मित्र परिवार।
2: हे श्रोते आहेत राष्ट्रपाल गजभिये, राधिका गजभिये, बेबी अनिष्का आणि तन्मय गजभिये। हे राहणार आहेत तर डोंगरगाव राज नांदगाव छत्तीसगडचं हे छानसं पत्र आलेलं आहे।
3: अकोट येतना नितीन पाटील, नलिनी पाटील, अजिंक्य, आदित्य, एन ए फोकमारे आणि समस्त पाटील परिवार।
2: सराटे तालुका जिल्हा जालना येथून शिवाजी ढाकणे, पुंजाराम दादा सराटे, आत्माराम ढाकणे, सुंदरबाप्पा जाधव आणि विनायक सोसे।
3: मारुती शंकर भोसले होर्टीकर हनुमाननगर सोलापूरचे हे श्रोते आहेत। मालन मारुती भोसले, सचिन मारुती भोसले आणि समस्त मित्रमंडळ। तसंच मुक्काम पोस्ट फुलवळ तालुका कंधार जिल्हा नांदेडहून सुधाकर गायकवाड, विकास गायकवाड, प्रीती गायकवाड, आशा, दीपांजली गायकवाड, दीक्षा वाघमारे, शशांक वाघमारे आणि समस्त मित्रमंडळ। तसंच पांढरकवड्यावरून देखील काही श्रोते आपल्या या कार्यक्रमाशी जोडले गेले आहेत। तर सय्यद अमिनूर, सय्यद आदिल आणि फरजाना सय्यद। नळेश्वर नगर नरवेल जिल्हा बुलढाणा इथनं पियस नावकर, निर्मला नावकर, विशाल नावकर आणि समस्त मित्रमंडळ। भवानी दापका तालुका कमलनगर जिल्हा बिदर इथनं संजय उद्बाळे, मंगला, आकाश, विकास, करण आणि समस्त उद्बाळे परिवार। आणि तसंच गंगाधर पोपलवाड, सम्यक पोपलवाड, प्रियंका पोपलवाड, लक्ष्मीबाई पोपलवाड, भारत धुळे आणि उत्तम जमधाडे। बोराळा धरण तालुका मालेगाव येतनं दत्ता घायाळ, सुनीताबाई, सानिका, गजानन आणि समस्त घायाळ परिवार। तालुका हुमनाबाद जिल्हा बिदर येतनं धरमसिंह राजपूत, पूनम, निलेश, पूजा, श्रद्धा आणि समस्त राजपूत परिवार। गाजर गवत निर्मूलन जनजागृती सप्ताहानिमित्त डॉक्टर अशोक जाधव यांच्याशी राधावाईनी यांनी साधलेला संवाद मनापासून आवडला आणि या मुलाखतीच्या माध्यमातून गाजर गवताचं सामूहिक प्रकारे निर्मूलन आपण कशा पद्धतीने करायला पाहिजे याविषयीची बहुमोल अशी माहिती मिळाली। पत्र पाठवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।
2: तेव्हा ऐकूयात या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं हे छानसं गीत।

0: हे आपले श्रोते आहेत नखाते हातगाव तालुका पाथरीचे शिवाजी नखाते, जाणवी नखाते, मानसी नखाते, मयूर कवळे, सोहम नखाते आणि समस्त मित्र परिवार शिवाजी नखाते. मुक्काम पोस्ट काळेगाव तालुका जाफराबाद जिल्हा जालन्याचं हे पत्र आहे. श्री सुधाकर जाधव, श्री प्रशांत जाधव, चिरंजीव प्रणव देशमुख, चिरंजीव संचित देशमुख, सौ जगुताई जाधव, सौ स्वातीताई देशमुख, सौ वर्षाताई देशमुख, सौ पूजाताई देशमुख, कुमारी प्रणाली देशमुख, कुमारी ऋतुजा देशमुख आणि समस्त जाधव आणि देशमुख परिवार. बीड इथून प्रकाश पगारिया, पराग पगारिया, प्रदीप पगारिया, केशव पटेल आणि सरला प्रकाश, हे छानशे पत्रांचा मी आता समावेश केलेला आहे.
1: तर यानंतरचं पत्र आहे वरुड जवळका येथून महेंद्र सरकटे, विजया सरकटे, स्वराज वानखडे आणि समस्त मित्र परिवार.
2: राहणार बोररांजणी तालुका घनसावंगी जिल्हा जालना येथून सुंदरबाप्पा जाधव, आशिष काळे, साईप्रसाद बोराडे, सरजूदादा जाधव, वर्षाताई, रघुनाथ महाराज देशपांडे, छगनराव आनंदे, ज्ञानोबा माऊली उगले, भानुदास मामा खंडागळे, कुंजारामजी सराटे, भानुदास महाराज आटकळ, गणेश सुंदरबाप्पा जाधव. राहणार जवळा झुटा तालुका पाथरी जिल्हा परभणीहून सुरेश दादा, रणजितराव झुटे, श्रुती, संग्राम, अनिल झुटे, सुनील झुटे, राज, रणवीर, किशोर शिंदे, विनायकराव सोसे, उत्तमराव दादा खरात आणि समस्त मित्रमंडळ.
1: मुक्काम पोस्ट गुंजोटी तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथून प्रल्हादराव आलापुरे, सुशीलाबाई आलापुरे, रुपाली तुकाराम आलापुरे, जयश्री, श्रीकांत आणि समस्त आलापुरे परिवार.
2: बीड येथना पीबी कुलते, हनुमंत कुलते, समर्थ, वल्लभ, श्रावणी, प्रथमेश आणि समस्त कुलथे परिवार.
1: जांभरुण तालुका अर्धापूर येथून दुर्गादास जोशी, गंगाधर, गजानन, संजय, आशिष, पृथ्वीराज सांधवी, परभणी येथून गणेश हारगावकर आणि समस्त मित्र परिवार.
2: आजनी खुर्द येथन राजेंद्र कांबळे, मनकर्णा कांबळे, विश्वजीत, बुद्धभूषण, मायादेवी, लक्ष्मण ठाकरे, प्रणव, प्रणाली, प्रणिता आणि समस्त मित्रमंडळ. आणि हे शेवटचं पत्र माझ्या हातामध्ये आहे. मुक्काम पोस्ट वारणानगर तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर येथन अमित नारायण लोंढे, विजय नारायण लोंढे, अर्चना, स्वाती, मीनाक्षी, चार्वी, रितेश, नांदा, रणवीर, रेशमा, राज, नीरज आणि समस्त मित्रमंडळ.
1: या सगळ्या श्रोत्यांना जलसंधारण सप्ताह निमित्त पावसाळ्यातील मृदा आणि जलसंधारणाच्या उपचारांची घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत या सगळ्या श्रोत्यांना खूप आवडली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून भरपूर अशी माहिती आम्हाला भेटली असं यांनी पत्रामध्ये लिहून कळवलंय. श्रोते हो, तुम्ही पत्र पाठवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: आणि आता वळूया या श्रोत्यांच्या गाण्याकडे, ऐकूयात छान संगीत.

0: आणि याबरोबरच श्रोते हो, आजच्या या बहारदार अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून ही गाणी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचविलेली आहेत आणि सोबतच तुम्ही जे मस्त असा अभिप्राय लिहून पाठविलेला होता तो देखील आम्ही तुमच्यापर्यंत वाचून दाखविलेला आहे. पुन्हा पुढच्या कार्यक्रमात आपल्याला भेट घ्यायचीच आहे. आता मात्र कार्यक्रमातून आम्ही निरोप घेतो.
1: मी आपला मित्र संजय थोरात,
2: मी शीतल निमजे
0: आणि मी वैशाली वांगीकर
1: आपला निरोप घेतो आहेत. पुढच्या कार्यक्रमात भेटण्यासाठी तोपर्यंत
0: नमस्कार.

श्रोते हो, आत्ताच आपण आवड बहिराजांची हा कार्यक्रम ऐकलात. शेतशिवार या कार्यक्रमांतर्गत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, यानंतर ठीक 8 वाजता मन की बात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाच्या मराठी अनुवादाचं पुनः प्रसारण मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. तोपर्यंत आनंद घ्या या वाद्यसंगीताचा.

0: खऱ्या नोटेशी का खेळतोयस?
1: ब्रो, ही फाटलेली आहे.
0: ऐक, कापलेल्या फाटलेल्या किंवा जुन्या नोटांना
2: बँक ब्रांच मध्ये एक्सचेंज करू शकता.
1: वाव, नवी नोट मिळेल.
0: हो, ज्यातून तू आम्हाला पिझ्झा पार्टी देशील.
2: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.
3: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीची 8 वाजत आहेत. यानंतर ऐकूया मन की बात कार्यक्रमाच्या मराठी अनुवादाचे पुनःप्रसारण.
4: आकाशवाणी मुंबई केंद्र. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेल्या मन की बात या संवादाचा मराठी
2: ते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.
3: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीची 8 वाजत आहेत. यानंतर ऐकूया मन की बात कार्यक्रमाच्या मराठी अनुवादाचे पुनःप्रसारण.
4: आकाशवाणी मुंबई केंद्र. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेल्या मन की बात या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करत आहोत. ऐकूया तर मन की बात.
5: माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. मन की बातच्या आजच्या नवीन भागामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आपण जाणताच की हे एक असं व्यासपीठ आहे जिथं नेहमी नवनवीन उपक्रमांवर प्रकाश टाकला जातो आणि देशवासियांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांवर चर्चा केली जाते. या नवनवीन कल्पना तुम्हा सर्वांच्या अथक ऊर्जेतून आणि समर्पणातूनच निर्माण होत असतात. मित्रांनो, काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीनं सामाजिक माध्यमांवर लिहिलं होतं की आषाढी एकादशीच्या शुभप्रसंगी इतिहास रंजक करण्यासाठी एका उपक्रमाची सुरुवात करताना मला आनंद होत आहे. त्याने पुढे स्पष्ट केलं की ही कल्पना अतिशय सोपी आहे. तुम्ही त्या वेबसाईटला भेट द्यायची आणि कोणतंही एक वर्ष निवडायचं. तुम्हाला सहजपणे समजेल की त्या काळात भारताच्या विविध भागांवर कोणत्या राज्यकर्त्याचं वर्चस्व होतं. मलाही ही गोष्ट खूप रंजक वाटली आणि त्याविषयी अधिक माहिती गोळा करण्याचं मी ठरवलं. मला असं समजलं की हे काम मुंबईत राहणाऱ्या श्री कृष्ण शेषाद्री यांनी केलं आहे. विशेष म्हणजे कृष्णजींनी या वेबसाईटसाठी www.bharatrajya.com असं अत्यंत सोपं नाव निवडलं आहे. त्यांनी घेतलेल्या मेहनतीची माहिती तुम्हा सर्वांपर्यंत नक्कीच पोचायला हवी. म्हणूनच मला वाटलं की आपण थेट श्री कृष्णजींशीच संवाद साधावा. मित्रांनो, कृष्णजी आपल्याशी फोनवरून जोडले गेले आहेत. नमस्कार कृष्णजी.
6: नमस्कार सर. नमस्कार
5: भाऊ. मला समजलं आहे की तुमचा तंत्रज्ञान क्षेत्राशी काहीही संबंध नाही किंवा तुम्ही इतिहासाचे शिक्षकही नाही आहात. तरीही तुम्ही तंत्रज्ञानाचा वापर करून इतिहासाला समर्पित अशी एक वेबसाईट तयार केली आहे. मला खूप उत्सुकता आहे, हे सर्व कसं घडलं?
6: धन्यवाद सर. आपल्याशी संवाद साधायला मिळाला ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची घटना आहे. माझ्याबद्दल सांगायचं तर मी सुरुवातीला इंजिनियर म्हणून काम केलं, त्यानंतर MBA केलं आणि त्यानंतर

0: मार्केटिंगच्या क्षेत्रात उतरलो. मात्र या सर्व प्रवासामध्ये माझी इतिहासातील रुची कायम होती. मला लहानपणापासूनच या विषयाचं एक आकर्षण वाटत आलं आहे. मला नेहमीच इतिहासाशी संबंधित काहीतरी करायचं होतं. विशेषतः इतिहास अधिक रंजक आणि आकर्षक कसा करता येईल यावर काम करण्याची माझी खूप इच्छा होती. त्याबरोबरच इतिहास शिकवण्याच्या पद्धतीत सुधारणा आणि बदलांना भरपूर वाव आहे असंही मला वाटत होतं. त्यामुळे लोकांपर्यंत इतिहास प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी आपण इतिहास गोष्टींच्या स्वरूपात मांडू शकतो असा माझा विश्वास होता.
1: कृष्णजी, भारतीय इतिहासातला कोणता पैलू जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा असं तुम्हाला वाटतं आणि ज्याबद्दलची माहिती जास्तीत जास्त लोकांना व्हावी असं तुम्हाला वाटतं?
0: सर, आपल्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये भारतीय इतिहास ज्या प्रकारे शिकवला जातो यावरून तुमच्याही लक्षात आलं असेलच की तो अनेकदा एखाद्या विशिष्ट साम्राज्याच्या किंवा राज्याच्या दृष्टिकोनातून मांडला जातो आणि अशा साम्राज्यांवरच प्रमाणाबाहेर भर दिला जातो. या प्रक्रियेत आपण इतर महान साम्राज्यांबद्दल अनभिन्न राहिलो आहोत, जसे की चोल, पल्लव, काश्मीरचे कारकोटा घराणं आणि अहोम, ज्यांनी आसाममध्ये किमान 600 वर्षे आपली संस्कृती आणि मूल्यव्यवस्था जपली. याकरिताच लोकांना या भव्य साम्राज्याची ओळख करून देण्यासाठी एक व्यासपीठ निर्माण करण्याचा विचार मी केला.
1: कृष्णजी, आपण खूप कठोर परिश्रम करत आहात. मी तुम्हाला एक काल्पनिक प्रश्न विचारतो. जर तुम्हाला भारतीय इतिहासातल्या कोणत्याही 3 व्यक्तींशी संवाद साधण्याची संधी मिळाली तर तुम्ही कोणाची निवड कराल आणि का?
0: हो सर, सर्वप्रथम मला राजा चोल किंवा राजेंद्र चोल, जे चोल साम्राज्यातील अत्यंत शक्तिशाली आणि महत्त्वपूर्ण राजे होते, त्यांच्याशी संवाद साधायला आवडेल. बृहदीश्वर मंदिर किंवा गंगाईकोंड चोलपुरम यांसारखी भव्य शिवमंदिरे उभारण्याची दूरदृष्टी त्यांना कशी सुचली हे मला समजून घ्यायचं आहे. याबाबतची कल्पना कशी सुचली, त्याचं नियोजन कसं केलं आणि पुढील 1-2 हजार वर्षापर्यंत लोकांना प्रेरणा देत राहील अशी निर्मिती करण्याचा विचार त्यांना नेमका कशामुळे सुचला हे मला जाणून घ्यायचं आहे. त्यांच्याकडून मला हेच शिकायचं आहे. दुसरं व्यक्तिमत्व म्हणजे हेमू, ज्यांच्याकडे माझ्या मते भारतीय इतिहासात खूप कमी लक्ष दिलं गेलं आहे. भारतीय इतिहासाच्या पुस्तकांमध्ये आपण त्यांच्याबद्दल सहसा 2-3 ओळींपेक्षा जास्त काही वाचत नाही. हेमू हे एक सामान्य माणूस, एक सामान्य नागरिक आणि व्यापारी होते. त्यांनी पुढे जाऊन एक साम्राज्य उभारलं. या घटनांकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो. ते केवळ साम्राज्य निर्मातेच नव्हते तर एक लष्करी विचारवंत आणि प्रतिभावान व्यक्तीही होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 23 युद्ध लढली आणि त्यापैकी 22 जिंकली. त्यांची विचार प्रक्रिया आणि एका सामान्य माणसापासून अशा महान राजापर्यंतचा त्यांचा प्रवास समजून घेण्यात मला विशेष रस आहे. आणि तिसरी व्यक्ती एक अत्यंत रंजक व्यक्तिमत्व म्हणजे त्रिभुवन महादेवी नावाची स्त्री. त्या ओदिशामधल्या भौमकर घराण्यातल्या होत्या आणि त्यांची कथाही अतिशय वेदक आहे. साधारणपणे 850 सुमारास शेजारील पाल साम्राज्याने त्यांच्या राज्यावर आक्रमण केलं आणि त्या युद्धात त्यांचे पती जे राजा होते वीरगतीला प्राप्त झाले. परिणामी साम्राज्याच्या विस्तारावर याचा परिणाम झाला. त्यांचे सरदार आणि नेते त्यांना सोडून जाऊ लागले. अशा कठीण परिस्थितीत त्रिभुवन महादेवींनी प्रशासनाची धुरा आपल्या हाती घेतली. त्या भारतातल्या पहिल्या स्वतंत्र महिला राज्यकर्त्यांपैकी एक ठरल्या. त्यांनी केवळ सरकारला स्थैर्यच दिलं नाही तर पुढील 100 वर्षे कलिंग आणि आसपासच्या प्रदेशावर आपली सत्ता टिकवून ठेवण्याइतपत त्याला सामर्थ्यवानही बनवलं. तर सर, अशा या 3 रंजक ऐतिहासिक व्यक्ती आहेत ज्यांना मला भेटायला आवडेल.
1: कृष्णजी, असं वाटतं की तुम्ही जणू एक जिवंत इतिहास झाले आहात आणि त्यात पूर्णपणे तल्लीन झाला आहात. मी आपली वेबसाईट अतिशय उत्सुकतेनं पाहिली आणि मला त्यात सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे तो टॅब, ज्याद्वारे लोक या वेबसाईटवर सुधारणा आणि सूचना पाठवू शकतात. अशा विधायक प्रतिक्रियांचं स्वागत करण्याची तयारी असणं हीच मुळात एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे. आपल्याला लोकांकडून सूचना मिळण्यास सुरुवात झाली आहे का? आणि

0: आपण त्यावर कशा प्रकारे कार्यवाही करता?
1: हो सर, आम्हाला लोकांकडून अनेक सूचना मिळतात. या सूचनांचे साधारणपणे दोन प्रकार पडतात. एका प्रकारात सुधारणांचा समावेश असतो, जसं की एखाद्या विशिष्ट काळात एका विशिष्ट राजाने विशिष्ट प्रदेशावर राज्य केलं होतं, किंवा एखादी विशिष्ट लढाई विशिष्ट वेळी झाली होती, यांसारख्या गोष्टी निदर्शनास आणून देणं. आणि दुसऱ्या प्रकारात वेबसाईटवर नवीन वैशिष्ट्ये जोडण्याबाबतच्या सूचनांचा समावेश असतो. आम्हाला अशा दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया मिळत असतात. त्यामुळे जेव्हा आम्हाला एखाद्या विशिष्ट काळात विशिष्ट राजाने विशिष्ट प्रदेशावर राज्य केल्याबाबतची सूचना मिळते, तेव्हा आम्ही ती माहिती घेऊन आमच्याकडील स्रोतांशी तिची पडताळणी करतो. जसं आम्हाला एक अशी सूचना मिळाली की आम्ही भारतासाठी जी माहिती प्रदर्शित केली होती ती राज्यांच्या पातळीवरही दर्शवणं अधिक चांगलं ठरेल, म्हणूनच आम्ही ती सुविधा लगेच अंमलात आणली. तसंच मुलांसाठी ही माहिती अधिक आकर्षक वाटावी या उद्देशानं आम्ही सर्व राज्यांची सांख्यिकीय माहिती ट्रम्प कार्डच्या स्वरूपात सादर करणारी आणखी एक सुविधा सुरू केली. त्यानंतर ही सर्व माहिती एकाच ठिकाणी एकत्रित केली, जेणेकरून ती कोणालाही डाउनलोड आणि शेअर करता येईल अशी एक सूचना करण्यात आली. सध्या आम्ही या सूचनेवर काम करीत आहोत. आपण सगळेच परिपूर्ण नसल्यामुळे आपल्याकडून चुका होऊ शकतात, हे मान्य करणं महत्त्वाचं आहे, आणि म्हणूनच आम्ही यात दुरुस्तीची सुविधा समाविष्ट केली आहे. आम्हाला ही साईट सर्वांच्या उपयोगाची असावी असं वाटतं. काळाच्या ओघात लोकांचं योगदान सामावून घेऊन आम्हाला असं एक व्यासपीठ उभारायचं आहे जे इतिहासाला पुढील अनेक वर्षांसाठी एक रंजक विषय बनवेल.
0: कृष्णजी, आपण खरंच एक उल्लेखनीय काम केलं आहे. इतिहासा व्यतिरिक्त आपल्याला नक्कीच अनेक छंद असतील. आपण आणखी काय करता?
1: नाही सर, मी तसा थोडा कंटाळवाणा माणूस आहे. मला तंत्रज्ञान आणि इतिहासामध्ये खूप रस आहे, आणि या दोन विषयांची सांगड घातलेल्या उपक्रमावर मी काम करत असल्यामुळे दिवसभर त्यातच पूर्णपणे मग्न असतो.
0: ठीक आहे कृष्णजी, तुम्हाला खूप शुभेच्छा. तुम्ही अतिशय चांगली सुरुवात केली असून मला खात्री आहे की तुमचा हा दृष्टिकोन लोकांना नक्कीच भावेल आणि त्यांना आकर्षित करेल. तुम्हाला माझ्या शुभेच्छा. मित्रांनो, कृष्णजींचा हा उपक्रम केवळ इतिहासाच्या विद्यार्थ्यांनाच नव्हे तर आपल्या सर्वांनाच भूतकाळाबद्दल रंजक पद्धतीने जाणून घ्यायला मदत करेल. तुमच्याकडेही अशा उपक्रमांविषयी काही माहिती असेल तर कृपया नक्की शेअर करा. माझ्या प्रिय देशवासियांनो, विकसित भारतासाठी अंमली पदार्थ मुक्त युवा ही मोहीम सध्या संपूर्ण देशभरात राबवली जात आहे. या उपक्रमाचं उद्दिष्ट अगदी स्पष्ट आहे, अंमली पदार्थ मुक्त युवा पिढी आणि अंमली पदार्थ मुक्त भारत. या मोहिमेत मोठ्या संख्येनं देशाची युवा पिढी सहभागी होत आहे. हा उपक्रम भारताच्या तरुणांच्या आरोग्यासाठी, आनंदासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठीचा सामूहिक संकल्प आहे. मित्रांनो, अंमली पदार्थांचं व्यसन केवळ त्या व्यक्तीलाच उद्ध्वस्त करत नाही तर त्या व्यक्तीचं संपूर्ण कुटुंब आणि समाजालाही परिणाम भोगावे लागतात. अंमली पदार्थांविरुद्ध जनजागृती करणाऱ्या आणि व्यसनाशी झुंजणाऱ्या व्यक्तींना मदत करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्यांचं मी कौतुक करू इच्छितो. अंमली पदार्थ मुक्त भारतासाठी तुम्ही एखादं प्रभावी घोषवाक्य सुचवू शकाल का? आपले तरुण संगीतकार अंमली पदार्थ मुक्त जीवनाचा संदेश देणारी गाणी तयार करू शकतील का? विद्यार्थी आणि नाट्य समूह अशी हृदयस्पर्शी लघु नाटकं लिहू शकतील का, ज्यातून अंमली पदार्थांचे धोके अधोरेखित केले जातील आणि त्याचबरोबर व्यसनावर मात करण्याचा मार्गही दाखवतील? आपल्या देशात उत्कृष्ट आशय निर्मिती करणाऱ्यांची कमतरता नाही. मी त्यांना आवाहन करतो की त्यांनी विविध भाषांमध्ये असा आशय तयार करावा ज्यामुळे समाजाला मदत होईल. तुमचे हे प्रयत्न योग्य हॅशटॅग वापरून सोशल मीडियावर नक्की शेअर करा, कारण अनेकदा औपचारिक मोहिमांपेक्षा अशा सर्जनशील प्रयत्नांचा प्रभाव अधिक पडतो. भारताच्या तरुणाईला अंमली पदार्थांच्या आहारी जाण्यापासून आणि व्यसनाधीनतेपासून दूर ठेवण्याच्या या उदात्त कार्यात आपण सर्वजण आपलं योगदान देऊया. कृपया हॅशटॅग नशा मुक्त युवा हा हॅशटॅग वापरून तुमचे प्रयत्न सोशल मीडियावर शेअर करा. माझ्या प्रिय देशवासियांनो,

ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्याला आपल्या सभोवताली देशभक्तीचे विविध पैलू पाहायला मिळतात. या काळात प्रत्येकाच्या हृदयात देशभक्तीची भावना अधिकच दृढ होत असते. राष्ट्रीय हातमाग दिन आणि भारत छोडो आंदोलनाच्या स्मृतिदिनापासून ते फाळणीच्या भीषणतेची आठवण सांगणारा दिवस, अशा विविध प्रसंगांमुळे हा महिना विशेष ठरला आहे. स्वातंत्र्यदिन आणि राष्ट्रीय अंतराळ दिन प्रत्येक नागरिकाच्या मनात अभिमानाची भावना निर्माण करतात. हर घर तिरंगा ही मोहीम या भावनेला अजून बळकट करते. हे वर्ष आणखी एका कारणास्तव अत्यंत महत्त्वपूर्ण ठरलं आहे, कारण यावर्षी वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण होत आहेत. यावेळी 8 कोटींहून अधिक तिरंगा सेल्फी अपलोड करण्यात आले आणि तिरंग्याचा हा उत्सव केवळ भारतापुरता मर्यादित राहिला नाही, तर यावर्षी सूर्यपथ तिरंगा या उपक्रमाद्वारे आपल्या तिरंग्याने जगभरात एक अनोखा प्रवास केला. फिजीमधील सुवा इथं सूर्याच्या पहिल्या किरणांसोबत तिरंगा फडकवण्यात आला. त्यानंतर आशिया, आफ्रिका आणि युरोपमधल्या भारतीय दूतावास आणि कार्यालयांमध्ये तो फडकवण्यात आला आणि अखेरीस तो अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को पर्यंत पोहोचला. अशाच प्रयत्नांमुळे समाज एकत्र येत असतो, तसंच यामुळे देशाशी असलेलं आपलं नातंही अधिक दृढ होतं. या प्रयत्नांमध्ये सहभागी असलेल्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. मित्रांनो, माझ्या प्रिय देशवासियांनो, शहरांपासून ते गावातील रस्त्यांवर रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत लाखो महिला आपापल्या कामात व्यग्र असतात. काही जणी भाजीपाला विकतात, काही फळं, काही चहाचे स्टॉल लावतात, तर काही जणी फुलं, दिवे आणि पूजेचं साहित्य विकतात. अनेकदा केवळ भांडवलाच्या अभावामुळे त्यांचा व्यवसाय भरभराटीला येत नाही, पण आता पीएम स्वनिधी योजना अशा लाखो महिलांना नवी शक्ती देत आहे. महिला सक्षमीकरणाच्या या पैलूवर जितकी चर्चा व्हायला हवी तितकी होत नाही. पीएम स्वनिधी योजनेच्या लाभार्थ्यांपैकी जवळपास 46% महिला आहेत. याचा अर्थ देशभरातील अंदाजे 35 लाख महिला या योजनेत सामील होत आहेत आणि आपला व्यवसाय वाढवत आहेत. मित्रांनो, गाझियाबादची बबिता शर्मा हे याचं उत्तम उदाहरण आहे. बबिता पूजेचं साहित्य विकण्याचा एक छोटा स्टॉल चालवत असे. फुलं, दिवे, अगरबत्ती आणि नारळ यासारख्या वस्तू विकून ती आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हातभार लावत असे. तिनं खूप मेहनत केली, पण तिचा व्यवसाय वाढवण्यासाठी भांडवलाची गरज होती. तिला पीएम स्वनिधी योजनेतून आर्थिक मदत मिळाली. तिनं आपल्या स्टॉलवरील मालाचा साठा वाढवला आणि व्यवसाय वाढवला. ग्राहक वाढले, उत्पन्न वाढलं आणि हळूहळू तिच्या रस्त्याच्या कडेला असलेल्या छोट्या स्टॉलचं एका दुकानात रूपांतर झालं. मित्रांनो, बंगळुरूच्या TS निंगम्मा यांचं उदाहरणही खूप प्रेरणादायी आहे. निंगम्मा आणि त्यांच्या पतीने इडली, डोसा आणि सांबार विकण्याचा एक छोटा व्यवसाय सुरू केला. व्यवसाय यशस्वी झाला, पण त्यांना विस्तारासाठी भांडवलाची गरज होती. निंगम्बा यांनाही पीएम स्वनिधी योजनेतून मदत मिळाली. त्यांनी आपल्या गाडीची सुधारणा केली, मोठ्या प्रमाणात माल खरेदी करण्यास सुरुवात केली आणि मेन्यूमध्ये अनेक नवीन पदार्थांचा समावेश केला. ग्राहक वाढले, उत्पन्न वाढलं आणि कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारली. आज त्या आपल्या 3 मुलांना चांगलं शिक्षण देऊ शकत आहेत. मित्रांनो, जेव्हा एखाद्या स्त्रीचा व्यवसाय वाढतो तेव्हा तिच्या संपूर्ण कुटुंबाचं भविष्यही त्यासोबत प्रगती करतं. मुलांचं शिक्षण सुधारतं, घरातील गरजा पूर्ण होतात आणि स्त्रीचा आत्मविश्वास वाढतो. हे महिला सक्षमीकरणाचं एक जिवंत उदाहरण आहे. रस्त्यावर वस्तू विकणाऱ्या सर्व भगिनींना मी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, स्वच्छतेमध्ये एक मोठा सद्गुण आहे. जेव्हा एखाद्या ठिकाणचे लोक ते ठिकाण स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करतात तेव्हा होणारा बदल केवळ स्वच्छतेपुरता मर्यादित राहत नाही, तो त्या जागेची संपूर्ण ओळखच बदलून टाकतो. देशाच्या विविध भागातील स्वच्छतेसाठी

असे प्रयत्न आम्हाला सतत प्रेरणा देत राहतात. पटवाई हे उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातील एक गाव आहे. तिथे आकाश आणि रोहन या नावाच्या दोन मित्रांच्या लक्षात आलं की त्यांचा आजूबाजूचा परिसर घाणीनं भरलेला आहे. मग आकाश आणि रोहन यांनी कचऱ्याच्या पिशव्या उचलल्या आणि साफसफाईसाठी निघाले. हळूहळू इतर तरुणही त्यांच्यात सामील होऊ लागले. क्लीन अप पटवाई या नावाचा एक गट तयार झाला. या तरुणांनी आतापर्यंत गंगेचे 4 घाट स्वच्छ केले आहेत आणि 1 टनाहून अधिक प्लास्टिक कचरा त्यांनी हटवला आहे. त्यांनी असंख्य तलाव आणि सार्वजनिक ठिकाणं स्वच्छ केली आहेत. मित्रांनो, या वर्षी श्री अमरनाथ यात्रेदरम्यान स्वच्छता आणि सार्वजनिक सहभागाचं असंच एक प्रेरणादायी उदाहरण पाहायला मिळालं. हजारो स्वच्छता कर्मचाऱ्यांनी खडतर मार्गांवर रात्रंदिवस सेवा बजावली. या वर्षीच्या यात्रेदरम्यान 400 मेट्रिक टनांहून अधिक कचरा गोळा करून त्यावर प्रक्रिया करण्यात आली. ह्या प्रयत्नातील एका गोष्टीचं मला विशेष कौतुक वाटलं. या स्वच्छता मोहिमेत भाविकांनीही सहभाग घेतला. 16,000हून अधिक यात्रेकरूंनी स्वच्छता राखण्याची शपथ घेतली. 10,000हून अधिक यात्रेकरूंना जबाबदार यात्री प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं. इथे एक अनोखा प्रयोगही करण्यात आला. यात्रेदरम्यान घोडे आणि खेचरांच्या शेणाचं बायोगॅसमध्ये रूपांतर करण्यात आलं आणि त्या स्वच्छ ऊर्जेनं स्वच्छ ज्योत प्रज्वलित करण्यात आली. अशा प्रकारे बाबा बर्फानींच्या या पवित्र यात्रेदरम्यान स्वच्छता ही सेवा आणि श्रद्धेचं एक रूप ठरली. मित्रांनो, आपली गावं असोत वा शहर, आपल्या नद्या असोत वा तीर्थक्षेत्र, त्यांची ओळख आपल्या वागणुकीनेही घडते. आणि जेव्हा या वागणुकीत स्वच्छतेचा समावेश होतो तेव्हा त्या ठिकाणाचं सौंदर्य अधिकच वाढतं. माझ्या प्रिय देशवासियांनो, कधी कधी एक छोटा छंद जीवनातील मोठ्या संधींचे दरवाजे उघडतो. नागालँडच्या फेक जिल्ह्यातील वेसालू पुरो यांचा प्रवासही असाच आहे. वेसालू एका शेतकरी कुटुंबात वाढल्या. लहानपणापासूनच त्यांनी आपल्या आईवडिलांना शेती करताना पाहिलं होतं आणि त्यांना फुलांबद्दल खूप प्रेम होतं. 2021 हा छंद जोपासत त्यांनी लहान प्रमाणावर फुलांची लागवड करायला सुरुवात केली. हळूहळू त्यांना त्यात क्षमता दिसू लागली. त्यांच्या लक्षात आलं की लग्न समारंभ असो वा इतर सण, फुलांना नेहमीच मागणी असते. वेसालू यांनी हा छंद जोपासण्याचा निर्णय घेतला. या प्रवासात त्यांनी स्थानिक कृषी विज्ञान केंद्रातून शास्त्रीय पद्धतीनं फुलशेतीचं प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी केवळ 0.25 एकर जमिनीवर हजारो ग्लॅडिओलसची रोपं लावली. त्यांच्या पहिल्याच प्रयत्नात 5,000हून अधिक फुलं उमलली. मित्रांनो, हे यश वेसालू यांच्यासाठी एका नव्या पर्वाची सुरुवात ठरलं. त्यांनी आपला पुष्प शेतीचा व्यवसाय आणखी विस्तारला. जी फुलं एकेकाळी केवळ स्थानिक बाजारपेठेपुरती मर्यादित होती ती आता नागालँडमधून दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये पोचत आहेत. वेसालू पुरो यांचा प्रवास आपल्याला दाखवून देतो की जेव्हा एका छंदाला कठोर परिश्रम आणि योग्य मार्गदर्शनाची जोड मिळते तेव्हा तो नवीन संधींची दारं उघडू शकतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत जे एक छोटासा प्रयत्न सुरू करतात आणि अल्पावधीतच त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेकांच्या जीवनात बदलाचा मार्ग मोकळा होतो. ओडिशाच्या देब्रीगडमध्ये धोदारो कुसुम या नावाचं एक गाव आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत या गावातील रहिवासी मैथिली भुये जवळजवळ दररोज जंगलात जायची. कधी लाकूडफाटा गोळा करायला, कधी महुआ आणि तेंदूची पानं गोळा करायला, तर कधी बांबूचे कोंब आणि इतर जंगलातील वस्तू गोळा करायला. तिच्या आणि इतर अनेक कुटुंबांच्या गरजा या जंगलातून भागत होत्या. पण मग मैथिलीजी देब्रीगड इको टुरिझममध्ये सामील झाल्या. येथून जंगलासोबतच्या त्यांच्या नात्याला एक नवीन वळण मिळालं. आता वनसंवर्धन हे त्यांच्या उपजीविके

त्यांचं साधन बनलं. मित्रांनो, मैथिलीजींच्या आयुष्यातील या बदलाने इतर महिलांना प्रेरणा दिली. आज 60 अधिक महिला वनसंवर्धनात सहभागी आहेत. काही वन्यजीवांच्या संरक्षणाची जबाबदारी सांभाळतात, काही गवताळ प्रदेशांच्या विकासात गुंतलेल्या आहेत, तर काही महिला पर्यावरण पर्यटन उपक्रमांमध्ये योगदान देत आहेत. मित्रांनो, मैथिलीजी आणि देबरीगडच्या या भगिनींनी दाखवून दिलं आहे की निसर्गाचं रक्षण करता येतं आणि जीवन समृद्ध होऊ शकतं. या सर्व भगिनींचे प्रयत्न आपल्या सर्वांसाठी एक मोठी प्रेरणा आहेत. मित्रांनो, आज आपल्या मुलींची स्वप्न पृथ्वीवरून अवकाशात झेप घेत आहेत आणि तुम्हाला हे जाणून अभिमान वाटेल की भारत जगभरातील अशा हजारो मुलींना एकत्र आणत आहे ज्यांची स्वप्न अशीच आहेत. या उपक्रमाला मिशन शक्ती सॅट असं म्हटलं जातं. याच्या माध्यमातून 108 देशांमधल्या 12,000 विद्यार्थिनींना उपग्रह तंत्रज्ञान शिकण्याची आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रात प्रगती करण्याची संधी मिळत आहे. 23 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा इथे या मोहिमेचं एक सुंदर चित्र पाहायला मिळालं. मिशन शक्ती सॅटच्या दुसऱ्या टप्प्याला गौतम बुद्ध विद्यापीठात सुरुवात झाली. याप्रसंगी विविध देशातील आणि भारतातील सुमारे 100 विद्यार्थिनी एकत्र जमल्या. भारतातील दुर्गम भागातील निवडक विद्यार्थिनी देखील यात सहभागी होत आहेत. या संपूर्ण प्रयत्नाचं उद्दिष्टही खूप खास आहे. संपूर्णपणे विद्यार्थिनींच्या सहभागाने तयार केलेला एक उपग्रह चंद्राच्या कक्षेत पाठवण्याची तयारी सुरू आहे. मित्रांनो, मला खात्री आहे की भविष्यात यापैकी अनेक विद्यार्थिनी विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष या क्षेत्रात स्वतःची एक नवी ओळख निर्माण करतील. माझ्या प्रिय देशवासियांनो, सध्या ॲव्होकॅडो हे फळ खूप लोकप्रिय झालं आहे. पूर्वी या फळाबद्दल फार कमी लोकांना माहिती होती, त्याचं मूल्य आणि मागणी दोन्ही कमी होतं. पण आज ते जेवणाच्या ताटांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसत आहे. आज ते आरोग्य आणि प्रीमियम बाजारपेठांमध्येही एक आवडतं फळ झालं आहे. ते आपल्या शेतकरी बांधवांसाठी आणि भगिनींसाठीही खूप उपयुक्त आहे. आंध्र प्रदेशातील कडपा येथील वरदराजजी हे याचं एक उदाहरण आहे. ते अनेक वर्षांपासून आपल्या शेतात टोमॅटो आणि केळी पिकवत होते. एके दिवशी त्यांनी आपल्या मित्राच्या शेतात ॲव्होकॅडोचं पीक पाहिलं. यानंतर त्यांनी यूट्यूबवरून त्याबद्दल माहिती मिळवली. आतापर्यंत त्यांनी सुमारे 4 टन ॲव्होकॅडोचं उत्पादन केलं आहे. आज ते थेट स्थानिक दुकानांना त्याचा पुरवठा करत आहेत. नवीन पिकं, वैज्ञानिक सल्ला आणि थेट विपणनाने त्यांच्या छोट्या शेताचं उत्पन्न पूर्णपणे बदलून टाकलं आहे. तमिळनाडूतील कोडाईकनाल येथील शेतकरी चंद्रशेखरन यांनी 1/2 हेक्टर जमिनीवर ॲव्होकॅडोची लागवड सुरू केली आहे. त्यांना त्यासाठी चांगला भाव मिळत असून त्यांचं उत्पन्नही वाढलं आहे. कर्नाटकातील चिकमगलुरू येथील काही शेतकरी बंधू भगिनींनी त्यांच्या कॉफीच्या मळ्यांमध्ये ॲव्होकॅडोची लागवड केली आहे. यामुळे त्यांना कॉफी आणि मिरीसोबत अतिरिक्त उत्पन्न मिळत आहे. मित्रांनो, आपण शहरातील रेस्टॉरंटमध्ये अनेकदा ॲव्होकॅडो टोस्टबद्दल ऐकतो, पण याच ॲव्होकॅडोच्या माध्यमातून आपल्या कल्पक शेतकऱ्यांनी कमाईचा एक नवीन मार्ग शोधला आहे. याचा अर्थ असा की आपल्याच ॲव्होकॅडोनं तुमच्या टोस्टची चव वाढवली आहे आणि शेतकऱ्यांचं उत्पन्नही वाढवलं आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, काही दिवसातच 3 सप्टेंबर रोजी आपण महान अभिनेते उत्तम कुमार यांची जन्मशताब्दी साजरी करणार आहोत. मित्रांनो, उत्तम कुमार हे एक अष्टपैलू अभिनेते होते ज्यांनी आपल्या अभिनयानं लोकांची मनं जिंकली. चित्रपटप्रेमींचा असा विश्वास आहे की श्री सत्यजित रे यांनी नायक द हिरो या चित्रपटाची संपूर्ण पटकथा महान अभिनेते उत्तम कुमार यांना

0: डोळ्यासमोर ठेवून लिहिली होती. श्री सत्यजित रे म्हणाले की त्यांच्यामध्ये प्रतिष्ठेसोबतच विलक्षण भावनिक खोली होती. त्यांनी आपल्या पात्रांना जिवंत करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. उत्तम कुमार त्यांचा साधेपणा आणि परोपकारासाठी ओळखले जात होते. त्यांचं जीवन आपल्याला एक धडाही शिकवतं की कधीही हार मानू नका. त्यांचे सुरुवातीचे चित्रपट फारसे यशस्वी झाले नाहीत, पण ते आपल्या कामावर लक्ष केंद्रित करून राहिले आणि यामुळेच ते इतके यशस्वी झाले. मित्रांनो, मला आठवतंय की जेव्हा मी कोलकात्यात रोड शो करत होतो तेव्हा मी उत्तम कुमार यांच्या घरासमोरून गेलो होतो. तिथल्या एका व्यक्तीनं मला त्यांचा एक फोटो भेट दिला. मी महान नायक उत्तम कुमार यांना पुन्हा एकदा आदरांजली अर्पण करतो. ते सदैव आपल्या हृदयावर राज्य करतील. महान नायक उत्तम कुमार चेरोदिन मानुषे हृदये राजकोरबेन. माझ्या प्रिय देशवासियांनो, आपले सण आणि उत्सव आपल्या परंपरांसोबतच आपल्याला एकमेकांशी जोडले जाण्याची संधीही देतात. येत्या काळात आपण आणखी अनेक महत्त्वाचे सण साजरे करणार आहोत. 4 सप्टेंबर रोजी जन्माष्टमीचा शुभ सण आहे. सप्टेंबर महिन्यात आपण विश्वकर्मा पूजा देखील साजरी करणार आहोत. या निमित्ताने आपण आपल्या सभोवतालच्या कारागिरांचा, हस्तकलाकारांचा आणि विश्वकर्मा मित्रांचा सन्मान केला पाहिजे. काही महिन्यात दिवाळीसुद्धा येत असून तिची तयारी हळूहळू सुरू होत आहे. या सणासुदीच्या काळात मी तुम्हाला पुन्हा एकदा व्होकल फॉर लोकलचं आवाहन करू इच्छितो. आणि व्होकल फॉर लोकल म्हणजे केवळ मातीचे दिवे विकत घेणं नाही, त्याचा दृष्टिकोन खूप मोठा आहे. आपण आपल्या घरासाठी जे सामान विकत घेतो ते भारतात तयार झालं आहे हे एकदा बघून घ्या. भारताच्या आत्मनिर्भर होण्याचा मार्ग हा भारतीय वस्तूंचा अभिमानाने स्वीकार करण्यानेच विस्तारत जाईल. हा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणं ही आपली जबाबदारी आहे. आपल्या क्रिएटिव्ह वर्ल्डमधील मित्रांची, इन्फ्लुएन्सरची आणि सेलिब्रिटीची यात महत्त्वाची भूमिका आहे. माझी आपल्याला विनंती आहे की आपण स्वतः व्होकल फॉर लोकलचा स्वीकार करा आणि इतरांना त्यासाठी प्रेरित करा. माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत जे आपल्या छोट्या छोट्या प्रयत्नातून समाजात एक मोठा बदल घडवून आणत आहेत. कृपया मन की बातसाठी त्यांच्याबद्दल लिहा. तुमचे अनुभव देशाच्या कानाकोपऱ्यातील कोणासाठी तरी एक नवी प्रेरणा ठरू शकतात. मी तुमच्या सूचना आणि अनुभवांची वाट पाहत आहे. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
1: माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आताच आपण ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
2: श्रोतेहो, आताच आपण मन की बात कार्यक्रमाच्या मराठी अनुवादाचे पुनःप्रसारण ऐकले. प्रसारभारतीच्या वेज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:31 झालेले आहेत. यानंतर ठीक 8:35 राष्ट्रीय मराठी बातम्या, त्यानंतर दिल्ली केंद्रावरून ठीक 8:45 समाचार संध्या, 9:00 News@9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 अनुगुंज आणि 10:00 अखिल भारतीय संगीतकार रविवासरीय कार्यक्रम प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत. दरम्यान ऐकूया काही संदेश.
3: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या. शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
4: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ

0: मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ञांकडून थेट.
1: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
0: तुमचे प्रश्न थेट तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
1: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 022 45 15 41 34 आणि 45 15 41 35 या क्रमांकांवर फोन करा.
0: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
1: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
0: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
1: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.
2: देवी भुवन हा नेपियन्सी रोड वरचा शेवटचा महाल. हा महाल मागे टाकून आपण पुढे उत्तरेकडे चालत राहिलो की साधारण 400 मीटर अंतरावर नेपियन्सी रोड संपतो आणि पुढे महालक्ष्मी मंदिरावरून हिरापन्ना शॉपिंग सेंटर पर्यंत जाणारा वॉर्डन रोड सुरू होतो. या रस्त्यावर एकूण 4 रॉयल प्रॉपर्टीज होत्या.
3: बडोद्याच्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या धर्तीवर बांधण्यात आलेला नेपियन्सी रोड वरचा जय महाल पॅलेस हा भव्य राजमहाल बडोद्याचे महाराज सर तिसरे सयाजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला होता.
2: श्रोतेहो, मुंबईतल्या राजमहालांची गोष्ट अवश्य ऐका स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 5 सप्टेंबर पर्यंत FM रेनबो चॅनलवर सकाळी 7:45 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9:00 तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला. आणि हो, आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर हा कार्यक्रम आपण कधीही ऐकू शकता. अवश्य ऐका अज्ञात मुंबई.

0: आकाशवाणी मुंबई। अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। अंमली पदार्थ मुक्त युवा ही मोहीम म्हणजे देशाच्या युवा वर्गाच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा सामूहिक संकल्प असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन। भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातले संबंध सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर न्यायला दोन्ही देशांच्या नेत्यांची संमती। प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांना दंडात्मक कारवाईचा धाक दाखवणं हे घटनाबाह्य असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती न्यायाधीश उज्ज्वल भुयान यांचं प्रतिपादन। नेपाळमध्ये आलेल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 781 275 भारतीयांसह 2500 जास्त जण अद्याप बेपत्ता। आणि महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत थायलंड विरुद्धच्या सामन्यात भारताची चांगली सुरुवात। देशभरात राबवली जात असलेली अंमली पदार्थ मुक्त युवा ही मोहीम युवा वर्गाच्या भविष्यासाठीचा सामूहिक संकल्प असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। त्यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला। अंमली पदार्थांविरोधात जनजागृती करणाऱ्यांचं आणि या व्यसनाशी झुंज देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचं त्यांनी कौतुक केलं। ही मोहीम प्रभावी ठरावी यासाठी देशातल्या आशय निर्मात्यांनी योगदान द्यावं असं आवाहनही त्यांनी केलं। जेव्हा एखाद्या स्त्रीनं सुरू केलेला व्यवसाय वाढतो तेव्हा तिच्या संपूर्ण कुटुंबाचं भविष्य उज्ज्वल होतं। घरातल्या गरजा पूर्ण झाल्यानं या महिलांचा आत्मविश्वास वाढतो असं प्रधानमंत्री म्हणाले। भांडवलाच्या अभावामुळे देशातल्या महिलांच्या व्यवसायाची प्रगती होत नव्हती, मात्र आता प्रधानमंत्री स्वनिधी योजनेमुळे देशभरातल्या सुमारे 35 लाख महिला आपल्या व्यवसायाचा विस्तार करू लागल्या आहेत अशी माहिती त्यांनी दिली। हे महिला सक्षमीकरणाचं एक जिवंत उदाहरण असल्याचं ते म्हणाले। आज आपल्या मुलींची स्वप्न अवकाशात झेप घेऊ लागल्याचं ते म्हणाले। याच अनुषंगानं भारत मिशन शक्तीसॅट अभियान राबवत आहे। या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात विद्यार्थिनींच्या सहभागानं तयार केलेल्या एक उपग्रह चंद्राच्या कक्षेत पाठवण्याची तयारी सुरू आहे अशी माहिती त्यांनी दिली। स्वच्छतेचं महत्व त्यांनी अधोरेखित केलं। जेव्हा लोक एखाद्या ठिकाणी स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करतात तेव्हा त्या जागेची संपूर्ण ओळखही बदलते असं ते म्हणाले।
1: हमारे गाव हो

0: या शहर, हमारी नदियां हो या तीर्थस्थल, इनकी पहचान हमारे व्यवहार से भी बनती है। और जब स्वच्छता इस व्यवहार में शामिल हो जाती है, उस स्थान की शोभा और बढ़ जाती है।
1: निसर्गाचं रक्षण केल्यामुळेच आपलं जगणं समृद्ध होऊ शकतं असा विचार मोदी यांनी श्रोत्यांसमोर मांडला. वनसंवर्धन आणि उपजीविकेचा समतोल साधणारी तसंच कृषी क्षेत्रातील यशस्वी प्रयोगांविषयी देखील त्यांनी सांगितलं. आगामी सण उत्सवांच्या काळात स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी व्होकल फॉर लोकल या मंत्राचा अंगीकार करण्याचं आवाहन त्यांनी केलं. भारतीय वस्तू अभिमानानं स्वीकारल्यानं आत्मनिर्भर भारताचा मार्ग अधिक प्रशस्त होत जाईल असं ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमात मुंबईतल्या कृष्ण शेषाद्री यांच्याशी संवाद साधला. ऐतिहासिक माहिती रंजक पद्धतीनं मांडता यावी यासाठी कृष्ण शेषाद्री यांनी भारत राज्य हे संकेतस्थळ सुरू केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी या संवादात शेषाद्री यांच्या या अभिनव प्रयत्नाबद्दल समजून घेतलं. प्रधानमंत्र्यांनी केलेल्या या उल्लेखाबद्दल आनंद वाटत असल्याची भावना कृष्ण शेषाद्री यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केली.
2: जब मैंने ये वेबसाइट बनाना शुरू किया था वो एक छोटा सा एक हॉबी जैसा प्रोजेक्ट की तरह से शुरू किया था. प्रधानमंत्री जी ने मुझे सिर्फ सवाल नहीं पूछे थे, उन्होंने मेरा वेबसाइट देखा, उसे एक्सपीरियंस किया, उसमें अलग अलग फीचर देखे, उसको पूरी तरह से समझा, उसकी पूरी तरह से परखा और फिर उसके बारे में मेरे को पूछा. उनको मेरा वेबसाइट अच्छा लगा, इससे ज्यादा वैलिडेशन मेरे को और कुछ नहीं हो सकता है.
1: भारत आणि उझबेकिस्तान परस्पर द्विपक्षीय संबंध सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचा निर्णय घेतला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि उझबेकिस्तानचे अध्यक्ष शौकत मिर्झियो एव यांच्यात आज ताश्कंदमध्ये झालेल्या शिष्टमंडळस्तरीय चर्चेत हा निर्णय झाला. 2030 पर्यंत 5 अब्ज अमेरिकी डॉलर इतक्या वार्षिक व्यापाराचं उद्दिष्टही या बैठकीत निश्चित केलं गेलं. उझबेकिस्तानकडून भारताला युरेनियमचा दीर्घकालीन पुरवठा करण्यासाठी एक आराखडा तयार करण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली. यावेळी विविध क्षेत्रांशी संबंधित करारांवर स्वाक्षरी झाल्या तसंच विविध क्षेत्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर सहमती व्यक्त केली गेली. विकसित भारत आणि यांगी उझबेकिस्तान या सामायिक विकासाच्या संकल्पनांना पुढची दिशा देण्याच्या उपाययोजनांवर या चर्चेत भर दिला गेला. दोन्ही देशांमधल्या सहकार्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल प्रधानमंत्री मोदी यांना ओली दर्जाली दोस्तिलिक या उझबेकिस्तानच्या परदेशी नेत्यांसाठीच्या सर्वोच्च पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. प्रधानमंत्र्यांनी मिर्झियो एव यांच्यासोबत अध्यक्षांच्या निवासस्थानी वृक्षारोपणही केलं. प्रधानमंत्र्यांनी माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या ताश्कंद इथल्या स्मारकालाही भेट दिली आणि शास्त्री यांना आदरांजली वाहिली. दरम्यान आपला उझबेकिस्तान दौरा आटोपून प्रधानमंत्री ताश्कंदहून किर्गिस्तानला रवाना झाले आहेत. तिथे ते 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या 26व्या शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वेगळं मत मांडणाऱ्या किंवा प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांना दंडात्मक कारवाईचा धाक दाखवणं हे घटनाबाह्य आणि अधिकाराचा गैरवापर करणारं आहे असं मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती न्यायाधीश उज्ज्वल भुयान यांनी आज मांडलं. दिल्लीच्या राष्ट्रीय विधी महाविद्यालयाच्या 13व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. विद्यापीठांमध्ये प्रस्थापित पदांची चिकित्सा व्हायला हवी, त्यांच्यावर प्रश्न उपस्थित व्हायला हवेत आणि मतभेदांची परिणती वैमनस्यात होता कामा नये असंही ते म्हणाले. देशाची सॉफ्ट पॉवर, जागतिक पातळीवरचं स्थान आणि द्वितीय पक्षी संबंधांना चालना देण्यासाठी विविध देशांमध्ये राहणाऱ्या भारतीय समुदायाची भूमिका प्रशंसनीय आहे असं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केलं. अमेरिका दौऱ्यादरम्यान शिकागो इथल्या भारतीय समुदायाला त्या संबोधित करत होत्या. फक्त एक मोठी बाजारपेठ म्हणून नव्हे तर स्वायत्त संरक्षण व्यवस्था विकसित करणं, त्यांची चाचणी घेणं आणि त्यांचं उत्पादन करणं, त्यांच्या तांत्रिक क्षमतांचा फायदा करून घेणं, कुशल मनुष्यबळ आणि वाढत्या व्यवस्थेला ग्लोबल हब म्हणून भारत उभा राहत आहे असंही त्या म्हणाल्या. शिकागोतल्या निवडक कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रतिनिधींशीही त्यांनी बैठका घेतल्या. महिलांच्या आशिया चषक टी20 क्रिकेट स्पर्धेत थायलंड विरुद्धच्या सामन्यात भारताच्या फलंदाजांनी

0: चांगली सुरुवात केली. थायलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा थायलंडच्या 10 षटकात 2 बाद 101 धावा झाल्या होत्या. शफाली वर्मानं अर्धशतकी खेळी केली आणि ती खेळपट्टीवर टिकून आहे. नेपाळमध्ये आलेल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 781 झाली आहे, तर 2500 जास्त जण अद्याप बेपत्ता आहेत. यात 275 भारतीय नागरिकांचा समावेश आहे. सुमारे 9500 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. या दुर्घटनेचा फटका बसलेल्या 8 जिल्ह्यांमध्ये मदत आणि बचाव कार्य सुरू असून अजूनही मृतदेह बाहेर काढले जात आहेत. भोटेकोशी नदीला पूर येण्याची शक्यता लक्षात घेता नेपाळ सरकारनं 3 जिल्ह्यांमधल्या नदीलगतच्या भागातल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. नेपाळमधल्या बचाव आणि मदत कार्यासाठी भारतातून 11 टन मदत सामग्री घेऊन 4थं विमान काठमांडूमध्ये दाखल झालं असून ही मदत सामग्री नेपाळ सरकारकडे सुपूर्द केल्याची माहिती परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी दिली आहे. दरम्यान नेपाळमधल्या महापुरामुळे काठमांडू इथं अडकलेले नागपूरचे 102 यात्रेकरू आज सकाळी सुरक्षितपणे राज्यात परतले. भारताचा स्क्वॉशपटू अभय सिंग यानं मलेशियात झालेल्या PSA चॅलेंजर स्पर्धेचं जेतेपद पटकावलं आहे. अंतिम लढतीत त्यानं हाँगकाँगच्या हेनरी लेऊंग याच्यावर 5 गेम्समध्ये 11-7, 6-11, 3-11, 11-5, 12-10 अशी मात केली. नासानं आज फ्लोरिडा इथून नॅन्सी ग्रेस रोमन या अंतराळ दुर्बिणीचं फाल्कन रॉकेटवरून प्रक्षेपण केलं. आता ही दुर्बीण 3 महिन्यांपेक्षा जास्त प्रवास करून 16 लाख किलोमीटरवरच्या एका निरीक्षण बिंदूवर पोहोचेल. नासाच्या पहिल्या मुख्य खगोलशास्त्रज्ञ नॅन्सी ग्रेस रोमन यांच्या नावावरून या दुर्बिणीचं नाव ठेवण्यात आलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अंमली पदार्थ मुक्त युवा ही मोहीम म्हणजे देशाच्या युवा वर्गाच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा सामूहिक संकल्प असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातले संबंध सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर न्यायला दोन्ही देशांच्या नेत्यांची संमती. प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांना दंडात्मक कारवाईचा धाक दाखवणं हे घटनाबाह्य असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती न्यायाधीश उज्ज्वल भुयान यांचं प्रतिपादन. नेपाळमध्ये आलेल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 781 275 भारतीयांसह 2500 जास्त जण अद्याप बेपत्ता. आणि महिलांच्या आशिया चषक T20 स्पर्धेत थायलंड विरुद्धच्या सामन्यात भारताची चांगली सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: युरेनियम आपूर्ति के लिए दीर्घकालिक समझौते पर सहमति जताई और 2030 तक $5 अरब के व्यापार का लक्ष्य निर्धारित किया. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को उज्बेकिस्तान का सर्वोच्च राजकीय सम्मान प्रदान किया गया. श्री मोदी 26वें शंघाई सहयोग संगठन शिखर सम्मेलन में शामिल होने के लिए किर्गिस्तान के बिश्केक पहुंचे. प्रधानमंत्री ने मन की बात कार्यक्रम में मादक पदार्थों के सेवन के खतरों के प्रति आगाह किया. महिलाओं के आर्थिक सशक्तिकरण, अंतरिक्ष उद्योग में लड़कियों की भागीदारी और कृषि नवाचार को सराहा. नेपाल ने भोटे कोशी नदी के किनारे बाढ़ की नई चेतावनी जारी की. मृतकों की संख्या 780 से अधिक हुई. अब तक 149 भारतीयों को बचाया गया. विश्व स्वास्थ्य संगठन ने $1.5 लाख की आपातकालीन सहायता जारी की. और पुरुष हॉकी विश्व कप फाइनल में जर्मनी और स्पेन आमने सामने. अब समाचार विस्तार से. भारत और उज्बेकिस्तान ने आपसी संबंधों को व्यापक रणनीतिक साझेदारी तक बढ़ाने का फैसला किया है. उज्बेकिस्तान भारत को यूरेनियम की दीर्घकालिक आपूर्ति के लिए रूपरेखा तय करने और दुर्लभ खनिजों के खनन स्थलों पर चर्चा करने के लिए भी सहमत हुआ है. दोनों देशों ने आज खनन, आयुर्वेद, पर्यटन, आर्थिक और वित्तीय संवाद, व्यापक रणनीतिक साझेदारी, उच्च शिक्षा और पर्यावरण सहित विभिन्न क्षेत्रों में कई समझौते किए. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और राष्ट्रपति शफकत मिर्जियोयेव के बीच द्विपक्षीय वार्ता के दौरान उज्बेकिस्तान में पढ़ाई के लिए जाने वाले भारतीय युवाओं के हित में और सांस्कृतिक आदान प्रदान कार्यक्रमों के लिए कई उपायों पर चर्चा हुई. ताशकंद विश्वविद्यालय में संस्कृत की चेयर स्थापित करने के साथ हिंदी के लिए लाल बहादुर शास्त्री के नाम से 100 छात्रवृत्तियों की घोषणा की गई. भारत ने अराल सागर क्षेत्र में वनीकरण के लिए $10 लाख का अनुदान देने का फैसला किया है. उज्बेकिस्तान में UPI के इस्तेमाल के लिए भी समझौता किया गया. प्रधानमंत्री ने कहा कि दोनों देश आतंकवाद और अलगाववाद कतई बर्दाश्त न करने की नीति पर अमल करते हैं.
2: दोनों देशों के बीच करीबी